सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आमच्या प्रथम प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत आहे. श्रोते हो, आज आहे भारतीय सौरतिथी 22 अश्विन शके 1948 अर्थात बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर 2026. श्रोते हो, आता पहाटेचे 5:56 झालेली आहेत. प्रथम प्रसारण सभेत ऐकूयात उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं सनईवादन.

श्रोते हो उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं सनई वादन आपण ऐकलं. एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते आता सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, 14 ऑक्टोबर 1956 ज्या दिवशी विजयादशमी सुद्धा होती, या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत विज्ञानवादी, मानवतावादी, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मानवी मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचा नागपूर इथल्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर स्वीकार केला आणि तेव्हापासून 14 ऑक्टोबर या दिवशी धम्म चक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणजे आजचा हा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात आपण तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित काही सुमधुर आणि अर्थपूर्ण अशा गीतांचा आनंद घेणार आहोत. अशोक सरवटकर यांची गीतरचना ऐकूया रणजित बुगले यांच्या आवाजात.

श्रोते हो, आज जगभरात भारत हा बुद्धाचा देश म्हणून ओळखला जातो. बुद्धामुळे भारतीयांना जगात मान सन्मान आणि गौरव प्राप्त होत आहे. तथागत गौतम बुद्धांमुळे भारताला जगामध्ये गुरुचं स्थान मिळालं. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा तथागतांच्या विचारांचं आणि तत्वांचं स्पष्ट प्रतिबिंब दिसून येतं. बुद्धांनी उपदेशित केलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि करुणा या मानवी मूल्यांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे दरवर्षी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. आज जर जगाला शांततेच्या, प्रगतीच्या आणि उन्नतीच्या मार्गावर अग्रेसर व्हायचं असेल तर विध्वंसक युद्धाची नाही तर विधायक बुद्ध विचारांची गरज आहे. म्हणूनच युद्ध नको, बुद्ध हवा. हेच अनामिक यांचं गीत घेऊन येत आहेत रणजित बुगले.

तथागत गौतम बुद्धांना लाईट ऑफ एशिया म्हणजेच आशिया खंडाचा प्रकाश असं सुद्धा संबोधलं जातं. बुद्धांचं तत्वज्ञान हे विज्ञानावर आधारित असल्यामुळे ते त्रिकालबाधित सत्य आहे. त्यामुळे बुद्धांची तत्व, बुद्धांचे विचार हे व्यवहार्य आणि सत्सद विवेकाला अनुरूप आहेत. गौतम बुद्धांनी मानवी मनाचा सखोल अभ्यास करून मानवी जीवनातल्या दुःखांचं कारण शोधण्याचं, त्यांचं निराकरण करण्याचं आणि अखिल मानव जातीला आत्मसंयमी आणि सुखी जीवन जगण्याचं तत्व दिलं. बुद्ध म्हणतात, कुणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून ऐकू नका, तुमच्या विवेकाला जे पटतं तेच स्वीकारा. बुद्ध म्हणतात, मी तुमचा मुक्तीदाता नसून मार्गदाता आहे, जर योग्य वाटलं तरच त्या मार्गाने जा आणि स्वयंदीप बना. तथागत गौतम बुद्धांनी उत्तर प्रदेशातल्या वाराणसी जवळच्या सारनाथ इथे ज्ञानप्राप्तीनंतर सर्वप्रथम आपल्या शिष्यांना जे प्रवचन दिलं ते पहिलं धम्मचक्र प्रवर्तन होय. यावरच आधारित पुढचं गीत आपल्या समोर घेऊन येत आहेत. अनामिक यांची ही गीतरचना आहे, आपण ऐकणार आहोत रणजित बुगले यांच्या स्वरात.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. बाबासाहेबांनी देश विदेशामध्ये विविध ज्ञान शाखांमधून उच्च पदव्या प्राप्त केल्या आणि केवळ ज्ञान संपादन करून ते थांबले नाहीत, तर या ज्ञानाच्या आधारे त्यांनी विखुरलेल्या, दुभंगलेल्या आणि पिछाडलेल्या समाजामध्ये मनामनामध्ये ज्ञानज्योती प्रज्वलित करून व्यक्तीच्या मनामध्ये मान, सन्मान आणि स्वाभिमान जागृत केला. प्रत्येकाला ताठ मानेनं जगण्याचा अधिकार त्यांनी प्राप्त करून दिला. आपल्या आजच्या ज्या गायिका आहेत महेश्वरी गोखले, त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक स्वतः गीत लिहिलेलं आहे. हे गीत आता आपण त्यांच्याच आवाजात ऐकूया.

श्रोते हो, आत्ताच आपण 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी आकाशवाणी रत्नागिरीच्या प्रांगणात निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत सादर झालेल्या धम्म पहाट या विशेष संगीत सभेचा संपादित भाग ऐकलात. यातील गायक कलाकार महेश्वरी गोखले, अमोल पटवर्धन आणि रणजित बुगले, गीतकार अशोक सरवटकर आणि अनामिक, सातसंगत याप्रमाणे: तबला राजप्रसाद धर्माधिकारी, बासरी डॉक्टर सचिन जगताप, व्हायोलिन केदार गुळवणी.

0: सिंथेसायझर विक्रम पाटील, साइड रिदम अनिकेत ससाणे, निवेदन कश्मीरा सावंत, तांत्रिक सहाय्य मनोज जॉर्ज आणि अजीज नाकाडे, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे आणि सादरकर्ते डॉक्टर सुनील गायकवाड. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: FM बँड 102 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, आत्ताच आपण धम्म पहाट हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. निर्मिती सहाय्य होतं विवेक वानखेडे यांचं, तर सादरकर्ते होते डॉक्टर सुनील गायकवाड. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. FM बँड 102 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोत्यात सकाळचे 6:35 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका हा कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकूयात सामोपचार याविषयी सीमा धुमाळ यांचे विचार.

नमस्कार श्रोते हो, सामोपचार। सामोपचार म्हणजे शांततेने, समजुतीने आणि बोलून एखादा वाद किंवा समस्या सोडवण्याची पद्धत होय। सामोपचार म्हणजे वाद, भांडणे किंवा मतभेद संवाद, चर्चा आणि समजुतीने सोडवण्याची प्रक्रिया होय। मानवी जीवनात, कुटुंबात किंवा समाजात मते भिन्न असणे साहजिक आहे, परंतु या भिन्नतेचे रूपांतर संघर्षात होऊ न देता शांततेच्या मार्गाने तोडगा काढणे म्हणजे सामोपचार होय। सामोपचार हा केवळ कायदेशीर मार्ग नसून तो मानवी नातेसंबंध जपण्याचा एक सुसंस्कृत मार्ग आहे। सामोपचारामध्ये दोन्ही बाजूंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले जाते। एक मध्यस्थ म्हणून तिसरी व्यक्ती किंवा समंजस व्यक्ती दोन्ही बाजूंना एकमेकाची भूमिका समजावून घेण्यास मदत करते। यात कोणीतरी जिंकले आणि कोणीतरी हरले असा विचार न करता दोघांचाही फायदा कसा होईल याचा विचार केला जातो। आजच्या धकाकीच्या जीवनात आणि न्यायालयीन प्रकरणाच्या वाढत्या संख्येमुळे सामोपचार ही काळाची गरज बनली आहे। दिवाणी, कौटुंबिक आणि भागीदारीचे वाद अनेकदा कोर्टाच्या लांबलचक प्रक्रियेपेक्षा सामोपचाराने लवकर सुटू शकतात। दोन मित्रांमधील भांडण, दोन शेजाऱ्यांमधील वाद, पतीपत्नींमधील मतभेद, शाळेतील दोन विद्यार्थ्यांमधील वाद बसून बोलून शांतपणे समजुतीने सामोपचाराने मिटवली पाहिजेत। समाजात राहणाऱ्या माणसांमध्ये कधीकधी मतभेद, वाद किंवा भांडण होणे स्वाभाविक आहे। प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी, स्वभाव आणि मत वेगवेगळे असतात, त्यामुळे अनेक वेळा गैरसमज निर्माण होतात। अशा वेळी राग, द्वेष किंवा भांडण न करता शांतपणे बोलून समस्या सोडविण्याच्या पद्धतीला सामोपचार म्हणतात। सामोपचार ही समाजात शांतता आणि सौहार्द टिकवून ठेवण्याची एक महत्त्वाची पद्धत आहे। यामुळे भांडण वाढत नाही आणि नातेसंबंध टिकून राहतात। तसेच सामोपचारामुळे एकमेकांबद्दल आदर आणि विश्वास वाढतो। श्रोते हो, सामोपचारासाठी संयम, नम्रता आणि समजूतदारपणा आवश्यक असतो। प्रत्येकाने इतरांचे मत ऐकून घेणे आणि योग्य ते मान्य करणे हे महत्त्वाचे आहे। यामुळे समाजात प्रेम, शांतता आणि एकता टिकून राहते। सामोपचार हा समाजाच्या कल्याणाचा महामार्ग आहे। सामोपचारामुळे वेळ आणि पैशाची बचत होते। हा मार्ग जलद आणि स्वस्त असतो। सामोपचारामुळे संघर्ष न होता परस्पर संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते। सामोपचार प्रक्रियेत चर्चा आणि तोडगा पूर्णपणे गोपनीय राहतो। या प्रक्रियेत निर्णय कोणावर लादला जात नाही, तर दोन्ही पक्ष स्वतःच्या इच्छेने आणि मान्यतेने तोडगा काढतात। जर एका पक्षाची तडजोड करण्याची इच्छा नसेल तर सामोपचार अपयशी ठरतो। सामोपचाराने काढलेला तोडगा जर लिखित स्वरूपात नसेल किंवा कायदेशीर आधार नसेल तर त्याची अंमलबजावणी कठीण होऊ शकते। सामोपचार हा सहसा कौटुंबिक, व्यावसायिक किंवा कामगार संघटनांशी संबंधित वाद सोडवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी

0: सौहार्दपूर्ण मार्ग मानला जातो. म्हणूनच दोन देशांमधील सीमाप्रश्न, कर्मचारी मालक विवाद, युवा पिढीला मार्गदर्शन, सामाजिक समेट सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न करावा. अहंभाव आणि हट्टीपणा, संवादाचा अभाव, एकमेकाचे मत न ऐकणे, राग आणि भावनांवर नियंत्रण नसणे या गोष्टींमुळे सामोपचारातील अडचणी वाढतात. जाता जाता एवढेच सांगेन की राग लोभ सोडावा, सर्वांशी स्नेह ठेवावा, समजुतीने वागावे, वादविवाद टाळावे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, सामोपचार याविषयी सीमा धुमाळ यांचे विचार आपण जाणून घेतलेत नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका या कार्यक्रमात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, आता सकाळचे 6:40 झालेली आहेत. ऐकूयात काही जाहिराती.
2: सर, 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा, नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
3: वाव!
2: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
4: नेहमी विचारा WHY सांगतोय कॅप्टन Y ऑफ SBI,
2: तुमचा सायबर रक्षक.
5: सुवर्ण प्रेमींसाठी आनंदाची बातमी. समेरियनचे सुधाकर रामभाऊ अंबिलवादे सराफ अँड ज्वेलर्स यांच्या द्वितीय शाखेचा भव्य शुभारंभ बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी. हॉलमार्क HUID प्रमाणित दागिने, गोकाक डायमंड ज्वेलरी, तसंच चांदीची भांडी आणि आकर्षक मूर्तींची खास रेंज. पत्ता भरोसे पेट्रोल पंपाजवळ, वसमत रोड, परभणी. 14 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत कुठल्याही शाखेचा दागिना मजुरी देऊन वजनाला वजन मिळवा. समीर यांचे सुधाकर रामभाऊ अंबिलवादे सराफ अँड ज्वेलर्स.
1: शेतकरी बंधूंनो, आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा प्रायोजित कार्यक्रम. या कार्यक्रमात ऐकूयात पशुधन विमा योजना भाग दुसरा याविषयी डॉक्टर सागर पोपट डुकरे यांनी दिलेली माहिती.
6: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत असेंट हेल्थ केअर पुणे. उच्च दर्जाचे खनिज मिश्रण कोंबडीच्या पिलांसाठी पोल्ट्री फील्ड सप्लिमेंट आणि रनर 2.0 इन्स्टंट एनर्जी बुस्टर उपलब्ध आहे 99 70 81 81 86 या नंबरवर असेंट हेल्थ केअर येथे.
7: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर सागर पोपट डुकरे, पशुवैद्यकीय अधिकारी. आपण यापूर्वीच्या भागामध्ये राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत पशुधन विमा योजनेच्या संदर्भात माहिती घेत होतो. त्याचा जो उर्वरित भाग आहे, म्हणजे समजा पशुधन दगावल्यानंतर नेमकं आपण त्याचं क्लेम कसं घेणार, पशुधन मृत्यू झाल्यास तात्काळ जास्तीत जास्त 24 तासाच्या आत विमा कंपनी प्रतिनिधीला फोन, ईमेल किंवा नोंदणीकृत पत्राद्वारे कळवावे. डॉक्टरांच्या अगोदर विमा प्रतिनिधीला जाणं गरजेचं आहे, कारण त्यांना ते क्लेम इंटिमेशन जे आहे ते देणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर पशुधनाला कानातील जो बिल्ला आहे किंवा टॅग आहे तो सुरक्षित व अखंड ठेवणे आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या मनाने जोपर्यंत पशुधन विकास अधिकारी किंवा पशुवैद्यकीय अधिकारी किंवा विमा प्रतिनिधी येत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचं त्याचा कानाचा बिल्ला कापणं किंवा त्याच्या नवऱ्याच्या शरीराशी कुठली छेडछाड करायची नाही. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे SIC तारस मोबाईल ऍपद्वारे दावा नोंदणी, सर्वेक्षण, तपासणी, आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया पशुवैद्यकीय डॉक्टर किंवा SIC प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत केली जाईल. ही गोष्ट जी डॉक्युमेंट अपलोड करण्याची, फोटो अपलोड करण्याची, त्याच्यामध्ये जी काही टेक्निकल सायंटिफिक माहिती आहे ती भरण्याचं काम ज्या सायंटिफिक गोष्टी आहेत त्या डॉक्टर भरतील, ज्या प्रशासकीय किंवा कम्युनिकेशनच्या गोष्टी आहेत त्या विमा प्रतिनिधी भरणार आहे. डॉक्युमेंट मी सांगतोय ते त्या ठिकाणी जमा करायचे असतात, ते तुम्ही लगेच त्याची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू करायची. अखंड कानातील बिल्ला, म्हणजे कानाचा थोडा भाग कापलेला आणि तो बिल्ला तसाच. त्याच्यानंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांनी प्रमाणित केलेले शवविच्छेदन अहवाल किंवा मृत्यू प्रमाणपत्र, त्याच्यानंतर लागू असल्यास पशुवैद्यकीय डॉक्टरांनी प्रमाणित केलेली लसीकरण प्रत. त्याच आजारांसाठी फक्त लस सर्टिफिकेट लागते. समजा एखादं जनावर ऍक्सिडेंट मिळेल तर त्याला लसीकरण केलेले सर्टिफिकेट लागू शकत नाही. ज्या आजारांची लस दिली जाते त्याच आजारांचं प्रमाणपत्र, आणि जर एखाद्या जनावरांचा अपघाती मृत्यू झाला असेल तर त्याची FIR प्रत महत्वाची आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे SIC क्षेत्रीय कार्यालय मुंबई येथे प्राप्त झाल्यानंतर वाद नसल्यास, तुमचं काही ऑब्जेक्शन नसल्यास किंवा कंपनीला काही ही अडचण नसल्यास 15 दिवसाच्या आत तुमचा विमा निकाली काढला जातो. ऑनलाईन तुमच्या खात्यावरती पैसे टाकले जातात. दाव्याची रक्कम आहे किंवा तुम्हाला जो क्लेम मिळालेला आहे तो डेबिटद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये किंवा तुमच्या खात्यामध्ये जमा होते. पण सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये एक ब्रीदवाक्य आहे या पॉलिसीचं, नो टॅग नो क्लेम, म्हणजे टॅग असणं महत्वाचं.

आहे. जर तुमच्या जनावराचा विमा काढलेला आहे परंतु तुमचा टॅग पडलेला आहे तर ती जबाबदारी सर्वस्वी शेतकऱ्याची आहे. त्याच्यासाठी काय करायचं, जर टॅग पडला तर लगेच त्या संबंधित जनावरांच्या कानाचा फोटो काढून दोन्ही कानाचा संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधायचा, नवीन टॅग मारून घ्यायचा आणि त्याची ऑनलाईन नोंद लगेच तात्काळ करून घ्यायची आणि त्याचं एक पत्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहीचं कंपनीला सादर करायचं. तुम्ही तुमच्याकडे एक कॉपी ठेवायची आणि ती ओरिजिनल कॉपी कंपनीला सादर करायची. या गोष्टींची जर काळजी घेतली तर ही योजना खूप महत्वाची आहे. कृषी विभागामध्ये किंवा कृषीसाठी एक रुपयात पीक विमा वगैरे ह्या योजना होत्या पण पशुसंवर्धनसाठी अशी ठोस योजना आजपर्यंत नव्हती. पहिल्यांदाच या ठिकाणी ही योजना कार्यान्वित केली आहे शासनाने आणि या वर्षीची पावसाची भौगोलिक कंडिशन बघता अडचणीचा जाणार आहे. त्याच्यामुळे माझे सर्व शेतकरी बंधू भगिनींना आणि बांधवांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपल्याकडे जे पशुधन आहे त्याचा विमा काढून घ्यावा. पुढच्या काळ येणाऱ्या काळामध्ये आपण आपलं कुटुंब आणि आपण जितकं सुरक्षित राहणं महत्वाचं आहे तितकंच आपले पशुधन पण सुरक्षित राहणं महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी पशुधनांच्या दुधाच्या किमती वाढल्यामुळे पशुधनाच्या पण किमती वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे माझ्या सर्वांना पुन्हा परत एकदा विनंती आहे की आपण सर्व पशुधनांचा 10 पशुधनाची लिमिट आहे.

0: की आपण लवकरात लवकर आपल्याकडे जे पशुधन आहे त्याचा विमा काढून घ्यावा. पुढच्या काळ येणाऱ्या काळामध्ये आपण आपलं कुटुंब आणि आपण जितकं सुरक्षित राहणं महत्वाचं आहे तितकंच आपले पशुधन पण सुरक्षित राहणं महत्वाचं आहे. आणि या ठिकाणी पशुधनांच्या दुधाच्या किमती वाढल्यामुळे पशुधनाच्या पण किमती वाढलेल्या आहेत त्या. त्याच्यामुळे माझी सर्वांना पुन्हा परत एकदा विनंती आहे की आपण सर्व पशुधनांचा 10 पशुधनाची लिमिट आहे म्हणजे एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त 10 पशुधनाचा विमा आपण काढू शकता. तर ते जे काढण्याची प्रक्रिया आहे ती आपण लवकरात लवकर राबवावी. धन्यवाद मित्रांनो.
1: उच्च दर्जाचे खनिज मिश्रण, कोंबडीच्या पिलांसाठी पोल्ट्री फील्ड सप्लिमेंट आणि रनर 2.0 इंस्टंट एनर्जी बुस्टर उपलब्ध आहे 9970881186 या नंबरवर असेंट हेल्थ केअर येथे.
2: कार्यक्रमाअंतर्गत आपण ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत यासाठी काय काळजी घ्यावयास हवी याविषयी डॉक्टर रोचा साने यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत.
3: नमस्कार श्रोते हो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये एका अत्यंत महत्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत यासाठी काय काळजी घ्यावी. आपल्याला अनेकदा वाटते की वय झालं की पडणं साहजिक आहे, पण हे पूर्णपणे खरे नाही. पडणं ही वृद्धत्वाची अपरिहार्य गोष्ट नाही. अनेक वेळा योग्य काळजी घेतल्यास पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. ज्येष्ठ व्यक्ती पडल्यावर केवळ छोटी दुखापत होत नाही, त्यातून हाडांचे फ्रॅक्चर, विशेषतः कमरेचे फ्रॅक्चर, डोक्याला दुखापत इत्यादी होऊ शकते. त्यानंतर व्यक्तीची हालचाल कमी होते, आत्मविश्वास कमी होतो आणि हळूहळू ती व्यक्ती इतरांवर अवलंबून होऊ शकते. त्यामुळे फॉल प्रिव्हेंशन म्हणजे फक्त पडणे टाळणे नाही, तर ज्येष्ठ व्यक्तीचे स्वावलंबन आणि जीवनमान टिकवणे आहे. मग पडण्याची कारणे कोणती? पहिले म्हणजे शरीराचा तोल आणि स्नायूंची ताकद कमी होणे. त्यामुळे नियमित चालणे, योग्य व्यायाम आणि विशेषतः बॅलन्स अँड मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस महत्वाचे आहेत. दुसरे म्हणजे दृष्टी कमी होणे. चष्म्याचा नंबर योग्य आहे का, मोतीबिंदू किंवा इतर डोळ्यांचा आजार आहे का याची नियमित तपासणी करावी. आणि तिसरे म्हणजे औषध. काही रक्तदाबाची औषधे, झोपेच्या गोळ्या, काही मानसिक आजारांची औषधे किंवा अनेक औषधे एकत्र घेतल्यामुळे चक्कर, गुंगी किंवा रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्ती घेत असलेल्या सर्व औषधांचा डॉक्टरांकडून वेळोवेळी आढावा घेणे महत्वाचे आहे. स्वतःहून औषधं बंद करू नये. आणि सर्वात महत्वाचे, एकदा पडलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. फक्त पाय घसरला होता असे समजून थांबण्याऐवजी पडण्यामागचं कारण शोधणं आवश्यक आहे. घरातील काही गोष्टी सुद्धा धोका वाढवू शकतात, जसे की घरात सैल गालिचे असणे, जमिनीवर पाणी सांडलेले असणे, अंधार असणे, बाथरूममध्ये आधार नसणे किंवा घरात अनावश्यक वस्तूंचा पसारा असणे. मग आपण सुधारणा काय करू शकतो? तर बाथरूममध्ये पकडण्यासाठी बार बसवून घ्यावेत. प्लास्टिक खुर्च्यांवर बसताना नेहमी खुर्ची पकडून बसावे, कारण हलकी असल्यामुळे खुर्ची पाठीमागं सरकून पडण्याचा धोका असतो. पायऱ्या वगैरेवरती लाईट असावेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पडण्याची भीती वाटते म्हणून हालचाल पूर्णपणे बंद करू नका. उलट हालचाल कमी झाल्यामुळे स्नायू आणखी कमजोर होतात आणि पडण्याचा धोका वाढतो. योग्य व्यायाम आणि सुरक्षित वातावरण यामुळे ज्येष्ठ व्यक्ती अधिक आत्मविश्वासाने चालू शकतात. शेवटी एवढं सांगू इच्छिते, वय वाढणं थांबवता येत नाही, पण वयाबरोबर येणारे धोके कमी करता येतात. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना फक्त सावकाश चला असे सांगण्यापेक्षा त्यांना मजबूत ठेवणं, त्यांची दृष्टी आणि औषधांची तपासणी करणं आणि घर सुरक्षित ठेवणं ही खरी फॉल प्रिव्हेंशन आहे. धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोते हो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंदिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागामध्ये आपण मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारणं आणि उपाययोजना याविषयीचा भाग दुसरा ऐकूयात. याचं लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूयात भाग दुसरा.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण वायू प्रदूषण, त्याची समस्या आणि त्याचं वैज्ञानिक स्वरूप लक्षात घेऊयात. वातावरणातील घातक वायू, धुलीकण, धूर आणि सूक्ष्म कण यांचं प्रमाण आरोग्य आणि पर्यावरणाला हानी पोचवेल इतकं वाढलं की त्याला आपण वायू प्रदूषण असं म्हणतो. खरं म्हणजे वायूमध्ये ऑक्सिजन सारखा अत्यंत महत्वाचा असा एक घटक असतो जो आपला प्राणवायू म्हणून आपल्या शरीरासाठी, सजीवांसाठी आवश्यक आहे. परंतु त्यामध्ये अनेक प्रदूषक वाढत आहेत. त्यामध्ये मुख्यतः पार्टिक्युलेट मॅटर अर्थात PM 2.5 मायक्रॉन आणि PM 10 मायक्रॉन हे अतिसूक्ष्म धुलीकण जे फुप्फुसाच्या खोल भागात जातात आणि त्यामुळे फुप्फुसाच्या अलिव्युलाय म्हणजे त्या बलूनसारखे स्ट्रक्चर असतात त्या परमनंटली त्यांना इजा होतो. सल्फर डायऑक्साईड हा कोळसा आणि काही औद्योगिक प्रक्रियांमधून उत्सर्जित होतो. नायट्रोजन ऑक्साईड हा वाहनांमधनं, वीज प्रकल्प आणि उच्च तापमानावरील ज्वलनातून तो निर्माण होतो. कार्बन मोनॉक्साईड अपूर्ण ज्वलनामुळे तयार होतो आणि अत्यंत विषारी आहे. तर भूपृष्ठीय ओझोन हा सूर्यप्रकाशात नायट्रोजन ऑक्साईड आणि अस्थिर सेंद्रिय संयोगाच्या रासायनिक अभिक्रियांमधून तयार होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार बाह्य आणि घरगुती वायू प्रदूषणाचा एकत्रित संबंध जगभरात दरवर्षी सुमारे 70 लाख अकाली मृत्यूंशी जोडला आहे. अर्थात हा जागतिक अंदाज आहे. एखाद्या विशिष्ट शहरात एवढी मृत्यू होतात असं नाही, परंतु जगातच केवळ वायू प्रदूषणामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. आता यांची मुख्य कारणामध्ये विशेषतः वाहनामधून निघणारा धूर ज्यामध्ये SO2, NO2 आणि कार्बन डायऑक्साईड आहे, औद्योगिक चिमण्यांमधून उत्सर्जित होणारे वायू ज्यामध्ये आता मी म्हटल्याप्रमाणे पार्टिक्युलेट मॅटर 2.5, कार्बन कण, सूट वगैरे आहेत, कोळसा, लाकूड, काळी कचरा आणि इतर इंधनांचं ज्वलन, शेतातील पिकांचं अवशेष जाळणं आणि कचरा उघड्यावर जाळणं, बांधकामं, खाणकामं आणि त्यावरील रस्त्यातील धूळ, घरगुती स्वयंपाकासाठी अपुरा ज्वलनाची साधनं आणि एकूणच खराब वायुविजन असणं आणि डिझेल जनरेटर आणि औष्णिक वीज निर्मिती यातनं मोठ्या प्रमाणात ॲश आणि राख निर्माण होणं. आता याचे परिणाम काय होतात? तर विशेषतः दमा आणि फुप्फुसांचे आजार, हृदयवेगाचे आजार आणि पक्षघाताचा धोका देखील वाढतो. वनस्पतींच्या पिकांच्या पानावर परिणाम होऊन एकूण प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात आणि प्रोडक्टिव्हिटी कमी होते. बऱ्याचदा SO2, NO2 अशा सारख्या गॅसेसमुळे आम्लवृष्टी, माती, जलस्रोत, वनस्पती आणि त्यामुळे इमारतींचं नुकसान होतं. काही प्रदूषकांमुळे धुकं आणि दृश्यमानता कमी होते आणि त्यामुळे अपघातामध्ये प्रचंड वाढ होते. हरित वायू परिणाम ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते आणि त्याच्या संदर्भात काय होतं ते आपण मागच्या भागात पाहिलं. आता या सगळ्यांवर वैज्ञानिक उपाय काय? तर इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर ज्यामध्ये विद्युत क्षेत्राच्या सहाय्याने औद्योगिक धुरातील धुळीकण वेगळे केले जातात. खरं म्हणजे मोठ्या औद्योगिक संयंत्रात याचा आता वापर होतोच, परंतु आता दिल्लीसारख्या शहरामध्ये देखील त्याचा वापर करणं गरजेचं झालेलं आहे. स्क्रबर आणि फ्लू गॅसचा उपचार ज्यामध्ये योग्य रासायनिक आणि किंवा द्रव प्रक्रियांद्वारे सल्फर डायऑक्साईड आणि इतर प्रदूषक हवेतून कमी करता येतात, त्यासाठी अर्थात योग्य तंत्र निवडावं लागतं. हवेच्या गुणवत्तेचं वैज्ञानिक निरीक्षण करावं लागतं ज्यामध्ये पार्टिक्युलेट मॅटर 2.5 मायक्रॉन, NO2, SO2 आणि ओझोन मोजणाऱ्या केंद्रांद्वारे प्रदूषणाचे प्रमाण नोंदवता येतं आणि ते नोंदवल्यानंतर त्यावर उपाय करता येतात. खरं म्हणजे साधा आणि चांगला उपाय म्हणजे स्वच्छ वाहतूक आणि इंधनाचा वापर, ज्यामध्ये सार्वजनिक वाहतूक वाढवणे, विद्युत वाहनांची संख्या वाढवणे, वाहनांची नियमित तपासणी करणे, स्वच्छ स्वयंपाक इंधन आणि औद्योगिक उत्सर्जनाचं नियंत्रण करणं आणि यांचा एकत्रितपणे वापर करणं. यांचा निष्कर्ष काय? तर प्रदूषण निर्माण झाल्यानंतर ते काढून टाकण्यापेक्षा प्रदूषक निर्माण होण्याचं प्रमाण कमी करणं हे अधिक मूलभूत उपाय आहे. केवळ रस्त्याच्या कडेला झाडे लावणे किंवा मास्क वापरणे हे उत्सर्जन नियंत्रणाची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे हवा जी आपल्याला प्राणवायू देते तिचं प्रदूषण जीवघेणं ठरू शकतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये आजच्या भागात ऐकलात मानवनिर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारण आणि उपाययोजना भाग दुसरा. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते होते सदानंद कांबडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत. संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, आता सकाळचे 7 वाजलेत. ऐकूयात जाहिरात.
1: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
2: विजिट स्टेशन रोड, गांधी पार्क, परभणी.
0: श्रोते, आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम थँक यू डॉक्टर.
3: प्रसारित करत आहोत कार्यक्रम थँक्यू डॉक्टर. प्रायोजक साई हॉस्पिटल, राजीव गांधी भवन समोर, नाशिक.
4: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार येत्या शनिवार रविवारी सेलू आणि परभणी इथे OPD साठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661, 9326160661. गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार येत्या शनिवार रविवारी सेलू आणि परभणी इथे OPD साठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661, 9326160661.
5: श्रोते हो, नमस्कार. मी डॉक्टर सुनील सोनार, साई हॉस्पिटल, नाशिक. आज आपण माहिती घेणार आहोत ते कृत्रिम सांध्यांचे कोणते कोणते प्रकार असतात आणि कृत्रिम सांध्याचा कोणता प्रकार तुम्ही वापरला पाहिजे किंवा घेतला पाहिजे. आता मित्र हो, आपण जर गुडघ्याच्या बाबतीत बोलत असू तर गुडघ्याच्या बाबतीमध्ये भारतीय प्रकारचा सांधा आणि परदेशी प्रकारचा सांधा असे दोन प्रकारचे सांधे असतात. भारतीय प्रकारचा सांधा बऱ्याच वेळा आम्ही लावतो 60 वर्षाच्या पुढे, 65 वर्षाच्या पुढे. आणि परदेशी जो सांधा असतो, कृत्रिम सांधा, तो आम्ही तरुण लोकांमध्ये लावण्याचं आमचं प्रमाण जास्त असतं. आता याच्यामध्ये वरचा भाग, नेमका हा सांधा बदलताना आपण काय करतो, खराब झालेला भाग जो आहे तो घासून घेतो, प्लेन करतो. आणि तो प्लेन केल्यानंतर त्याच्यावर सिमेंट लावून एक प्रकारची स्टीलची कॅप वरच्या मांडीच्या हाडाच्या खालच्या टोकाला लावली जाते. खालच्या भागामध्ये एक स्टीलची प्लेट लावली जाते आणि त्याच्यावर प्लास्टिकचा पार्ट टाकला जातो. तो खालच्या भागाला प्लेट लावण्यापूर्वी तो भाग एका लाईनमध्ये आणणं किंवा खरबडीत कुठे राहणार नाही, इवन होईल, याची काळजी घ्यावी लागते. आणि नंतर ती प्लेट सिमेंटने खालच्या नडगीच्या हाडाच्या वरच्या टोकाला बसवली जाते. म्हणजे मांडीच्या हाडाच्या खालच्या टोकाला एक प्रकारची कॅप स्टीलची, नडगीच्या वरच्या हाडाच्या टोकाला प्लेट आणि मध्ये प्लास्टिक. हे जे प्लास्टिक असतं मित्र हो, हे हाय डेन्सिटी पॉलिथिलीन नावाचा प्रकार असतो आणि याच्यामध्ये घर्षण होत नाही आणि टिकाऊ प्लास्टिक असतं. काही काही केसेसमध्ये खाली प्लेट न बसवता डायरेक्ट तो प्लास्टिकचा पार्टच खाली बसवला जातो, त्याला ऑल पॉली असं म्हणतात. आणि ज्यावेळेस खाली प्लेट बसून प्लास्टिक बसवलं जातं त्याला मेटल बॅक असं म्हणतात. मित्र हो, गुडघ्याच्या सांध्यामध्ये असा सुद्धा प्रकारचे सांधे आहेत की आतल्या आत हे प्लास्टिक त्या प्लेटवर हलू शकतं. ह्याला मोबाईल ट्रे म्हणतात किंवा रोटेटिंग प्लॅटफॉर्म असं म्हणतात. आपण जेव्हा नॉर्मली चालत असतो किंवा फिरत असतो त्यावेळेस आपला गुडघा आतल्या आत 3-1 डिग्रीतनं 4 डिग्रीतनं फिरत असतो. ती फिरण्याची सोय ह्या मोबाईल ट्रे किंवा रोटेटिंग प्लॅटफॉर्म ह्या प्रकारामध्ये दिलेली असते. हा जो फिरणारा सांधा आहे, रोटेटिंग प्लॅटफॉर्मवाला किंवा मोबाईल ट्रेवाला, हा साधारण 130 डिग्रीपासून 140-150 डिग्रीपर्यंत वाकू शकतो. अगोदर आपला गुडघा ऑपरेशनपूर्वी किती वाकतो याच्यानुसार तुमचा गुडघा किती वाकणार आहे हे सुद्धा ठरतं. काही वेळेस आपल्याला जास्त वेगळ्या पद्धतीचे सांधे वापरावे लागतात, ज्याला आतमध्ये छोटासा एक रॉड असतो की ज्याच्यामुळे स्टॅबिलिटी मिळते गुडघ्याला, त्याला आम्ही हिंज जॉईंट्स असं म्हणतो. तर अशा पद्धतीचे सांधे देखील आपल्याला वापरण्याची गरज लागते. हे सगळे सांधे सिमेंटने चिकटवलेले असल्यामुळे ऑपरेशन नंतर तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जशी तुमची चक्कर कमी होईल त्या पद्धतीने तुम्ही चालू शकतात. आजकाल आम्ही मांडीच्या स्नायूंना जास्त फाडतोड करत नसल्यामुळे एक साधारण 3-4 दिवसात तुम्ही पायऱ्या सुद्धा चढायला सुरुवात करू शकतात. कित्येक जण एकाच वेळेस दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन करून घेतात, काही लोक 6 महिन्यानंतर ते ऑपरेशन करतात. पहिल्यांदा एका गुडघ्याचं करता, नंतर दुसऱ्या गुडघ्याचं करता. ह्या ऑपरेशन नंतर सुद्धा डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम प्रामाणिकपणे, नियमितपणे करणं अत्यंत गरजेचं आहे. मित्र, पुढच्या भागात आपण खुब्यांचे वेगवेगळे प्रकार समजून घेऊया. थँक्यू, धन्यवाद.
4: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण

0: तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार येत्या शनिवार रविवारी सेलू आणि परभणी इथे ओपीडीसाठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661 9326160661.
1: आताच आपण थँक यू डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. निर्मिती होती सुभद्रा डमरे यांची. ह्या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि ह्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 9370666333. तर पुन्हा भेटूयात थँक यू डॉक्टर कार्यक्रमाच्या पुढच्या भागात याच वेळी. नमस्कार.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. थँक्यू डॉक्टर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: आपल्या शुभेच्छांना मिळू दे आकाशवाणीची खास साथ. वाढदिवस असो, लग्नाचा वाढदिवस असो किंवा सण उत्सवाचा आनंदाचा क्षण असो, आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रमैत्रिणींना आणि प्रियजनांना द्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून मनपूर्वक शुभेच्छा. नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा असोत, दिवाळीच्या दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा असोत किंवा आयुष्यातील एखादा खास दिवस, आपल्या भावना आपल्या शब्दात पोहोचवा आपल्या माणसांपर्यंत आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून. आकाशवाणी परभणी केंद्र, यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आकाशवाणी परभणी केंद्र.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: अहो अहो कंडक्टर थांबा, आमचे हे खालीच राहिले.
2: आलो आलो आलो.
1: अहो कुठे होता हो तुम्ही आणि हे काय आणलंय पिशव्या भरभरून?
2: अगं अहिल्यानगरचा सुप्रसिद्ध रामप्रसाद चिवडा आता 6 महिने येणं होणार आहे का आपलं अहिल्यानगरला?
1: चोखंदळ ग्राहकांची एकच पसंत रामप्रसाद चिवडा.
3: रुचकर आणि स्वादिष्ट सेवेची अविरत परंपरा रामप्रसाद चिवडा, चितळे रोड, अहिल्यानगर.
4: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे केसांचे आरोग्य आणि केस गळतीवरील उपाय. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील त्वचा रोग केस आणि सौंदर्य तज्ज्ञ डॉक्टर अमृता देवगिरीकर. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

0: 101.7 MHz आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करीत आहोत. तत्पूर्वी
1: पुण्यात वाहतूक व्यवस्थेत क्रांती आणण्याचा प्रयत्न करणारी चळवळ उभी करणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व सक्रिय मार्गदर्शनाखाली कार्यरत डॉक्टर केशव नारा क्षीरसागर.
2: रिक्षा चालकांचे कल्याण व सन्मान. कोरोना काळात 100 ऑक्सिजन रिक्षा, रिक्षा मित्र, प्रीपेड रिक्षा उपक्रम, मोफत मेट्रो फीडर बस सेवा, 50 ट्रॅफिक वॉर्डनची फौज, असे ऐतिहासिक उपक्रम नामदार चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली राबवणारे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉक्टर केशव क्षीरसागर यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत.
1: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो मालिका गुरुवार दिनांक

0: 15 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता व शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर.
1: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. यूपीआय व्यवहारांवरील व्यापाऱ्यांसाठीचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू करण्यात येणार. कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीसंदर्भात कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करण्यासह मराठवाडा वॉटर ग्रीडचं काम युद्धपातळीवर करण्याची मंत्री गुलाबराव पाटील यांची सूचना. विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीची 100% अंमलबजावणी करण्याचे विद्यापीठांना निर्देश. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी प्रसिद्ध. आता सविस्तर बातम्या. यूपीआय मर्चंट डिस्काउंट रेट अर्थात 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय व्यवहारांवर व्यापाऱ्यांना किंवा दुकानदारांना द्यावं लागणार असलेलं शुल्क दिवाळीनंतर लगेच लागू करण्यात येणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून ही माहिती दिली. यासाठीची तारीख स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे. सामान्य ग्राहकांना यूपीआय पेमेंट करण्यासाठी कोणतंही शुल्क लागणार नसून व्यक्ती ते व्यक्ती यूपीआय व्यवहारही पूर्णपणे निःशुल्क राहणार आहेत. याशिवाय महिन्याला 1 लाखापर्यंतची रक्कम यूपीआयद्वारे मिळवणारे छोटे दुकानदार आणि पथविक्रेत्यांनाही हे शुल्क द्यावं लागणार नाही. राज्यातली शहरं कचरामुक्त करण्यासोबतच कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस अर्थात बीसीजी निर्मितीला चालना देण्यासाठीचे प्रकल्प उभारण्याबाबत कृती दल स्थापन करावेत आणि ज्या ठिकाणी शक्य आहे तिथं राज्याच्या सीबीजी धोरणानुसार प्रकल्प उभारावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. काल मुंबईत यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या प्रकल्पांमुळे कचरा उचलण्यासाठी महापालिकांना करावा लागणारा खर्च वाचणार असून कचरामुक्त शहरांच्या उद्दिष्टाला चालना मिळेल असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य नाविन्यता सोसायटी आणि उदयती फाउंडेशन यांच्यात काल सामंजस्य करार करण्यात आला. या माध्यमातून राज्यात महिला उद्योजकता हब स्थापन करण्यात येणार असून या हबमुळे राज्यातल्या महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यातली पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेत पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करून त्या कार्यान्वित कराव्यात असे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. काल मुंबईत मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर आणि गंगापूर इथं गावनिहाय पाणी टंचाईचा आढावा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं कराव्यात तसंच मराठवाडा वॉटर ग्रीड आणि जलजीवन मिशनची अपूर्ण कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत असे निर्देशही त्यांनी दिले. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफीची 100% अंमलबजावणी करावी असे निर्देश मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते. पालकमंत्री संजय शिरसाठ, कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शैक्षणिक कर्जवसुलीच्या स्थगितीबाबत शासनानं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यावरही कुलगुरूंनी लक्ष देण्याची सूचना सामंत यांनी केली. ते म्हणाले,
2: मराठवाड्यातल्या सगळ्या प्राचार्यांना माझी विनंती आहे की आजच सूचना केल्या पाहिजेत की मराठी भाषेचा हा कार्यक्रम नुसता मराठी भाषेच्या अभिजात भाषेसाठी नव्हता, तर या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क जी माफी झालेली आहे त्याचा आढावा घेणारा देखील हा कार्यक्रम होता आणि म्हणून ते देखील निर्देश आजच फुलारी सर आपण प्राचार्यांना द्यावेत आणि माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांना त्याच्यात दिलासा द्यावा. ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी कर्ज काढलेली आहे त्या विद्यार्थ्यांना देखील जर बँक त्रास देत असतील तर त्यांना देखील वटकेवर आणण्याची जबाबदारी कुलगुरू मोदी यांनी घेतली पाहिजे. आणि तुमच्याकडनं ते वटकेवर आले नाही तर माझ्याकडे आणि शिरसाट साहेबांकडे पाठवा, त्यांना चांगले वटकेवर आणतो.
1: राज्यातल्या महामार्गांवर होणाऱ्या रस्ते अपघातातल्या गंभीर जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत या उद्देशानं पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. काल मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. योजनेत समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई गोवा महामार्गांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या अनधिकृत बांधकामाच्या दस्तांची नोंदणी कालपासून बंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर

0: तर महसूल विभागाने या संदर्भात प्रतिबंधात्मक आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून नियम मोडल्यास दुय्यम निबंधकाची विभागीय चौकशी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
1: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महाबीजचा जॅकी 92-18 जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगस प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारे वाण केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्याने गुणवत्तेची खात्री त्वरा करा. महाबीजचे बियाणे रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनाचा 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून सेवा आणि सुशासनाच्या दृष्टिकोनातून 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तनाचा प्रयत्न या कार्यातून होत आहे. केंद्र सरकारनं सुरू केलेली उज्ज्वला योजना हा देखील याच प्रयत्नांचा भाग आहे. आज या योजनेविषयी जाणून घेऊ.
2: ग्रामीण आणि वंचित कुटुंबातल्या महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. स्वयंपाकासाठी पारंपरिक पद्धतीनं लाकूड, कोळसा आणि शेणाच्या गोवऱ्यांचा वापर होत असे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या धुराच्या त्रासापासून महिलांना दिलासा देणं, स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधनाचा वापर वाढवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
3: उज्ज्वला योजना से 10 करोड़ रसोइयों उसमें धुएं का अंत हुआ है. हमारी बहनों को बेटियों को उनकी सेहत की रक्षा हुई है.
2: 2021 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला. स्थलांतरित कुटुंबांसाठी पत्त्याच्या पुराव्याबाबत या दुसऱ्या टप्प्यात सुलभ तरतुदी करण्यात आल्या. तसंच लाभार्थ्यांना गॅस जोडणी आणि पहिलं गॅस सिलेंडर विनामूल्य उपलब्ध करून देण्यावरही या दुसऱ्या टप्प्यात भर देण्यात आला आहे.
0: सेवा संकल्प अभियानांतर्गत जालना जिल्ह्यातल्या विविध आरोग्य केंद्रांवर किशोरवयीन मुलींसाठी HPV लसीकरण आणि जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत काल जालना, अंबड आणि जाफराबाद तालुक्यांमधल्या विविध आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये मुलींना HPV लसीकरणाचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं. या मोहिमेत एकूण 21 मुलींना लस देण्यात आली. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना राबवल्या आहेत. जिल्ह्यातल्या 2393 मतदान केंद्रांसह महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये देखील विशेष शिबिरं घेण्यात आली. दरम्यान SIR अंतर्गत दावे हरकतींचा निपटारा, नोटीस बजावणी आणि सुनावणीची कामं 16 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले. लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तात्कालिक उपाययोजनांसोबतच दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी जिल्ह्यातल्या सगळ्या पाटबंधारे प्रकल्प, लघुतलाव, नदी नाले यामधून होणारा अनधिकृत पाण्याचा उपसा तात्काळ बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रातल्या विहिरींवरून सिंचनासाठी होणारा अनधिकृत उपसा पूर्णपणे थांबवून विद्युत पंप जप्त करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या जुना मोंढा परिसरातल्या बजरंग ट्रेडिंग कंपनीचा परवाना अन्न आणि औषध प्रशासनानं निलंबित केला आहे. या कंपनीत ऑइल रिपॅकिंगचं काम सुरू असताना झालेल्या कारवाईत 23,35,654 रुपयांचं संशयास्पद आणि चुकीचं ब्रँडिंग केलेलं खाद्यतेल जप्त करण्यात आलं. या ठिकाणी स्वच्छता आणि इतर नियमांचं उल्लंघन झाल्याचंही दिसून आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीला पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध झाली आहे. आतापर्यंतच्या याद्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 1,46,371 शेतकऱ्यांची नावं आहेत. त्यापैकी 1,05,201 शेतकऱ्यांचंच आधार प्रमाणीकरण झालं आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1,97,912 शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. UPI व्यवहारांवरील व्यापाऱ्यांसाठीचं MDR शुल्क दिवाळीनंतर लागू करण्यात येणार. कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस निर्मितीसंदर्भात कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

0: आणि पाणी पुरवठा योजनांची अपूर्ण कामं तातडीनं पूर्ण करण्यासह मराठवाडा वॉटर ग्रीडचं काम युद्धपातळीवर करण्याची मंत्री गुलाबराव पाटील यांची सूचना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM बँड 102 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, आता सकाळचे 7:21 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रमाची रूपरेषा. जाणून घेऊयात दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणारे विविध कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या रूपरेषेनंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 जागर आदिशक्तीचा, लेखन आणि निवेदन आहे सुमेधा कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आम्ही सकाळी 7:40 प्रसारित करू. त्यानंतर भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. श्रोतेहो, दरम्यान नियोजित वेळापत्रकात आमचं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. श्रोते, सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम, 9:10 लखलख चंदेरी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 9:30 प्रायोजित कार्यक्रम उमेद जीवनाची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 10 वाजता ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर सकाळी 10:10 मिश्र संगीत हा कार्यक्रम, 10:15 एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमात मर्द या चित्रपटातील काही रचना आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. संगीतकार आहेत अनु मल्लिक, तर गीतकार आहेत प्रयागराज, राजेंद्र कृष्ण आणि इंदिवर. सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित करू. सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. सहभाग आहे अपर्णा पारवेकर यांचा, तर निर्मिती सहाय्य आहे भास्कर थोरात यांची, तर सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. श्रोते, दुपारी 12 वाजल्यापासून अस्मिता मुंबई वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

श्रोतेहो, आमची द्वितीय प्रसारण सभा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. दरम्यान नियोजित वेळापत्रकात बातमीपत्र आमचं संक्षिप्त करण्यात येईल. संध्याकाळी 7:30 वाजता शेतशिवार हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. शेतशिवार या प्रायोजित कार्यक्रमात आझोला पशुधनासाठी प्रथिनयुक्त चारा याविषयी डॉक्टर सागर पोपट डुगरे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. तर श्रोतेहो, असे होते आज प्रसारित आणि सहक्षेपित होणारे विविध कार्यक्रम. कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेतलीत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोतेहो, FM बँड 102 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या या तिसऱ्या आणि अंतिम भागात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, मागील भागात आपण मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वन पर्यटनाबाबत धैर्यशील पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेतली. जंगलांचं संरक्षण करायचं असेल तर वन विभागाच्या प्रयत्नांसोबतच स्थानिक नागरिकांचा सहभाग, गावकऱ्यांचं सहकार्य आणि समाजाची जागरूकताही अत्यंत महत्वाची आहे. श्रोते हो, उन्हाळ्याच्या काळात जंगलातील वणव्यांचं आव्हान वाढतं. याच अनुषंगानं आजच्या या अंतिम भागात आपण वणवा प्रतिबंध, वनसंवर्धनातील लोकसहभाग, जैवविविधता संवर्धन आणि तरुणांची भूमिका याबाबत जाणून घेणार आहोत. पाटील सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, उन्हाळा आला की जंगलातील वणव्यांची चिंता वाढते. वणवा रोखण्यासाठी किंवा वणवा लागलाच तर त्यावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाची तयारी कशी असते?
1: आपल्याकडं फॉरेस्ट फायर अलर्ट सिस्टम आहे, ज्यामध्ये फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया ही आपली संस्था आहे, ज्याच्याकडून सगळे जे फायर अलर्ट्स असतात त्यांचं मॅपिंग केलं जातं. ती माहिती राज्यस्तरावरती येते ऑनलाईन फॉर्ममध्ये, आणि त्यानंतर प्रत्येक DCF यांना त्यांची माहिती जाते. प्रत्येक गार्डपर्यंत त्यांच्या मोबाईलवर अलर्ट येतात. त्यामुळे ही अलर्ट सिस्टीम आपली खूप चांगली आहे, ज्यातनं आम्हाला खूप कमी वेळेत समजतं. आणि अलर्ट आल्यानंतर आपण जागेवरती जाऊन तो वणवा विझवण्यासाठी फायर ब्लोवर्स असतील, फायर बीटर्स असतील, अशा संसाधनांचा, काही ठिकाणी पाण्याचा असा वापर करून आपण वणवे थांबवतो आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतो. आणि प्रिव्हेंशन म्हणून आपल्याकडे फॉरेस्टमध्ये आपण फायर लाईन्स पण घेतो. फायर लाईन्समध्ये दोन वन क्षेत्र आणि मालकी क्षेत्र याच्यामधला एरिया किंवा दोन फॉरेस्टच्या कंपार्टमेंटमधला एरिया हा जाळला जातो. आणि हे प्रिव्हेंशन मेजर्स आपण जनरली नोव्हेंबरच्या आसपास करतो, कारण की उन्हाळ्याच्या काळामध्ये वणवे जास्त लागतात, त्यामुळे देखील वणव्याचं प्रमाण कमी असतं.
0: सर, सध्या राज्यभरात दुष्काळ सदृश परिस्थिती दिसून येते, मग अशा परिस्थितीमध्ये वन विभागाची तयारी कशी असते?
1: सध्याच्या काळामध्ये आपल्याकडे पाण्याचं महत्व खूप जास्त आहे, आणि सगळे पाण्याचे स्रोत हे जंगलामध्ये आहेत. मोठे मोठे डॅम्स आहेत, त्यांना जंगलाचं कॅचमेंट आहे, तिथून पाणी येतं. आणि तिथून मुंबईसारखं शहर असेल, कोल्हापूरसारखं शहर असेल, तर यांना पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे ह्या जंगलाचं संवर्धन म्हणजेच पाण्याचं संवर्धन आहे असं मला वाटतं. त्यासाठी जंगलामध्ये जे मोठे मोठे चेक डॅम्स असतील, सिमेंट नाला बांध असतील, तर ते बांधण्यासाठी आम्ही एकूण राज्यस्तरावरती आणि कोल्हापूरमध्ये पण आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर लोकसहभाग खूप महत्वाचा आहे, त्यासाठी आपण कोल्हापूरमध्ये 250+ वनराई बंधारे आपण 3 दिवसामध्ये बांधण्याचं देखील नियोजन केलं आहे. त्यामध्ये स्थानिक लोक असतील, त्यानंतर संयुक्त वन व्यवस्थापन समिती असतील किंवा युवक असतील, या सगळ्यांना समावेश करून घेणार आहे.
0: अच्छा, मग या स्थानिक समित्यांचा सहभाग वाढवण्यासाठी म्हणजे वनसंवर्धनाच्या कामात सुद्धा गावकरी आणि स्थानिक समित्यांचा सहभाग वाढवण्यासाठी वन विभागाकडून कोणते प्रयत्न केले जात आहेत?
1: यासाठी प्रत्येक गावामधले जे तरुण लोक आहेत मोस्टली, की ज्यांना जंगलाविषयी आत्मीयता आहे, किंवा शाळेतली मुलं आहेत जे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करू शकतात, किंवा शिक्षक आहेत, तर त्या लोकांना जाऊन उद्बोधन करणे. आणि 250 वनराई बंधारे म्हणतो जे कमी खर्चिक असतात आणि स्थानिक लेवलवर बांधले जाऊ शकतात, तर त्याबाबत आपण लोकांना ट्रेनिंग पण दिलं आहे आमच्या स्टाफला. तर 3 दिवसामध्ये आपण ह्या गावातल्या लोकांना गोळा करून हे 250 बंधारे मांडणार आहे. प्लस तसेच सगळ्या राज्यस्तरावरती बांधले गेले तर जे खारुताईचा छोटासा वाटा आहे तो प्रत्येकानं उचलला तर आपण ह्या संकटाला तोंड देऊ शकतो असं मला वाटतं.

0: हो खरंय सर. सर, जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासमोर शिकार हा एक मोठा धोका आहे. मग शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाची यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते?
1: शिकार हा काही ठिकाणी तिथल्या संस्कृतीचा पार्ट म्हणून आलेला आहे आपल्याकडे. तर त्या ठिकाणी आत्ता आणि पूर्वीची जर आपण या दोन्ही गोष्टीला फरक पाहिला तर आत्ता लोकांचं बरंचसं उद्बोधन झालं आहे आणि याबरोबर वन विभागाने केलेल्या कारवाई असतील तर आपण मागच्या वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 80 पेक्षा जास्त ऑफेन्सेस रजिस्टर केले. तर त्यापैकी बरेचसे शिकारीचे ऑफेन्सेस आहेत आणि शिकारीला वन्यजीव कायदा 1972 झालाय तर त्याच्या अंतर्गत चांगली शिक्षा पण आहे. तर ह्या गोष्टी थांबवण्यासाठी वन विभागाकडून रात्र गस्त असेल, जे पेट्रोलिंग म्हणतो ते आपण कंटिन्युअसली करत असतो. आमची कमांड कंट्रोल रूम आहे, त्या ठिकाणी 1920 हा आमचा हेल्प नंबर आहे. तर त्याच्यावरून कंटिन्युअसली कॉल येत असतात, तर त्याचा फॉलोअप आपण घेत असतो आणि आम्ही सगळे रेकॉर्ड्स मेंटेन करतो. पोलिसांच्या बरोबर आमची टायगर सेल आहे, त्यांची रिसेंटली कोल्हापूर सर्कलची माननीय IG साहेब आणि CC कोल्हापूर यांच्या उपस्थितीमध्ये टायगर सेलची मीटिंग पार पडली. तशी प्रत्येक राज्यातल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी टायगर सेलची मीटिंग पार पडते. याच्यामध्ये शिकार, शिकारी अशा गोष्टीवरती काही मार्ग शोधता येतील का याविषयी चर्चा, ट्रेनिंग्स वगैरे होतात.
0: अच्छा सर, वन्यजीवांच्या संरक्षणामध्ये नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो. एखाद्या नागरिकाच्या निदर्शनास वन्यजीवांची शिकार किंवा वनक्षेत्रातील संशयास्पद हालचाल जर आढळून आली तर त्या व्यक्तीनं वन विभागाला माहिती देण्यासाठी काय करावं किंवा नागरिकांकडून मिळणारी माहिती या कारवाईमध्ये कशा पद्धतीनं महत्वाची ठरते?
1: मॅडम, खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण नागरिकांच्या सहभागाशिवाय हे शिकार आपण थांबवू पण शकत नाही. आणि आपल्या संविधानामध्ये फंडामेंटल ड्युटीजमध्ये वन्यजीवांचं संरक्षण हे आपली एक ड्युटी आहे हे मेन्शन केलेलं आहे ऑलरेडी. आणि आता बरेचशा लोकांना, जसे लोक ताडोबा फिरायला जातात, आपल्याकडे राधानगरी फिरायला जातात, तर जंगल तिथले टायगर असतील, हत्ती असतील किंवा जे वन्य प्राणी आहेत ते पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्याविषयी आणि जनरेशन झेड जे आपण म्हणतो त्या सगळ्यांच्यामध्ये एक आत्मीयता नक्कीच आता तयार झालेली आहे. आणि हे लोक स्वतःहून आम्हाला अशा काही गोष्टी आढळल्या तर ते माहिती देतात आम्हाला. डायरेक्टली आमचे रेंज फॉरेस्ट ऑफिसेस असतात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, किंवा 1920 आमचा हेल्पलाईन नंबर आहे याच्यावरती देखील काही लोक माहिती देतात. तर ह्या अशा केसेस आल्यानंतर आम्ही त्यांची प्रॉपर इन्क्वायरी करतो आणि आमचा डेटाबेस आहे, आमचे स्टाफ आहे, तो फील्डवरती जाऊन अशा ठिकाणी जी लोकांना पकडणे, त्यांच्यावर कारवाई करणे ह्या गोष्टी करत असतो. आणि सायमल्टेनियसली आम्ही लोकांमध्ये उद्बोधन पण करत असतो की शिकारी किंवा शिकार ही गोष्ट आहे ही समाजासाठी किंवा जंगलासाठी पण चांगली नाही आहे. त्याच्यापेक्षा आपण वन्य प्राण्यांचं संरक्षण संवर्धन केले पाहिजे. चिमण्यांसाठी घरी कृत्रिम घरटी आहेत ती लावली पाहिजेत. घरामध्ये एक छोटीशी पाण्याची जरी बशी बनवून ठेवली तर त्यातनं पण आपण छोट्या छोट्या जीवांचं संरक्षण संवर्धन करू शकलो. तर ते पण खूप आपली जी ड्युटी आहे तर त्याबाबतचं पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन होईल असं मला वाटतं.
0: हो सर, अत्यंत महत्वाची माहिती सर आपण दिलीत. सर, जंगलांमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, पक्षी आणि वन्यजीवांचं वास्तव्य असतं. ही समृद्ध जैवविविधता पुढच्या पिढ्यांसाठी जपण्यासाठी वन विभागाकडून कोणते विशेष उपक्रम राबवले जात आहेत?
1: आपल्याकडे पक्षी, वनस्पती आणि वन्यजीव यांचे खूप मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी आहे. तर त्यांचं संवर्धन करण्यासाठी वन विभागाबरोबर तिथल्या स्थानिक लोकांचा देखील खूप महत्वाचा रोल आहे, कारण ही संपत्ती राष्ट्रीय संपत्ती आहे. सगळे वन्यजीव असतील आणि आपल्या कायद्यात असं मेन्शन केलेलं आहे वन्यजीव कायद्यामध्ये पण, तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. वन विभाग काम करत असतं पण जसं आपण मेन्शन केलं की शिकारी असतील किंवा अवैध वृक्षतोड असेल अशाविषयी लोकांनी त्यात स्वतः थांबवणं आणि वन विभागाला माहिती देणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आपण स्पेसिफिक वन्यजीव सप्ताह असेल किंवा पक्षी सप्ताह असेल किंवा आग विरोधी सप्ताह असेल अशा वेळी लोकांमध्ये पोहोचतो आणि जागरूकता करतो की आम्ही, आम्हाला त्याच्याविषयी माहिती द्या आणि आम्ही त्याच्याविषयी कारवाई पण करतो. मॅडम,
0: अच्छा सर, याला जोडूनच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांना जाण्या येण्यासाठी म्हणून असं काही वन विभागाकडून काही सोय केली आहे का?
1: आपल्याकडे कोल्हापूरचा विचार केला तर राधानगरी अभयारण्य आहे, त्या ठिकाणी फार पूर्वीपासून दाजीपूरची सफारी फेमस आहे. गवे पाण्यासाठी लोक इथं परदेशातून पण येतात. तर त्यासाठी कोल्हापूरमधून पण विशेष बस सेवा वन्यजीव विभागाकडून उपलब्ध करून दिली जाते मागणीनुसार. याशिवाय आपण सुरंगी गेट आहे दाजीपूरपासून जवळ, त्या ठिकाणी नवीन सफारी आपण चालू करण्याचं नियोजन आहे. याशिवाय आपला चांदोली अभयारण्य खूप जवळ आहे आपल्या कोल्हापूरपासून, तर त्या ठिकाणी पण सफारी आता नव्याने सुरू होत आहे.

0: तर अशा दोन ते तीन ठिकाणी सफारी नव्याने सुरू होत आहेत. आणि ते कोल्हापूरपासून जाण्या येण्यासाठी बसेसचा ऑप्शन वन्यजीव विभागाने उपलब्ध करून दिला जाणार आहे.
1: अच्छा, खूप छान. कार्यक्रमाच्या समारोपाकडे येताना दंगल, वन्यजीव आणि निसर्ग ही आपली सामूहिक संपत्ती आहे. निसर्गाशी नातं जपण्यासाठी आणि वनसंवर्धनात सहभागी होण्यासाठी आपण नागरिकांना, विशेषतः तरुणांना काय आवाहन कराल?
0: नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असं मला वाटतं, कारण की इफ नॉट वी देन हू, आणि इफ नॉट हेअर देन वेअर, आणि इफ नॉट नाऊ देन वेन. आय थिंक दिस इज द राईट टाईम. ही महत्त्वाची वेळ आहे आपल्या सगळ्यांना. आता कळतं झालं की आपण आता जंगलाला वाचवायला पाहिजे, तर त्यासाठी जितकं जास्तीत जास्त आपल्याला योगदान देता येईल तेवढं दिलं पाहिजे. प्रत्येकानं 5 तरी झाडं लावली पाहिजेत दरवर्षी, आणि जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात वन्यजीव अभयारण्य असतील, जसे ताडोबासारखे अभयारण्य असतील, पेंच असेल, जिम कॉर्बेट असेल, अशा ठिकाणी भेटी दिल्या पाहिजेत, जेणेकरून निसर्ग संवर्धन आणि ही चळवळ आहे पर्यटन, याच्याविषयी त्यांना माहिती मिळेल आणि एकत्रित लोकांचा सहभाग आणि ह्याच्याविषयी जागरूकता वाढेल. आणि आपण आपल्या जंगलांना, जंगलावरती जे डिपेंडेंट आहे म्हणजे आपलं पाणी, त्यानंतर आपल्याला मिळणारे जो ऑक्सिजन आहे, त्यानंतर आपल्याला मिळणारं सगळं जे निसर्गातनं शांती जी मिळते, पीस ऑफ माइंड, हे सगळं आपल्याला मिळू शकेल असं मला वाटतं. याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सवदकडा धबधबा असेल, त्याशिवाय चंदगड आजरा इथले बरेच तिलारीचं धरण आहे आणि व्ह्यू पॉईंट्स आहेत. त्यानंतर पन्हाळा पावनखिंडाचा ट्रेक रूट आहे, बरकीचा धबधबा आहे, अशा सुंदर पर्यटन स्थळांना जास्तीत जास्त आपण भेटता येईल.
1: हो, निश्चितच सर. श्रोते हो, आपल्या तीनही भागांच्या संवादातून राज्याच्या समृद्ध वनसंपदेचं महत्व आणि वन्यजीवांच्या संरक्षणाविषयी आपण धैर्यशील पाटील सरांकडून जाणून घेतलं. त्याचबरोबर मानव आणि वन्यजीव यांच्यामधील संघर्ष कमी करण्यासाठीचे प्रयत्न, वनपर्यटनाचा विकास, लोकसहभाग, वणवा प्रतिबंध आणि जैवविविधतेचं संवर्धन याबाबत अत्यंत महत्वाची अशी माहिती आपल्याला कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील सरांकडून घेतली. सर, या विशेष संवादासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्या श्रोत्यांना अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, जंगल वाचलं तरच वन्यजीव आणि जैवविविधता वाचेल आणि पर्यावरणाचं संतुलन टिकून राहील. निसर्गाशी असणारं आपलं नातं केवळ भावनेचं नाही तर जबाबदारीचं सुद्धा आहे. निसर्गाचं संरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. जंगलात फिरायला जाऊया, निसर्गाचा आनंद घेऊया, पण हा आनंद घेताना निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करूया आणि पुढच्या पिढ्यांसाठी हिरवागार समृद्ध निसर्ग जतन करूया. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.
2: FM बँड 102 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. FM बँड 102 MHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र

0: हे कस्टमर केयर उठे। हाँ मैडम।
1: बोला।
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या।
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता।
0: बस
1: बस
0: समजलं।
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा।
4: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा।
5: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
6: बस हेच विचारा, वाय?
7: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा, एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल।
4: नेहमी विचारा WHY, वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
8: तुमचा सायबर रक्षक।
9: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।

0: इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
2: विजिट स्टेशन रोड, गांधी पार्क, परभणी.
3: श्रोतेहता प्रसारित करत आहोत जागर अधिशक्तीचा. लेखनाने निवेदन आहे सुमेधा कुलकर्णी यांचं.
4: जय जगदंबी. श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या जागर आदिशक्तीचा या नवरात्रोत्सवानिमित्तच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्रोतहो, नवरात्रोत्सव म्हणजे आपण सर्वांच्या मनातील आराधक जगदंबा माता शक्ती स्वरूप देवीचे आपण ज्या पर्व काळात पूजन करतो, आराधना करतो, तिच्या प्रत्येक स्वरूपाचा अगदी घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यंत दिवसागणिक जय जयकार करतो तो पर्व काळ होय. श्रोतेहो, देशातील प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. परंतु हा उत्सव साजरा करताना त्या पाठीमागची नितळ सुंदर भावभक्तीने परिपूर्ण अशी भावना असते ती मातेच्या स्वरूपाचे पूजन, चिंतन आणि भजन करण्याची. विविधतेत एकता जपणारा आपला भारत देश देवीच्या वेगवेगळ्या स्वरूपाची या नवरात्रोत्सवात अगदी मनोभावे आराधना करतो. प्रत्येक व्यक्ती मनाभावातून या जगतजननीबद्दल आपल्या मनातील आदर, श्रद्धेची भावना व्यक्त करतो. घटस्थापना ते विजयादशमीपर्यंतचा हा नवरात्रोत्सव म्हणजेच अध्यात्म धार्मिकता यांचा परमोच्च क्षण अनुभवण्याचा काळ होय. प्रत्येक व्यक्तीच्या मनातील भक्तिभाव हा जरी भिन्न असला तरीही मातेबद्दल प्रत्येकाच्या मनात असणारी श्रद्धा ही एकच जागृत आणि ज्वलंत, सर्वांनाच भारावून टाकणारा, भक्तिभावात अखंड बुडवणारा असा हा नवरात्रोत्सवाचा कालखंड. या संपूर्ण कार्यकाळात प्रत्येक व्यक्तीच्या मनी ध्यानी एकच स्मरण असतं, ते म्हणजे आई जगदंबेच्या भक्तीचं, पूजनाचं आणि भजनाचं. या नवरात्रोत्सवाच्या काळात आई जगदंबेची आपण केलेली सेवा ही आपल्याला वर्षभर जगण्याचं बळ, शक्ती, सकारात्मक ऊर्जा आणि धैर्य प्राप्त करून देणारी असते. त्यामुळेच महिषासुर मर्दिनीच्या, दुर्गा मातेच्या पूजनाचं अनन्यसाधारण असं महत्व या भूतलावर आहे. नवरात्रोत्सवाचा हा संपूर्ण काळ म्हणजे शक्ती स्वरूप देवीचं प्रत्येक ठिकाणी असलेलं चिरंतन वास्तव्य, अस्तित्व आपणास दाखवून देतो.

मातृरूपी, छायारूपी, भक्तिरूपी, दयारूपी, वात्सल्य सिंधू, करुणा सिंधू, मोक्षदायिनी, पापनाशिनी, असुर संहारक, जगतजननी, राक्षसमर्दिनी, दुर्गा माता हिची ओळख अशा अनेक बिरुदावलींनी युक्त अशी आहे. प्रत्येक नावात तिच्या रूपाचं गुणवैशिष्ट्य दर्शविलं गेलं आहे. अशा या जगदंबा माता चरणी या नवरात्रोत्सवात आईच्या प्रत्येक रूपाचं मनोभावे दर्शन करूया. या सृष्टीतील विनाशकारी, दुष्ट, अन्यायी, अत्याचारी शक्तीचा विनाश अखंड जगदंबा मातेने करावा आणि या सृष्टीला सदैव सुजलाम, सुफलाम, नितळ, सुंदर, शीतल, स्वच्छ असं स्वरूप प्राप्त व्हावं. सृष्टीतील वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक मतभेद दूर होऊन प्रत्येकाने ऐक्याने, स्नेहाने, शांती समाधानाने एकत्रित नांदावं हीच माता भवानी चरणी या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने प्रार्थना करूया. आणि कार्यक्रमामधून आपला निरोप घेण्यापूर्वी ऐकूया एक भक्तिभावाने ओथंबलेलं असं गीत.

ती समाधानाने एकत्रित नांदावं हीच माता भवानी चरणी या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने प्रार्थना करूया. आणि कार्यक्रमामधून आपला निरोप घेण्यापूर्वी ऐकूया एक भक्तिभावाने ओथंबलेलं असं गीत.

श्रोते हो, आत्ताच आपण जागर आदिशक्तीचा हा कार्यक्रम ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं सुमेधा कुलकर्णी यांचं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, आता सकाळचे 7:50 होत आहेत.

0: सर 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
1: वाव,
0: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
2: नेहमी विचारा WHY वाय, सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
0: तुमचा सायबर रक्षक.
3: श्रोते होता प्रसारित करत आहोत भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम.

0: श्रोते हो, भावधारा या कार्यक्रमात सोनाली चंद्रात्रे यांच्या स्वरात हेमंत अवळसकर यांची ही रचना आपण ऐकलीत, संगीतबद्ध केली होती श्रीकृष्ण चंद्रात्रे यांनी.
1: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
2: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
3: बस हेच विचारा, वाय?
4: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY, वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
3: तुमचा सायबर रक्षक.

श्रोते हो, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेली ही रचना होती सूर्यकांत खांडेकर यांची. आणि श्रोते हो, याबरोबरच भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 229.9 meters अर्थात 1305 kHz आणि FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो ठीक 8 वाजता समाचार प्रभात, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू, त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 8 वाजता ऐकूयात समाचार प्रभात.

व्यापार कराराविषयक चर्चा योग्य दिशेने आणि अंतिम टप्प्यात, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर. बिमस्टेक सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचा काल नवी दिल्लीत समारोप. जाहीरनाम्यामध्ये सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध. आणि डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांचा संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश. आता सविस्तर बातम्या. बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यातील राघोपूर दियारा भागात काल रात्री गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रामुख्यानं अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. 7 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वैशालीच्या जिल्हाधिकारी वर्षा सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की राघोपूर इथं गंगा नदीत बोटीतून 20 लोक प्रवास करत होते आणि ते एका भोजन समारंभासाठी जात होते. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बोट दुर्घटनेतील जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2,00,000 रुपये आणि प्रत्येक जखमी व्यक्तीसाठी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून आंध्र प्रदेशच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात असून आज संध्याकाळी त्या विजयवाडा इथं श्री कनक दुर्गा मंदिरात जाऊन दर्शन घेतील. उद्या राष्ट्रपती विजयवाडा इथं राष्ट्रीय सरस मेळा 2026 उद्घाटन करतील. हा मेळा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय आणि आंध्र प्रदेश सरकार यांनी आयोजित केला असून 30 अधिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्वयंसहायता गटाच्या 1,500 अधिक महिला यामध्ये सहभागी होत आहेत. या मेळ्यामध्ये विविध राज्यातील पारंपरिक हस्तकला उत्पादनं आणि प्रादेशिक खाद्यपदार्थांचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात काल द्विपक्षीय संबंधांबद्दल दूरध्वनीवरून चर्चा झाली. दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारीच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ठोस निष्पन्न साध्य करण्याच्या दिशेनं काम करण्यावर यावेळी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. यामध्ये व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि परस्पर जनसंपर्क यांचा समावेश आहे. भारत आणि कॅनडा मिळून अधिक स्थिर आणि समृद्ध जगाच्या निर्मितीसाठी योगदान देत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद काल संध्याकाळी 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाल्या. या दौऱ्यादरम्यान त्या आज परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि कौशल्य विकास उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांची भेट घेणार आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविषयक चर्चा योग्य दिशेनं जात असून सध्या या कराराला अंतिम स्वरूप दिलं जात असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्लीत ब्लूमबर्ग इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. भारत आणि अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांमध्ये या कराराबाबत बोलणी सुरू असून व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटींची प्रक्रिया पुढच्या टप्प्यावर पोहोचली असल्याचं त्यांनी सांगितलं. इथून पुढे प्रत्येक देशाला अमेरिकेसोबतचे आपले संबंध नव्यानं जुळवून घ्यावे लागणार असून त्याबाबत फेरविचार करावा लागणार आहे असं जयशंकर यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बिमस्टेक सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचा काल नवी दिल्लीत समारोप झाला. यावेळी सदस्य देशांच्या वतीनं नवी दिल्ली जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये बिमस्टेक राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. दहशतवाद आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या हिंसक आणि अतिरेकी वृत्तीचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची सनद आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सर्व

0: समावेशक आणि शाश्वत मार्गानं लढून त्याचं समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आजपासून नवी दिल्ली इथं बृहत्तर भारत जगभरातील भारताचे सांस्कृतिक संबंध या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत 50 देशातील प्रतिनिधी राजदूत आणि अभ्यासक एकत्र येऊन भारताचे उर्वरित जगाशी असलेले ऐतिहासिक आणि समकालीन सांस्कृतिक संबंध यावर चर्चा करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. यूपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आहे. भारताच्या राष्ट्रीय देयक महामंडळानं समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. आगामी सणांचा काळ लक्षात घेऊन यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं हा निर्णय घेतला असल्याचं या संदेशात नमूद करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोलकाता इथं दुर्गापूजेची तयारी उत्साहात सुरू आहे. रंगीबेरंगी पूजा मंडप विद्युत रोषणाई आणि संगीत यांनी वातावरणामध्ये जल्लोष निर्माण केला आहे. या उत्सवी वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी आणि खरेदीसाठी नागरिकांची रस्त्यावर गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. प्रशासनानंही वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. दक्षिण आफ्रिकेत कांगोमध्ये इबोला रोगाचा प्रसार झपाट्यानं होत असून या उद्रेकात आता बाधित रुग्णांची संख्या 9,000 वर गेली आहे तर मृतांचा आकडा 4,300 पेक्षा जास्त झाला आहे. 7 प्रांतांमध्ये पसरलेला हा उद्रेक रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे. सामुदायिक संसर्ग हा आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय असून ताज्या अहवालामध्ये 88 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हा उद्रेक अधिकाधिक समुदायांमध्ये पसरत असल्यानं नवीन हॉटस्पॉट्स तयार होत असून आता 7 प्रांतांमधील 65 आरोग्य विभाग याच्या विळख्यामध्ये आले आहेत. डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांनी आपल्या सलामीच्या सामन्यामध्ये संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. तन्वीनं एका रोमांचक लढतीमध्ये जपानच्या नात्सुकी निदैराचा 2-1 पराभव केला. आता तिचा सामना जर्मनीची खेळाडू इव्हॉन ली हिच्याशी होईल. किदांबी श्रीकांतनं फ्रान्सचा बॅडमिंटनपटू अर्नो मर्केलचा 2-0 पराभव केला. दरम्यान भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती PV सिंधू आणि लक्ष्य सेन हे पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज हैदराबाद इथं 4था T20 सामना खेळला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. गेल्या रविवारी इंदूरमध्ये झालेल्या 3र्या T20 सामन्यामध्ये भारतानं वेस्ट इंडिजचा 14 धावांनी पराभव केल्यानंतर या 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविषयक चर्चा योग्य दिशेने आणि अंतिम टप्प्यात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर. बिमस्टेक सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचा काल नवी दिल्लीत समारोप. जाहीरनाम्यामध्ये सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध. आणि डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांचा संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 kHz आणि FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, आता सकाळचे 8:40 झालेली आहेत. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात थोरली जाऊ या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत. गीत आणि संगीत आहे सुधीर मोघे यांचं.

श्रोतेहो, आशा भोसले यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकलीत. सुधीर मोघे यांची, तर संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी.

श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमात दुर्गा म्हणतात मला या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं उर्मिला धनगर यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलं होतं प्रवीण कुंवर यांनी.

श्रोतेहो, हे गीत आपण ऐकलत पाठी राखण या चित्रपटातील उषा मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात. संगीतबद्ध केलं होतं चंद्रमोहन यांनी. आणि श्रोतेहो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. ठीक 9 वाजता प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगरवरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल

0: असेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करिस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
0: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
0: बस
1: समजलं.
0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: वाचवणार नाही.
1: पैसे वाढवू रे समजून इन्व्हेस्टिंग
2: समजू. सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
3: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो, हे गीत आपण ऐकलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात बैराग या चित्रपटातील. ही रचना होती आनंद बक्षी यांची, तर संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं.

0: पेरुमान।
1: श्रोतेहो, किशोर कुमार यांच्या स्वरात बॉम्बे टू गोवा या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं. ही रचना होती राजेंद्र कृष्ण यांची, तर संगीत होतं आर डी बर्मन यांचं.

श्रोतेहो, जानवर या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं मोहम्मद रफी यांच्या स्वरात. ही रचना होती हसरत जयपुरी यांची, तर संगीत होतं शंकर जयकिशन यांचं.

श्रोते हो, हे गीत आपण ऐकलं क्रांती या चित्रपटातलं. महेंद्र कपूर आणि सहकारी यांच्या स्वरात ही रचना होती मनोज कुमार यांची, तर संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आणि श्रोते हो, याबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपला. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: 5000 रुपये गुंतवा आणि 8000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
1: वाव,
0: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसे दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
2: नेहमी विचारा WHY Y सांगतोय कॅप्टन Y ऑफ SBI,
0: तुमचा सायबर रक्षक.
3: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
4: विजिट स्टेशन रोड, गांधी पार्क, परभणी.

FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, ठीक 9:30 प्रायोजित कार्यक्रम उमेद जीवनाची हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करत आहोत नाट्य मालिका उमेद जीवनाची. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था.
1: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
2: अगं बेटा नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
3: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
2: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावे. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
3: HIV म्हणजे शेवट नाही, ARTI उपचारांनी आयुष्य सहज जगता येतं.
2: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
3: जनजागृती हीच सुरक्षा.
4: अधिक माहितीसाठी राष्ट्रीय एड्स हेल्पलाईन 1097 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा.
3: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
5: श्रोते हो नमस्कार. आजपासून आपण नवीन नाट्य मालिका ऐकणार आहोत उमेद जीवनाची.

0: एचआयव्ही सह आनंदाने जगणाऱ्या अशा मंडळींच्या काही गोष्टी नाट्यरूपात आम्ही आपल्यासाठी सादर करणार आहोत. ही मालिका सादर करण्यापूर्वी मुळात एचआयव्ही आणि एड्स याचा इतिहास आपण समजून घेऊया. त्यासाठी आपल्याकडे आले आहेत डॉक्टर विजय कंदेवाड, संचालक आरोग्य सेवा पुणे आणि अतिरिक्त प्रकल्प संचालक महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था. सर नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: एड्सचा थोडासा इतिहास आम्हाला सांगाल?
1: अत्यंत महत्वाच्या विषयावर मॅडम आपण ही मालिका सादर करीत आहात, त्याबद्दल मी आकाशवाणीचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. पूर्वी मॅडम एचआयव्ही शब्द ऐकला की अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण व्हायची आणि एचआयव्ही म्हणजे आयुष्याचा शेवट आणि असा गैरसमज देखील समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होता. पण आज परिस्थिती बदललेली आहे. एचआयव्ही सोबत जगणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य थांबत नाही. योग्य उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे ते आयुष्य निरोगी, सक्रिय आणि सन्मानाने त्यांना जगता येतं. एचआयव्ही एड्सच्या इतिहासाबद्दल सांगायचं म्हटलं तर साधारणपणे 1981 साली अमेरिकेमध्ये एचआयव्ही एड्सची पहिली केसची नोंदणी त्या ठिकाणी झालेली आहे आणि भारत देशामध्ये आपल्या 1986 आपला हा एचआयव्ही बाधित जो पहिला रुग्ण आहे तो आढळला. त्यानंतर भारताने आपल्या देशामध्ये एचआयव्ही प्रतिबंध, तपासणी, समुपदेशन ज्याला काउन्सिलिंग म्हणतो आपण आणि उपचाराच्या क्षेत्रामध्ये सातत्याने त्यामध्ये मोठी प्रगती केली आणि 1992 भारताचा आपला पहिला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला. आणि ह्या कार्यक्रमामध्ये मग जी प्रगती आपण साधली त्यामध्ये आपल्या विविध जे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण काउन्सिलिंग सेंटर्स सुरू केले, त्या ठिकाणी काउन्सिलर्सच्या माध्यमातून त्यांचं समुपदेशन, त्यांचं प्री टेस्ट काउन्सिलिंग, टेस्ट केल्यानंतर जर तो पॉझिटिव्ह आला तर त्याचं पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग आणि त्यानंतर त्याच्यामध्ये उपचाराची सुविधा शासनामार्फत त्या ठिकाणी केली गेली. यामध्ये केंद्राचं आणि राज्य सरकारचा दोघांचाही त्याच्यामध्ये वाटा आहे. आणि आज आपण एका खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत त्यामध्ये की एचआयव्हीची तपासणी, समुपदेशन, अँटी रेट्रोव्हायरल थेरपी म्हणजे ART उपचार जो असतो ह्याचा शासकीय यंत्रणेमार्फत त्या ठिकाणी मोफत उपलब्ध आहे. आता नियमितपणे ART औषधे घेणारी व्यक्ती आपली रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रणात ठेवू शकते आणि दीर्घकाळ निरोगी आणि सक्रिय जीवन जगू शकते. या मालिकेसाठी मी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आकाशवाणी आणि सर्व श्रोत्यांना शुभेच्छा देतो.
0: धन्यवाद.
2: नाही कधी जुना तू, नेहमी नवाच दिसतो.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करत आहोत नाट्य मालिका उमेद जीवनाची. शीर्षक गीत कवी सौमित्र, शीर्षक संगीत प्रणव हरिदास, संगीत संयोजन अमित पाध्ये, गायक कलाकार शार्दूल कवठेकर आणि निधी रानडे, लेखिका सारिका ढेरंगे, यातील भूमिका आणि कलावंत शिंदे, अमेय बोरकर, सुषमा कुहू दातार आणि अमृता पल्लवी वैद्य, ध्वनिप्रभाव अनिकेत दामले, निर्मिती सहाय्य अमृता मुळे, सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूयात उमेद जीवनाची भाग पहिला.
4: नमस्कार, मी अमृता आपटे. मी तुम्हाला सांगणार आहे काही HIV सह जगणाऱ्या रुग्णांच्या गोष्टी, मन हेलावून टाकणाऱ्या, कधी डोळ्यात टचकन पाणी आणणाऱ्या, तर कधी दुःखी वंचितांचं आयुष्य बदलण्यासाठी झटणाऱ्या लोकांच्या गोष्टी. पण त्याआधी मी या मंडळींशी कशी जोडली गेले ते सांगते. 2005 गोष्ट आहे. मी पदवीच्या पहिल्या वर्षात होते आणि त्याच वर्षी मी NSS मध्ये सहभागी झाले. NSS च्या पहिल्या वर्षात विविध उपक्रमांबाबत आम्हा विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्यापैकी मला सगळ्यात आवडलेलं आणि मनावर ठसलेलं प्रशिक्षण म्हणजे HIV/AIDS विषयावरचं प्रशिक्षण. त्यानंतर प्रत्यक्ष काम करत असताना HIV/AIDS विषयावर जनजागृती करण्याची संधी मला मिळाली आणि या विषयाबद्दलची माझी उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच गेली. लोकांशी संवाद साधताना, त्यांच्या प्रश्नांना समजून घेताना आणि HIV/AIDS विषयी असलेले गैरसमज दूर करताना मला या क्षेत्रात काम करण्याचा एक वेगळाच आनंद मिळत होता. नंतर मी MSW पूर्ण केलं आणि काही NGOs मध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना अनेक अनुभवसुद्धा मिळाले, अनेक माणसं भेटली. मात्र HIV/AIDS या

0: विषयाशी माझं एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं आणि शेवटी 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी म्हणजेच एमसॅक्स यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. खरं तर माझ्यासाठी हा केवळ एक नोकरीचा टप्पा नव्हता, तर जवळपास 17 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका प्रवासाला मिळालेलं नवं आणि महत्वाचं वळण होतं. या पेशंटसोबत कामानिमित्त रोज संवाद साधते. त्यांचं दुःख, वेदना असहायता बघून गलबलून जायला होतं. मी नवीनच जॉईन झाले होते तेव्हा तर ट्रेनिंग घेऊन सुद्धा कधी कधी पेशंटचं दुःख ऐकून त्यांच्याबरोबर मलाही रडू यायचं. माझ्या आईला सुद्धा मी ही नोकरी कशी करू शकणार आहे याची काळजीच वाटायची. पण हळूहळू हे पेशंट्स मला नव्यानेच कळायला लागले. यांच्या गोष्टी फक्त दुःख आणि वेदनेच्या नाही आहेत, तर प्रॉब्लेम्सवर मात करून नव्याने जगायला शिकलेल्या दुर्दम्य अशा इच्छाशक्तीच्या आहेत हे मला जाणवलं. म्हणजे आधी मला असं वाटायचं की मी यांना आधार देते, पण हळूहळू असं जाणवायला लागलं की आता माझ्या आयुष्यात कोणतंही मोठं संकट, मोठे प्रॉब्लेम्स आले ना, तर मी यांच्याच धैर्याच्या गोष्टी आठवते. आणि मग मला असं वाटू लागलं, ज्या गोष्टींनी मला धैर्य मिळते त्या गोष्टी सगळ्या जगापर्यंत का बरं पोहोचू नयेत. म्हणून मग मी ठरवलं की आपल्या श्रोत्यांना एक एक गोष्ट सांगायची. HIV बाबतीत आता खूप संशोधन झालंय, अनेक नवनवीन उपाययोजना, औषधं आली आहेत, त्यासाठी सरकारी रुग्णालयातून मदत मिळते त्याविषयी सुद्धा बोलूया. आज ऐकूया सुषमाची गोष्ट. सोमवारचा दिवस होता, छान मस्त प्रसन्न वाटत होत. तेवढ्यात रिटायर्ड बँक कर्मचारी शिंदे सर आले. ते आमच्या हॉस्पिटलचे जुने पेशंट आहेत. मागच्या 10 वर्षांपासून ते आमच्याकडे HIV साठी औषधं घेत आहेत. त्यांचा चेहरा नेहमी प्रसन्न असतो. ते मला म्हणाले,
1: गुड मॉर्निंग. नमस्कार डॉक्टर अमृता.
0: गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग शिंदे सर. फार छान फिट अँड फाईन दिसताय. पण एक मिनिट, मी तुम्हाला सांगते, मी डॉक्टर नाही हो, मी काउन्सिलर आहे.
1: हो, आमच्यासाठी तुम्ही डॉक्टरांसारख्याच नाही का. आणि हो, मी फक्त फिट अँड फाईन नाही बरं का, एनर्जेटिक आणि हॅपी सुद्धा आहे.
0: अरे वा, काय झालंय, काय नेमकं एवढे खुश का दिसताय?
1: काय झालंय, लग्न. हा घ्या लाडू माझ्या लग्नाचा.
0: काय सांगताय काय शिंदे सर, लग्नाचा लाडू?
1: हो, आणि ती बघा, ती कोपऱ्यात जी उभी आहे ना गोडशी मुलगी, ती आमची मुलगी सुषमा.
0: शिंदे सर, तुम्ही तर आश्चर्याचा अगदी धक्काच दिलात. तुमच्या मिसेस तुम्हाला कुठे भेटल्या आणि हे सगळं काय, कसं काय घडलं?
1: सांगतो. म्हणजे मला वाटलंच होतं की मी लाडू दिल्यावर तुम्ही लगेच मला हा प्रश्न विचारणार.
0: अर्थात?
1: आणि फक्त तुम्हीच नाही, अहो माझे सगळे मित्रमंडळी सुद्धा मला हाच प्रश्न विचारतायत. आणि एक आतली गोष्ट सांगू का?
0: कुठली?
1: ते सगळे माझे मित्र आहेत ना, ते माझ्यावर जळतायत की वयाच्या 60 मध्ये मला बायको तर मिळालीच, पण 25 वर्षांची रेडीमेड गोड मुलगी सुद्धा मिळाली.
0: शिंदे सर, खरंच मलाही तोच प्रश्न पडलाय. हा,
1: कसं आहे अमृता मॅडम, अहो आमची भेट एका सामाजिक संस्थेत झाली आणि त्यानंतर बरंच काही घडलं. माफ करा, पण आज आमच्या लग्नाची गोष्ट सांगायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. काय, मला ना आज एका कामासाठी अर्जंट जावं लागणार आहे. हो, पण सुषमाकडे वेळ आहे, आज ती तुमच्या सोबत गप्पा मारेल आणि तुम्हाला माझीच काय तिची सुद्धा सगळी गोष्ट अगदी सविस्तर सांगेल. काय सुषमा?
0: हे बरं झालं, कारण तुम्ही तुमची गोष्ट तिखट मीठ लावून रंगवून सांगितली असती. त्यापेक्षा सुषमाकडून मला खरे फॅक्ट्स कळतील. बाय द वे, लाडू खूपच छान आहे, अजून एक मिळेल का?
1: अजून एक कशाला? हा पूर्ण बॉक्सच घ्या. आणि एक विनंती, हॉस्पिटलमध्ये आता तुम्हीच वाटा. काय, मी थोडा गडबडीत आहे, मला निघावं लागेल.
0: बरं बरं, हरकत नाही, मी वाटेन.
1: मॅडम, सुषमाची ट्रीटमेंट आता इथूनच सुरू करायची, म्हणून मी तिला घेऊन आलोय. माझं काम आटोपलं की मी सुषमाला घेऊन जाईन, चालेल?
0: बरं, ठीक आहे शिंदे सर.
1: ठीक आहे, मग मी येऊ.
0: हो हो हो.
1: बाय.
0: या.

0: सुषमा ये ना, ये बस ना।
1: नमस्कार मॅम।
0: नमस्कार। तुझ्या आईचं गाव कुठचं ग, म्हणजे मुंबईच्याच आहेत की?
1: सातारची आहे ती, माझा भाऊ तिकडेच असतो, आमचा फार कॉन्टॅक्ट नाही, त्याच्या लग्नाला गेलो तेवढंच।
0: अच्छा, शिंदे सरांची आणि तुझ्या आईची तिकडे ओळख झाली तर?
1: हो, तिकडेच एका HIV सेंटरमध्ये भेट झाली। माझी आई सुद्धा HIV पेशंटच आहे।
0: ओ,
1: माझ्या आईला माझ्या बाबांमुळे झाला होता HIV, मी लहान होते तेव्हाच बाबा गेले, त्यावेळी एवढी औषधंही नव्हती आणि जी होती ती सुद्धा घ्यायला बाबा टाळाटाळ करायचे असं आई सांगायची। त्यांच्या शेवटच्या काळात तर त्यांची दृष्टी सुद्धा गेली होती।
0: हो, HIV पूर्वी फार औषधं नव्हती, त्यामुळे बऱ्याच रुग्णांनी आपले जीव गमावलेत।
1: मी 3 वर्षांची होते तेव्हा आईला कळलं की मला सुद्धा HIV आहे। मग काय, मला एका सेंटरमध्ये ठेवलं, आईपासून दूर राहणं मला फार कठीण होतं, मी सारखी आजारी पडायचे, मग सतत औषधं घ्यायचा, खूप कंटाळा यायचा, त्यातच मला TB झाला हे कळलं, मग मी त्यावरही बराच काळ औषधं घेतली।
0: मग बरं वाटलं का तुला?
1: नाही, कारण तो TB नव्हताच।
0: अरे बापरे, म्हणजे चुकीचे औषधोपचार झालेत। खरं तर कुठल्याही आजाराचं योग्य निदान होणं खूप गरजेचं असतं।
1: हो ना, नंतर काही काळाने आईला कळलं की मला काय झालंय ते, मी सारखी का आजारी पडतीये, मला खूप औषधं घ्यावी लागतायत, म्हणून मी कंटाळून आईला सतत विचारायचे की आई, माझी इतर मित्रमंडळी औषधं घेत नाहीत, मग मलाच काही औषधं, पण आईने तरीही मला काही कळू दिलं नव्हतं।
0: अगं, आईला काळजी वाटत असणार तुझी।
1: हो, पण सगळा समाज, नातेवाईक माझ्याकडे बोट दाखवून इतरांना सांगायचे, हीच ती, हिलाच HIV झालाय। अगदी लहान होते तेव्हा कळायचं नाही, त्यांच्या त्या टोकदार बोटांमध्ये किती घृणा दडली येते, पण जसजशी मोठी होत गेले त्यांची ती टोकदार बोटं टोचायला लागली आणि मला स्वतःचाच राग येऊ लागला। आपण कुठलीही चूक केलेली नसताना शिक्षा मात्र भोगतोय, ही भावना पोखरून टाकत होती।
0: सुषमा, तुझी काहीही चूक नसताना तुझ्या बाबतीत जे झालं ते खरंच चुकीचं आहे, पण HIV बाधित रुग्णांसोबत समाज वागतो ते त्याहीपेक्षा जास्त चुकीचं असतं। खरं तर आपल्या समाजामध्ये रुग्णांशी कसं वागायला हवं याची समजच नाही आहे।
1: हो, खरंय, अर्थात काही चांगली माणसं सुद्धा भेटली मला आणि त्यांच्यामुळेच खरं तर ही लढाई लढायला थोडंफार बळ मिळालं।
0: अरे वा,
1: आणि आता तर डॅडी सुद्धा आहेत आमच्यासोबत।
0: खरंच ग,
1: वयाची 25 वर्ष इतक्या हालपेष्टा सहन केल्यानंतर देवालाही आमची दया आली असेल आणि म्हणूनच देवाने डॅडींना आमच्या आयुष्यात पाठवले।
0: हो, शिंदे सर खरोखरच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे। अगं, कधी कधी तर वेळ असेल तेव्हा माझ्यासोबत ते इथे सुद्धा सेंटरमध्ये पेशंटचं काउन्सिलिंग करतात, त्यांनाही मानसिक आधार देतात।
1: डॅड खरंच ग्रेट आहेत, आताही आमची सगळी जबाबदारी त्यांनीच घेतली आहे आणि मला तर पुढे शिक्षण कंटिन्यू कर म्हणून सांगतायत।
0: अरे वा, सुषमा मला सांग, तुझं आधीचं शिक्षण कुठे झालंय?
1: आम्ही दोघी बहिणी आणि एक भाऊ, त्या दोघांना हा संसर्ग झाला नव्हता त्यामुळे कुटुंबाने त्यांना स्वीकारलं।
0: अच्छा,
1: पण मला एका ट्रस्टच्या स्कूलमध्ये शिकावं लागलं, 5वी ते 10वीचं शिक्षण मी तिकडेच घेतलं। तिथे मला खूप एकटं वाटायचं, आजारपणामुळे मी अगदी खंगून गेले होते, औषधांमुळे तर माझ्या अंगावर कधी कधी फोडसुद्धा उठायचे, मग शाळेत कुणीही माझ्या बाजूला बसायचं नाही। सुरुवातीला ह्या गोष्टीचा मला त्रास व्हायचा, पण नंतर सवय झाली।
0: पण मग आई कधी भेटायची तुला?
1: आई यायची ना कधी कधी भेटायला, पण त्यातही खूप नियम असायचे, मी आईच्या वाटेकडे अगदी डोळे लावून बसलेली असायचे, आई ज्या दिवशी भेटायला यायची ना त्या दिवशी अंगावर कितीही फोड आलेले असू देत, आतमध्ये कितीही वेदना होत असू देत, पण मी मनाने खूप खुश असायचे।
0: सुषमा, कुठली ट्रीटमेंट चालू होती तेव्हा तुझे?
1: ते माहीत नाही मला, पण भयंकर त्रास व्हायचा, एका डॉक्टरांनी तर मी 6 महिने सुद्धा जगणार नाही असं सांगितलं होतं आईला।
0: ओह,
1: पण आई कसली ऐकते, आई म्हणाली मी सुद्धा जगणार आणि माझ्या मुलीला सुद्धा जगवणार। आई पुढे कोणाचं काय चालतंय,
0: खरं
1: देवाला सुद्धा आम्हाला मार्ग दाखवावाच लागला।
0: म्हणजे कळलं नाही मला।
1: मला कसला तरी संसर्ग झाला म्हणून आम्ही एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, तिथे आम्हाला

0: ह्या ट्रीटमेंटची माहिती मिळाली. ह्या उपचाराने पेशंट्स रिकवर होतात आणि नॉर्मल आयुष्य जगू शकतात असं आईला कळलं. मला फार काही आशा नव्हती, पण आई तर अगदी नाचायची बाकी राहिली होती. आम्ही लगेच उपचार सुरू केले. मी एकही डोस चुकवायचे नाही आणि आईची सुद्धा काळजी घ्यायचे. पुढच्या काहीच दिवसात अगदी पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळाले.
1: हो, ART ही उपचार पद्धती अगदी योग्य आणि महत्वाची आहे. ज्या डॉक्टरांनी हे उपचार शोधलेत ना, त्यांचे मानवजातीवर खरंच खूप मोठे उपकार आहेत.
0: खरंय, मागच्या 10 वर्षांपासून मी हे उपचार घेतीये आणि अगदी नॉर्मल आयुष्य जगतीये.
1: शिंदे सरांचं लग्न झालेलं बघून आणि तुझी सुद्धा एवढी छान रिकव्हरी बघून खूप बरं वाटलं आज. कोणाचीही सोबत नसताना किती हिमतीने सामोरे जाता तुम्ही पेशंट्स. तुला तुझ्या मनासारखं आयुष्य लाभो हीच प्रार्थना करेन मी देवाकडे. सुषमा, शिक्षण किती घेतलं म्हणालीस?
0: मी ग्रॅज्युएट आहे, ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केलाय.
1: अरे वा.
0: आणि एका प्रायव्हेट कंपनीत आता नोकरी सुद्धा करतेय. आता मी ना ठरवलंय, हार मानायची नाही.
1: शाबास. आणि काय लग्नाचा काय?

0: तुला तुझ्या मनासारखं आयुष्य लाभो हीच प्रार्थना करेन मी देवाकडे. सुषमा, शिक्षण किती घेतलं म्हणालीस?
1: मी ग्रॅज्युएट आहे, ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केलाय.
0: अरे वा.
1: आणि एका प्रायव्हेट कंपनीत आता नोकरी सुद्धा करतेय. आता मी ना ठरवलंय, हार मानायची नाही.
0: शाबास. आणि काय लग्नाचा काय विचार?
1: माझ्याशी कोण लग्न करणार मॅडम?
0: अगं, तुझ्या आईबाबांना वयाच्या 60 त्यांचा जोडीदार मिळालाय. तू तर किती तरुण आहेस, तुझी जोडी सुद्धा देवाने नक्की बनवली असणार बघ तू.
1: हो, आता जे नशिबात असेल ते स्वीकारायचं आणि पुढे चालायचं.
0: बरोबर.
1: माझ्या आयुष्यात संघर्षाचे अनेक प्रसंग आले, पण त्यांनी मला कमकुवत नाही तर आणखी खंबीर बनवलंय.
0: गुड. सुषमा, मला सांग, या सगळ्या प्रवासात तू HIV कडे कसं बघतेस ग?
1: मला असं वाटतं HIV म्हणजे शेवट नाही, ती फक्त आयुष्याची एक बाजू आहे. त्याच्या सोबतसाठी मनाने मजबूत राहायलाच हवं.
0: वा वा, तुझे हे शब्द ऐकून भारावून गेले मी अगदी. शिंदे सरांची मुलगी शोभतेस हा. तुझे विचार अगदी त्यांच्या विचारांना शोभेसे आहेत.
1: थँक्यू मॅम.
0: तर ही होती शिंदे सरांच्या धाडसी निर्णयामुळे एक कुटुंब पूर्ण झाल्याची गोष्ट.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात नाट्य मालिका उमेद जीवनाची. आज या मालिकेचा भाग पहिला आपण ऐकला. शीर्षक गीत कवी सौमित्र, शीर्षक संगीत प्रणव हरिदास, संगीत संयोजन अमित पाध्ये, गायक कलाकार शार्दूल कवठेकर आणि निधी रानडे, लेखिका सारिका ढेरंगे, यातील भूमिका आणि कलावंत शिंदे अमेय बोरकर, सुषमा कुहू दातार आणि अमृता पल्लवी वैद्य, ध्वनी प्रभाव अनिकेत दामले, निर्मिती सहाय्य अमृता मुळे, सादरकर्त्या

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था।
1: आई मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
2: अगं बेटा नक्की बस, एच आय व्ही साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही।
3: आजही एच आय व्ही विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही माहिती घ्या।
2: सुरक्षित संबंध ठेवा, कॉन्डोम वापरा, गर्भवती महिलांनी एच आय व्ही तपासणी करून उपचार घ्यावेत, इतरांची सुई वापरू नका। एच आय व्ही टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे।
3: एच आय व्ही म्हणजे शेवट नाही, ए आर टी उपचारांनी आयुष्य सहज जगता येतं।
2: चला भेदभाव न करता एच आय व्ही रुग्णांना आधार देऊया।
3: जनजागृती हीच सुरक्षा।
4: अधिक माहितीसाठी राष्ट्रीय एड्स हेल्पलाईन 1097 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा।
3: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित।
0: ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती।
5: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून। थोड्याच वेळात सुगम संगीत भावधारा
6: FM 107 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते हो 9:50 झाली आहेत। आता पुन्हा एकदा ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। आता यामध्ये ऐकूया परवरिश या चित्रपटासाठी मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल।

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया शैलेंद्र सिंग आणि कंचन यांनी गायलेलं रफू चक्कर या चित्रपटातलं गुलशन बावरा यांचं गीत, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: मध्यम लहरी 229.9 meters अर्थात 1305 kilohertz आणि FM बँड 102 megahertz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते, आता सकाळचे 10 वाजलेत. ऐकूयात जाहिरात.
1: तुमचे 4800 रिवॉर्ड पॉइंट्स आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
2: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
3: बस हेच विचारा, वाय?
4: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
1: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
3: तुमचा सायबर रक्षक.
5: सुवर्ण प्रेमींसाठी आनंदाची बातमी. समीर यांचे सुधाकर रामभाऊ अंबिलवादे सराफ अँड ज्वेलर्स यांच्या द्वितीय शाखेचा भव्य शुभारंभ बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी. हॉलमार्क HUID प्रमाणित दागिने, गोकाक डायमंड ज्वेलरी, तसंच चांदीची भांडी आणि आकर्षक मूर्तींची खास रेंज. पत्ता: भरोसे पेट्रोल पंपाजवळ, वसमत रोड, परभणी. 14 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत कुठल्याही शाखेचा दागिना मजुरी देऊन वजनाला वजन मिळवा. समीर यांचे सुधाकर रामभाऊ अंबिलवादे सराफ अँड ज्वेलर्स.
0: श्रुते, आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ.
6: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
8: नमस्कार
7: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढी

0: ही शिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
1: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
0: बर.
1: ही श्री गजानंत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
0: अच्छा, मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
1: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानंत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी यासाठीच आहे.
0: पण मग दादा, ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
1: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
0: दीपावली.
1: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
0: अर्थातच लक्ष्मी पूजन.
1: कुठल्या दिवशी येतं?
0: अमावस्येला.
1: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
0: बरोबर आहे.
1: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
0: हो.
1: घरातली जळमट काढता.
0: करे.
1: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
0: बरोबर.
1: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
0: अमावस्येचा.
1: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
0: अरे वा. मग दादा, या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
1: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
0: का?
1: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: अच्छा.
1: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
0: बर. पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
1: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
0: बर.
1: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
0: हो.
1: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
0: अच्छा.
1: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
0: बर.
1: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
0: अच्छा.
1: आणि मुंबईच्या आद्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली.
0: ओके.
1: यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा,
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
0: करेक्ट करेक्ट.
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो.
1: बरोबर ना.
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
0: बरोबर.
1: देवानी दिलेले.
0: हो.
1: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्ष

0: वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो. त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत, पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथं काय होतं प्रॉब्लेम माहिती का, युरोप किंवा US मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0202-44-78-286 किंवा 0202-44-80-135.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकलात. जितेंद्र घोडके सराफ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM Band 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे.
3: सर 5,000 रुपये गुंतवा आणि 8,000 रुपयांचा नफा मिळवा. हा पहा नफ्याचा पुरावा असलेला स्क्रीनशॉट.
4: वाव,
3: स्क्रीनशॉट मधला नफा खरा आहे की फक्त स्क्रीनवरच? व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम वरील गुंतवणुकीच्या ग्रुप मध्ये खोटा नफा आणि छोटी बक्षिसं दाखवून आधी तुमचा विश्वास जिंकला जातो, मग हळूहळू जास्त पैसे गुंतवायला सांगितले जातात. म्हणून
5: नेहमी विचारा WHY. Y सांगतोय कॅप्टन Y.

0: इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: श्रोतेहो, ऐकूयात मिश्र संगीत.

श्रोतेहो, सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं विजय मोरे यांनी. आणि श्रोतेहो, यासोबतच मिश्र संगीत हा कार्यक्रम संपला. मिश्र संगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते, आता सकाळचे 10:15 झालेली आहेत. प्रसारित करत आहोत एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. या कार्यक्रमात मर्द या चित्रपटातील काही गीतरचना आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. गीतकार आहेत प्रयागराज, राजेंद्र कृष्णन आणि इंदिवर. तर संगीतकार आहेत अनु मलिक.

श्रोतेहो, हे गीत आपण ऐकलं मोहम्मद अजीज आणि सहकारी यांच्या स्वरात. ही रचना होती प्रयागराज यांची.

श्रोतेहो, हे गीत आपण ऐकलं आशा भोसले आणि अनु मल्लिक यांच्या स्वरात. ही रचना होती राजेंद्र कृष्ण यांची. आणि श्रोतेहो, याबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमात आज आपण मर्द या चित्रपटातील काही गीतरचना ऐकल्यात.

श्रोते हो, एफ एम बँड 102 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आता सकाळचे 10:30 झालेले आहेत. प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी शलाका सरदेशपांडे सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण स्त्री शक्तीचा उत्सव आणि भक्तिगीत ऐकणार आहोत. श्रोते हो, शारदीय नवरात्रीच्या या चौथ्या माळेच्या सर्व रसिक श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा. शारदीय नवरात्रीचे हे मंगलमय दिवस वातावरणात भक्तीचा सुगंध, मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ देवीच्या आरतीचा गजर, घराघरात तेवणाऱ्या नंदादीपाचा प्रकाश आणि मनामनात जागणारी आदिशक्तीची श्रद्धा. नवरात्र म्हणजे केवळ नऊ दिवसांचा उत्सव नाही, तर तो आहे स्त्री शक्तीचा जागर, मनातील नकारात्मकतेवर सकारात्मकतेनं विजय मिळवण्याचा संकल्प आणि आपल्या अंतरंगातील शक्तीला ओळखण्याचा सुंदर प्रवास. श्रोते हो, देवीची भक्ती म्हटलं की मनात आपोआप भक्तिगीतांचे सूर उमटतात. देवीचे रूप डोळ्यासमोर उभे राहते आणि मन भक्तिरसात नाहून निघते आणि दुर्गेच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होऊन जाते.

श्रोतेहो, नवरात्र हा स्त्री शक्तीचा उत्सव आहे. आपल्या संस्कृतीत स्त्रीला जननी, अन्नपूर्णा, सरस्वती आणि दुर्गा अशा विविध रूपात पूजलं जातं. पण स्त्री शक्तीचा सन्मान केवळ नवरात्रीपुरता मर्यादित राहता कामा नये. घराला सांभाळणारी आई, कुटुंबाला आधार देणारी पत्नी, ज्ञानदान करणारी शिक्षिका, देशाचे संरक्षण करणारी महिला सैनिक, समाजाला दिशा देणारी नेतृत्व गुण संपन्न स्त्री, प्रत्येक रूपामध्ये शक्तीचा एक वेगळा आविष्कार असतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी प्रत्येक स्त्रीनं आधी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे, स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, स्वतःच्या स्वप्नांना महत्त्व दिलं पाहिजे आणि गरज पडल्यास स्वतःसाठी ठामपणे उभं राहिलं पाहिजे. कारण जी स्त्री स्वतःच्या सामर्थ्याला ओळखते ती केवळ स्वतःचीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबियांचे आयुष्य उजळवू शकते.

श्रोतेहो, नवरात्रीचे उपवास ठेवण्यामागे केवळ धार्मिक श्रद्धा नसून त्यामागे खूप मोठं वैज्ञानिक आणि आरोग्यदायी कारण आहे. नवरात्र हा सण वर्षातून दोन वेळेस म्हणजे चैत्र महिना आणि अश्विन महिन्यात येतो आणि जेव्हा ऋतू बदलत असतात तेव्हा. वैज्ञानिक दृष्टिकोनातून नवरात्रीचे उपवास करण्याचे मुख्य फायदे म्हणजे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन. ऋतू बदलत असताना आपल्या शरीराला नवीन वातावरणाशी जुळवून घ्यावे लागते. या काळात 9 दिवस हलका आहार आणि उपवास केल्यामुळं पचनसंस्थेला विश्रांती मिळते. यामुळे शरीरातील विषारी घटक म्हणजे टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते आणि शरीर आतून स्वच्छ होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. ऋतू बदलण्याच्या काळात हवेतील जीवाणू

आणि विषाणू वाढतात, ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. आणि उपवास केल्यामुळे शरीरातील जुन्या पेशी नष्ट होतात आणि नवीन मजबूत रोगप्रतिकारक पेशी तयार होतात. आणि या प्रक्रियेला विज्ञानात ॲटोफॅजी म्हणतात.

तसंच श्रोते हो, पचनक्रिया देखील सुधारते. नवरात्रीच्या उपवासात धान्य, गहू, तांदूळ आणि जड अन्न खाणे टाळले जाते. त्याऐवजी फळ, दूध, भगर म्हणजे वरीचे तांदूळ, राजगिरा यासारखे पचायला हलके पदार्थ खाल्ले जातात. यामुळे पचनसंस्थेवरचा ताण कमी होतो आणि पचनक्रिया सुधारते. तसंच श्रोते हो,

मानसिक आरोग्य आणि ताणतणाव कमी होतो. विज्ञानानुसार आपल्या पोटाचा आणि मेंदूचा थेट संबंध असतो. जेव्हा पोट साफ आणि हलके असते तेव्हा मानसिक ताण कमी होतो, ज्यामुळे मन शांत होते आणि एकाग्रता वाढते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.

तेहो उपवासाच्या काळात कांदा लसण पूर्णपणे वर्ज्य असतो. विज्ञानानुसार हे पदार्थ शरीरात उष्णता आणि अस्वस्थता वाढवतात. सात्विक आहार घेतल्यानं शरीरात ऊर्जेची पातळी संतुलित राहते. सर्वात महत्त्वाचं, उपवासाचा वैज्ञानिक फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही तळलेले पदार्थ कमी खाऊन फळं, पाणी आणि पौष्टिक पदार्थाचं सेवन करता.

श्रोते हो, जी स्त्री स्वतःच्या सामर्थ्यांना ओळखते ती केवळ स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबियांचे आयुष्य उजळवून शकते. देवीची आराधना म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे तर देवीनी दिलेल्या मूल्यांना आपल्या जीवनात स्थान देणे होय. श्रोते हो, या मंगल कामनासह आजच्या कार्यक्रमाला इथेच विराम देऊया. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विचारांसह आणि नव्या सुरांसह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा आणि आपल्या जीवनातील शक्तीला ओळखा.

श्रोतेहो आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आपण स्त्री शक्तीचा उत्सव आणि छान अशा भक्तिगीतांचा आनंद घेतलात.

0: श्रोतेहो, एफ एम बँड 102 MHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आता सकाळचे 11 वाजलेत. ऐकूयात जाहिरात.
1: करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: वाचवणार नाही.
1: पैसे वाढवू रे
2: समजून इन्व्हेस्टिंग
1: समजू.
3: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
4: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
5: विजिट स्टेशन रोड, गांधी पार्क, परभणी.
6: तुमचे 4,800 रिवॉर्ड पॉइंट आज एक्सपायर होत आहे, लगेच रिडीम करा.
7: अरे वा, माझे इतके पॉइंट्स कसे आले?
8: बस हेच विचारा, वाय?
9: रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंक वर क्लिक करण्यापूर्वी विचार करा. एक वाय तुम्हाला फ्रॉड पासून वाचवेल.
6: नेहमी विचारा WHY. वाय सांगतोय कॅप्टन वाय ऑफ SBI,
10: तुमचा सायबर रक्षक.
11: हॅलो डॉक्टर, यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे प्रोस्टेट ग्रंथींचा आजार. श्रोते हो, जसं जसं वय वाढत जातं तसं आपल्या शरीरात अनेक बदल होतात. पुरुषांच्या बाबतीत सांगायचं झालं तर वयाच्या 50 नंतर आरोग्याशी निगडीत काही विशिष्ट समस्या समोर येतात. त्यातीलच एक अत्यंत महत्वाची पण बऱ्याचदा ज्याबद्दल उघडपणे बोललं जात नाही ती समस्या म्हणजे प्रोस्टेट ग्रंथींचा आजार. बऱ्याचदा लघवीला त्रास होणं, रात्री वारंवार लघवीला जावं लागणं अशा तक्रारी वाढतात.

पण योग्य माहिती अभावी आणि संकोचामुळं अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात, पण याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणूनच यावेळी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आपण ठेवलेला आहे प्रोस्टेट ग्रंथींचे आजार. याविषयी आपल्या मनातील प्रश्न विचारा. गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेमध्ये 220-890 आणि 223-599 या क्रमांकावर. यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे परभणीतील सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर कौशल कोंडावर यांना. हॅलो डॉक्टर, विषय लक्षात घ्या, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार.

श्रोते हो FM बँड 102 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता सकाळचे 11:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत हॅलो आकाशवाणी. सहभाग आहे अपर्णा पारवेकर यांचा, निर्मिती सहाय्य आहे भास्कर थोरात यांचं, तर सादर करते आहेत सदानंद कांबळी.

0: नमस्कार श्रोते हो. हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात मी अपर्णा पारवेकर तुमचं स्वागत करते. श्रोते हो, सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे. सगळीकडे आनंदमय भक्तिमय असे वातावरण आहे. अशा वातावरणात आपण सुरू करूया आजचा हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम. श्रोते हो, हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात तुम्हाला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर आम्हाला दूरध्वनी करा 0-24-52-220-890 आणि 0-24-52-223-599 या दूरध्वनी क्रमांकावर. चला तर मग श्रोते हो, आपल्यापर्यंत ही सुंदर गीतं पोहोचवणार आहेत भास्कर थोरात. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळे. चला तर मग श्रोते हो, पाहूया पहिला फोन कोणत्या श्रोत्यांचा आहे. हॅलो.
1: हां हॅलो.
0: हॅलो आकाशवाणी कार्यक्रमात स्वागत आहे. आपला पहिलाच फोन आहे तर आपलं नाव सांगा मॅडम.
1: वर्षा विष्णुगुरे. माझा पहिली बार नंबर लागला मॅडम. मी म्हणजे माझ्या मी जसं लहानपणापासून ऐकते का तसं पहिली बार माझा नंबर लागला. मला एवढं म्हणजे आनंद व्हायला सांगू शकत नाही.
0: बरं बरं. आणि त्यातल्या त्यात अजून आनंदाचे तुमचा पहिलाच फोन आहे.
1: हो का. थँक्यू मॅडम. बाप बापरे, खरं खुश झाले मी माहितीये का.
0: कुठून बोलता आपण.
1: मी परभणीतून बोलते मॅडम.
0: बरं बरं. काय करतात आपण.
1: मी एक गृहिणी आहे आणि त्याच्यासोबत माझं ब्युटी पार्लर आहे मॅडम.
0: बरं. घरीच आहे.
1: हा घरीच आहे माझं ब्युटी पार्लर.
0: म्हणजे घर आणि तुमचा व्यवसाय दोन्ही देख घरूनच तुम्ही सांभाळता.
1: दोन्ही पण.
0: बरं. आपले आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता.
1: सकाळी 6 वाजल्यापासून माझा रेडिओ चालूच असते.
0: वा, कसे वाटतात कार्यक्रम आपले.
1: खूप आवडतात. एवढे आवडतात ना मी सांगू शकत नाही.
0: बर बर. आता नवरात्र सुरू झाले आणि महिला म्हणलं की आपला व्यवसाय घर आणि घरचे आपले सणवार सगळं सांभाळावे लागतात. तर नवरात्रानिमित्त काय सांगाल आपल्या श्रोत्यांना.
1: नवरात्री निमित्त मी एवढंच सांगेन की एक स्त्रीनं स्त्रीचा आदर करायचा आणि जी समोर जात असेल ना तर तिला त्यांनी प्रतिसाद द्यायचा. पण आपल्या काही महिला अशा असतात, मी अनुभव घेतला मॅडम, की साथ देत नाहीत. तर माझं एकच म्हणणं आहे आता नवरात्रीचं, एक स्त्रीनं स्त्रीचा आदर करा आणि एकुणिकीला पाठिंबा देऊन त्यांना समोर जायची शक्ती द्या.
0: बरोबर आहे. हा संदेश खूप महत्वाचा आहे. कोणी पुढे जात असेल तर त्याला मागे न खेचता पुढे जाण्यासाठी काही मदत किंवा प्रोत्साहन जे लागतं ते द्यायला पाहिजे.
1: द्यायला पाहिजे.
0: खूप छान. बरं, तुमचा व्यवसाय घरून करताय तर मग घरचं घरच्यांचा सपोर्ट किंवा घरच्यांचं सहकार्य तुम्हाला होतच असेल.
1: खूप खूप छान मॅडम. मी सांगू शकत नाही. माझ्या नवऱ्याचा पण खूप छान साथ आहे आणि आई वडील तर प्रत्येकाचे छान असतात मॅडम. पण माझे सासू सासरे मला प्रत्येक गोष्टीत त्यांचं म्हणजे एक प्रोत्साहन असते की तू काही पण कर, आम्ही तुझ्या पाठीमागे आहे.
0: हे खूप महत्वाचं आहे. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. बरं, आजच्या कार्यक्रमात गीत कुठलं आहे.
1: हिंदी दांडिया के बहाने आ जाना.
0: दांडिया के बहाने आ जा.
1: मैत्रिणीचे नाव घेऊ शकते का मॅडम.
0: चालेल.
1: पहिली मैत्रीण माझी आई आहे.

0: मी दुसरी मैत्रीण माझी मुलगी आहे मॅडम.
1: वा, खूप छान. काय मोठी आहे का लहान आहे?
0: हो नाही मोठी आहे मॅडम, माझी मुलगी 12वीला आहे आणि माझा मुलगा बेसी आहे, सेकंड टर्म चालू आहे त्याचं.
1: बरं बरं,
0: थँक्यू.
1: थँक्यू.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हां, हॅलो, आकाशवाणी कार्यक्रम चालू आहे. कोण बोलत आहेत आपण?
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: कोंडीराम पांडुरंग चोपडे समसापूरून बोलतो. आपले आकाशवाणी परभणीचे खूप छान कार्यक्रम असतात. ज्ञान आणि मनोरंजनाची खाणी म्हणजेच आपली परभणी आकाशवाणी.
0: बरोबर आहे.
1: सुरलहरी हॅलो आकाशवाणी.
0: काय करतात आपण?
1: मी मॅडम शेती करतो आणि पेट्रोल पंपावर काम पण करतो.
0: बरोबर. आपले आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता?
1: हो, ऐकतोत ना मॅडम. आम्ही खूप आकाशवाणीचा माझी खूप जुना स्रोत आहे. बरं.
0: बरं बरं. कार्यक्रम कसे वाटतात? कोणते आवडतात?
1: कार्यक्रम एकदम छान होतात मॅडम. जास्त आपल्याला ते फोन फरमाईशचे जे कार्यक्रम आवडतात लय जास्त करून. बर
0: चालेल. बरं, नवरात्र सुरू झालं आहे तर काय सांगाल नवरात्रीनिमित्त?
1: नवरात्र मध्ये मॅडम म्हणजे कसं जे आपलं 9 दिवस आता उपास असतात. पुन्हा बरेच जण आता पायामध्ये वाहन हे करीत नाहीत, म्हणजे चप्पल बूट घालीत नाहीत. आणि एक विशेष सांगायचं म्हणजे कि नवरात्रामध्ये आपण जे देवीपाशी जे गाणे हे जे लावतो तो आपले धार्मिक गाणे हे जे देवाचे गाणे हे ते गाणे लावायला पाहिजे.
0: त्याचा त्रास कोणाला होणार नाही अशा स्वरूपातच लावायला पाहिजे.
1: आवाज त्याचा कमी प्रमाणामध्ये पाहिजे की आपल्यामुळे लोकांना ध्वनी प्रदूषण जास्त प्रमाणात होऊ नये.
0: बरोबर आहे.
1: लोकांना आपल्यापासून काही त्रास होऊ नये, आपला आपल्याला आनंद घेता यावा त्याचा.
0: हा.
1: आणि विशेष करून म्हणजे जे कारण तर आपण जे नवरात्र उत्सव जे करतो ते खूप भक्तिभावानं करतो.
0: बरोबर आहे, चांगले विचार आहेत. आजच्या कार्यक्रमात गीत कुठलं ऐकायचंय?
1: तर मॅडम आता नवरात्र आहे त्याच्यामुळे आपल्या दुर्गा माताच दुर्गा आहे मेरी माँ.
0: फोन केलात, खूप छान संवाद साधलात, गाणं देखील खूप चांगलं सांगितलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू मॅडम.
0: हॅलो.
2: हॅलो, आकाशवाणी कार्यक्रम का?
0: हो, हॅलो, आकाशवाणी कार्यक्रम चालू आहे. कोण बोलतायत आपण?
2: जवळजवळ प्रकाश खरं बोलतो मॅडम.
0: बरं,
2: जवळजवळ.
0: बरं बरं. काय करतात खरं जी आपण?
2: काय

0: मॅडम, मी निवांत आहे आता घरीच आहे गावाकडे.
1: बरं बरं.
0: हो, काय दिसत नाही मॅडम.
1: आपले आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता?
0: एक नंबर.
1: बर, ठीक आहे, ऐकत जा आपले आकाशवाणीचे कार्यक्रम.
0: बरं.
1: हां, चालेल.
0: हो छान
1: आजच्या
0: आहे.
1: कार्यक्रमात गीत कुठलं ऐकताय?
0: देवीचं टाकून नाही मॅडम, देवीचं एखादं हिंदी गीत.
1: चालेल, ऐकूया हे
0: हो
1: गीत.
0: हा
1: हो
0: मॅडम, 2 मिनिटं मित्राचे नाव घ्या ना.
1: हां, सांगा ना.
0: रवी मोठे आणि संतोष डुकरे.
1: ठीक आहे, या मित्रांसोबत ऐका हे देवीचं गीत.
0: धन्यवाद.
1: हां, धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हां हॅलो, आकाशवाणी कार्यक्रम चालू आहे. कोण बोलत आहेत मॅडम?
1: नमस्कार. मी परभणीतून नभा ओहळे बोल.
0: बर, बोला
1: तुम्ही
0: मॅडम.
1: कोण मॅडम?
0: मी अपर्णा पारवेकर बोलते. काय करतात आपण? काय करतात आपण? काय छंद, आवड?
1: मी सारोळ्या करते, कविता करते, सुविचार लिहिते,
0: बरं बरं,
1: घरात बसल्या बसल्या हेच काम करते.
0: चांगलंय. आपला छंद जोपासायलाच पाहिजे.
1: हो, आणि आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम मला आवडतात. तुमची माझी पहिल्यांदाच ओळख झाली आणि फोनवर बोलणं व्हायले बरं का ताई.
0: बरं बरं बरं. आजच्या कार्यक्रमात गीत कुठलं ऐकायचं आहे?
1: गीत ऐकायचं मला, चलो बुलावा आया हे लावा. आणि हे गीत कोण ऐकणार त्यांची नावं
0: गाणं नाव
1: सांगते ना.
0: सांगा.
1: एक माझी वहिनी आहे प्रभा आंबेकर, माझी मैत्रीण नैना पाठक आणि आमच्या सुनबाई उन्नती आंबेकर, त्या पण ऐकल्या.

0: हे कार्यक्रम ऐकतात बरं.
1: बरं बरं बरं, फोन केला, छान
0: नमस्कार.
1: संवाद साधला, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद, तुम्ही पण माझा फोन घेतला, धन्यवाद.
1: हॅलो
2: हॅलो.
1: हॅलो, आकाशवाणी कार्यक्रम चालू आहे.
2: नमस्ते मॅडम.
1: नमस्कार.
2: मी मुक्काम पोस्ट रांजणी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालनावरून विजय कुमार खुळे बोलतो मॅडम.
1: हा बोला खुळे सर.
2: सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे कालपासून, त्यानिमित्त तुम्हाला आपला आकाशवाणी परिवार सर्व रसिक श्रोत्यांना निवेदक निवेदिकांना नवरात्र उत्सवाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
1: धन्यवाद सर, तुम्हालाही नवरात्रीच्या शुभेच्छा.
2: ताई, मी गेल्या 14 दिवस गुजरात राज्यात गेलो होतो आणि गुजरात राज्यातील मी प्रेक्षणीय स्थळी पाहिली, त्या ठिकाणी विविध धार्मिक स्थळाला आणि तेथील शाळेला सुद्धा मी भेट दिली. मला त्यावेळेस खूप मोठा आनंद वाटला. जग किती मोठं आहे हे मला त्यावेळेस लक्षात आलं. आपल्या देशात किती विविधता आहे, पण विविधतेत एकता आहे, राष्ट्रीय एकात्मता आहे, हे मला तिथे आढळून आलं.
1: बरोबर आहे.
2: तिथली बोलली भाषा, लिपी भाषा, आपली मराठी भाषा किती फरक आहे, तिथील लोक किती चांगले आहे, आपल्यासारखेच लोक बोलतात, त्याचा मला खूप मोठा आनंद वाटला. त्यांच्या सहकार्याची भावना, मदतीची भावना, धार्मिक वृत्ती, सामाजिक कार्याची आवड, त्यांना मला ते गुण खूप भावले.
1: बरोबर.
2: गिरनार पर्वतावर गेलो होतो मॅडम पायी पायी. ते पण
1: बापरे,
2: गुजरात राज्यात एक सर्वात मोठं प्रेक्षणीय स्थळ गुजरात मध्ये गिरनार पर्वत आहे मॅडम. त्या ठिकाणी प्रभू आपले दत्तात्रय भगवानाने तपश्चर्या केलेली आणि तिथं जाण्यासाठी आपल्याला रोपवे ने जावं लागतं. तिथून पुढे जवळजवळ 10,000 पायऱ्या आहे मॅडम तिथं वर जाण्यासाठी.
1: हो, वरती जायसाठी पायी प्रवास.
2: मी दत्तात्रयचं दर्शन घेऊन आलो. धन्य धन्य झालो. तिथले पवित्र माती माझ्या माथ्याला लावली, घरी आणली मॅडम.
1: वा, खूप छान.
2: प्रमाणे तिथं खूप मोठं असं पाहण्यासारखं आहे मॅडम.
1: बरोबर आहे. आणि अशा वेगळ्या ठिकाणी गेलं की आपल्यालाही खूप छान वाटतं, मन प्रसन्नही होतं.
2: हो हो,
1: वेगळा अनुभव येतो प्रत्येक ठिकाणी आपण गेलं की,
2: वेगळी अनुभूती अनुभवायला मिळते मॅडम.
1: बरोबर आहे, खूप छान वाटलं. बरं सर, नवरात्र चालू आहे, तुम्ही गावात कशा पद्धतीने साजरी होत?
2: आमच्या गावात ताई तुळजाभवानीचं मोठं मंदिर आहे. काल त्या ठिकाणी घटस्थापना करण्यात आलेली आहे. दररोज त्या ठिकाणी सप्तपतीचा पूजा पाठ होत असतो. त्याचप्रमाणे सकाळी आणि संध्याकाळी मोठी सामुदायिक आरती होते, भजन पूजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केलेले. आणि गावातच आणखीन कालिंका मातेचं मंदिर आहे, रेणुका मातेचं मंदिर आहे, बालाजी मंदिर आहे, त्या ठिकाणी पण घटस्थापना काल झालेली आहे. त्या ठिकाणी सामुदायिक आरती सकाळी आणि संध्याकाळी केली जाते. सर्व भाविक भक्त, त्यातल्या त्यात महिलांची खूप मोठी संख्या तिथे असते. आणि पंचक्रोशातून खूप लोक मॅडम तिथे येत असतात. आणि आमच्या गावातल्या देवीचं असं महत्व आहे, तुळजापूरला जी तुळजापूरची भवानी माता आहे, तर त्या ठिकाणी आमच्या गावातून पालखी जातून पहिला मान आमच्या राजनीच्या देवीचा आहे तिथे मॅडम.
1: खूप छान.
2: आणि 500 वर्षाची परंपरा आहे त्या यात्रेला.
1: बापरे,
2: जवळजवळ 15 दिवस भव्य दिव्य अशी यात्रा असते. महाराष्ट्रातले सगळे व्यापारी त्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी येतात. मोठी यात्रा असते राजनगर दिंडी पालखी जाते आमच्या गावातूनच
1: कुठं
2: तुळजापूरला दरवर्षी जाते. खूप लोक जवळजवळ 100 ते 150 लोक भाविक भक्त पायी पायी जातात तुळजापूरला.
1: तुळजापूरला जायसाठी
2: चैत्र महिन्यात जात असते.
1: चैत्र महिन्यात जातात.
2: हो,
1: छान वाटलं, नवीन माहिती तुमच्याकडून मिळाली.
2: हो मॅडम, मला एक गीत ऐकायचं, हिंदी गीत.
1: कुठलं गीत ऐकायचंय?
2: चलो बुलावा आया है, माताने बुलाया है.
1: तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं आणि नवीन माहिती मिळाली त्याबद्दल खूप खूप.
2: माझे काही नाव घेतात कुटुंबातले?
1: सांगा.
2: माझी आई आहे शकुंतलाबाई फुळे, माझे पत्नीचं नाव आहे सुनीता फुळे, माझ्या मुलाचं नाव आहे आकाश फुळे, प्रतीक फुळे. मी हे आपलं हिंदी गीत ऐकूया आणि जगदंबेला या देवीला अशी प्रार्थना करूया की पूर पाऊस पडू दे, सर्वांच्या कुटुंबात सुख समृद्धी वैभव भरभराटी आणि आरोग्यपूर्ण जीवन येऊ दे, अशी आपण त्या मातेला जगदंबेला प्रार्थना करूया. उदो राजा उदो.
1: नक्की नक्की, खूप खूप छान. आणि फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
2: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो.
0: हां हॅलो, आकाशवाणी कार्यक्रम चालू आहे. कोण बोलत आहेत आपण?
1: हा, मी मोहन मित्रे साडेगावहून बोलायलो.
0: मोहन म्हेत्रे,
1: हा,
0: साडेगावहून. काय करतात सर? आपण
1: शेती.
0: शेती करता. कशी आहे मग आपली शेती? आता तर सध्या पाऊसच
1: बरी
0: नाही.
1: आहे, बरी आहे. पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही.
0: काहीच नाही. मग पाण्याची काही आहे का सोय वगैरे शेतात?
1: बोर आहे ना.
0: बोर आहे. बोरला पाणी आहे का पण सध्या
1: हो, थोडं थोडं चालतंय.
0: शेतीला पण? तर शेतात काहीच नाही.
1: हळद आहे, कापूस आहे थोडी.
0: बरं, मग तुमचं बोरचं पाणी पुरतं का त्याच्याला?
1: हो, पुरतंय आता.
0: पुरतंय. कारण ह्यावेळेस पाण्याचा तर प्रश्न खूप मोठा पडणार आहे.
1: हो हो ना,
0: चालेल. पाण्यात
1: काटकसरीनं पाणी वापरणं लागतंय.
0: काटकसरीनं पाणी वापरावं लागणार आहे.
1: हो
0: आणि
1: ना.
0: ते पिण्याला, इतरत्र, आणि तुम्हाला शेतीला देखील पुरावं लागणार आहे.
1: हो, आता तलावामध्ये बी पाणी नाही ना, कुठे जातात.
0: नाही नाही नाही कुठंच नाही ना सोडायला त्यांना.
1: हो,
0: कुठलं गीत ऐकायचं आहे आज?
1: माँ शेरावाली तेरा बेटा आ गया.
0: ऐकू हे गाणं. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
1: हाँ, धन्यवाद.
0: हॅलो, कोण बोलतंय?
2: बोलते
0: बरं,
2: नाही.
0: शाळेत जात नाही तू अजून?
2: नाही.
0: बर बर. मग आता काय, मग घरी काय खेळतीस का तू?
2: दुकानात बसते.
0: बरं,
2: हाँ, दुकान आहे घरी.
0: दुकाने? कशाचं दुकान आहे बरं?
2: हाँ, दुकान.
0: बर बर. तू
2: हाँ,
0: रेडिओवरचे कार्यक्रम ऐकती का?
2: हो, ते ऐकते. खूप आवडतात मला. आमचं
0: बर बर. आज कोणतं गाणं ऐकायचंय तुला?
2: नाव घ्या
0: हां, सांग ना.
2: म्हणले
0: हां
2: माहेश्वरी.
0: हां
2: रोईंकर
0: बर. अच्छा,
2: दादांमुळे, प्रियंकामुळे, साधना मोगलकर.
0: बर बर. तूच लावला सोय.
2: माझं
0: बरं, गाणं कुठलं ऐकायचंय आज तुला?
2: देवीचं गाणं ऐकायचंय मला.
0: देवीचं गाणं ऐकायचं. ठीक आहे, ऐकूया हे गाणं.
2: हो,
0: चालेल, फोन केलास तर
2: धन फोन उचलल्याबद्दल.
0: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हां, हॅलो. आकाशवाणी कार्यक्रम चालू आहे. नाव सांगा ना आपलं आधी.
1: टाकळी मुक्काम पोस्ट, टाकळी कुंभकर्ण माझं गाव,
0: हां,
1: तालुका जिल्हा माझा परभणी, आकाशवाणी परभणी केंद्रावर प्रेम करतो, त्र्यंबक मुंजाजी नाईक माझं नाव.
0: बर बर बर. बोला नाईक सर, काय म्हणता?
1: आज मी शिक्षणाचं महत्त्व
0: हां,
1: याविषयी बोलणार आहे.
0: काय सांगता येईल?
1: विद्येची देवता, ज्ञान ज्योती, स्त्री उद्धारक, ज्योतिबाच्या सावित्रीने दाखवली स्त्रियाच्या शिक्षणाची वाट. नवी पहाट, ज्योतिबाच्या सावित्रीने स्त्रियाच्या हाती नाही दीप पालनाची दोरी. ज्योतिबाच्या सावित्रीने दिली स्त्रियाच्या हाती शिक्षणाची लेखणी, त्याच सावित्रीच्या लेखी आता जगाला उद्धारी. शिक्षणाची नवी पहाट दावी ज्ञानाची वाट, शिक्षणाचे दार करी अन्यायवरी वार, शिक्षणाची धार करी अंधश्रद्धेवर वार, शिक्षणाची तार उघडी प्रगतीचे दार, शिक्षणाचा घाव घेई अंतकरणाचा ठाव, शिक्षणाचे वारे सारे अंधाराचे दूर जाळे, शिक्षणाचा तेर नाही समृद्धीचा पैल तीर, शिक्षणाचे कडे नाही अंधारातून प्रकाशाकडे, शिक्षण हा माणसाच्या ज्ञानाचा तिसरा डोळा आहे.
0: बरोबर आहे.
1: शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोण हे प्राशन करेल तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही.
0: काय करतात आपण?
1: आणि का आता घरी काम करत नाही का? नाही, वय झालं माझं.
0: बर बर.
1: हा,
0: आपले कार्यक्रम ऐकता?
1: हो, मी आलो आज पण कार्यक्रमात.
0: चालेल. कुठलं गीत ऐकायचं आजच्या कार्यक्रमात?
1: कसले वाजे चार वाजा,
0: हा
1: बाते हे बाते पाट्या, नाही बाते हे बाते पाट्या.
0: हा हा, सांगा मित्रांचे नाव.
1: परतूरचे सुरेश आप्पा दसमले,
0: हा
1: टाकळी कुंभकर्णचे संतोष लाड, गोरोबा जोळे संग्राम जोरळे, आणि पाथरीचे दयानंद बोरे.
0: ठीक आहे, या सगळ्यांसोबत ऐकूया हे गीत. फोन केलात त्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो।
1: हेलो आकाशवाणी मैडम,
0: हाँ हेलो, आकाशवाणी कार्यक्रम चालू आहे। कौन बोलता है आपण?
1: मी गौरी जोशी पाठक,
0: बरं, कुठून बोलता है?
1: मी माजलगावरून बोलते मॅडम।
0: माजलगाव। बरं,
1: हाँ
0: काय करतात आपण?
1: मॅडम, मी घरीच असते, मला दोन मुली आहेत आणि माझे मिस्टर आणि वडील भाऊ तिघे जण पूजा पाठक करतात।
0: बरं बरं बरं, चालेल।
1: हो
0: मग आपल्याला छंद आवड का आहेत? बरं,
1: मॅडम, मला घरकामासोबतच म्हणजे असं विधिवत पूजा कशी केली जाईल किंवा देवाचा वगैरे असा खूप जास्त नादे।
0: बरं, मग आपलं
1: हो
0: शिक्षण कुठपर्यंत झालेले?
1: मॅडम, माझं फर्स्ट इयर झालेलं आहे, नंतर माझं लग्न झालं, पण आता छोट्या दोन मुली आहेत त्याच्यामुळे मी सध्या म्हणजे लेकरांमुळे घरीच आहे,
0: बरोबर।
1: पण
0: आणि
1: मला एज्युकेशन कम्प्लीट करायचंय।
0: बरं, आणि गृहिणी हे काम देखील खूप मोठं आहे। सगळ्यांच्या वेळा
1: हो
0: सांभाळून सगळं करणं खूप मोठं काम आहे ते देखील।
1: हो हो
0: बरं, आकाशवाणी परभणी केंद्र ऐकू येतं माजलगावला व्यवस्थित?
1: हो मॅडम, म्हणजे माझ्या मम्मी पासून माझी आई अर्चना जोशी, अगदी माझ्या 2002 ला माझा जन्म झालेला आहे, त्यावेळेस पासून जे माझ्या कानावर परभणी आकाशवाणी केंद्राचे प्रत्येक कार्यक्रम कानावर पडतेत आणि मलाही त्यापासून आवड लागली।
0: बरोबर आहे। आणि याच्यासारखं आपलं एकीकडे कामही चालू राहू शकतं आणि आकाशवाणीचे कार्यक्रम देखील ऐकता येतात, त्यासाठी विशेष
1: हो
0: वेळ काढून किंवा समोर बसायची अशी गरज नाही।
1: हो हो
0: चालेल।
1: अगदी,
0: कुठलं गीत ऐकायचं आजच्या कार्यक्रम?
1: कोणतंही टाकून द्या
0: ठीक आहे,
1: आणि
0: ऐकू।
1: माझ्या फॅमिलीतले नाव घ्या मॅडम।
0: हां, सांगा।
1: माझ्या आईचं नाव अर्चना जोशी, वडिलाचं नाव सुरेश जोशी, माझ्या भावाचं नाव अनंत जोशी, बहिणीचं गायत्री, ग्रीष्मा, गीतांजली आणि माझ्या दोन मुलीचं नाव शार्वी एकीचं, शर्वरी एकीचं, माझ्या मिस्टरांचं नाव कपिल पाठक।
0: ऐकूया सगळ्यांसोबत हे गीत। बोलून
1: थँक्यू
0: खूप
1: मॅडम।
0: छान वाटलं, धन्यवाद।

0: हेलो, आकाशवाणी कार्यक्रम चालू आहे.
1: हां, नमस्ते मॅडम.
0: नमस्कार, कोण बोलत आहे?
1: शेख अकबर बोलतो, कावलगाव, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी.
0: बर, बोला शेख अकबर, काय म्हणताय?
1: काय नाही ताई, एकदम मजेत आहे. आणि आपले परभणी आकाशवाणीचे संदे कार्यक्रम ऐकतो ताई, मी लय जुना श्रोता आहे.
0: बर बर, कसे वाटतात?

0: सुनीला एकदम छान ताई, आमचे संध्या अनाउन्सर चांगल्या आवाजामध्ये कार्यक्रम करून आमच्यापर्यंत पोहोचतात. मनापासून धन्यवाद व्यक्त करतो ताई मी. आणि मी आकाशवाणी परभणीला भेट भी दिलेली आहे.
1: बरं बरं, कारण आता आकाशवाणी परभणीवरून नवनवीन कार्यक्रम सुरू झालेले, बदल कसे वाटतायत, कार्यक्रम कसे वाटतात
0: आपले कार्यक्रम मला आवडतात.
1: हा, काय मोबाईल ऍप वर ऐकता का रेडिओ वर ऐकता कार्यक्रम?
0: तसं तर मी मोबाईल वर बी ऐकतो आणि रेडिओ बी आहे माझ्याकडे.
1: बरं,
0: हो
1: काय करता आपण?
0: तसं तर मी दोन्ही डोळ्याने ब्लाइंड आहे.
1: आपलं दुकान आहे म्हणत ना?
0: हो हो, माझी पत्नी बी राहते ना सोबत, पत्नी बी चालते ते बी, आम्ही दोघं मिळून हे आमचा
1: व्यवसाय
0: कारोबार व्यवसाय दोन्ही आम्ही दोघं मिळून चालतच आहे.
1: वा, चांगले, एकमेकाची साथ सोबत पाहिजे
0: हो ना ताई, कारण की एकमेकाची साथ असली तरच आपण कोणीही काय कामामध्ये मागे राहू शकत नाही.
1: बरोबर आहे. आजच्या कार्यक्रमात गीत कुठलं ऐकायचंय?
0: चित्रपटाचं नाव हो तर सडक मधलं ताई,
1: सडक मधलं.
0: मोहब्बत मोहब्बत की है तुम्हारे लिए.

0: एकमेकाची साथ सोबत पाहिजे.
1: होना ताई, कारण की एकमेकाची साथ असली तरच आपण कोणीही काय कामामध्ये मागे राहू शकत नाही
0: नाही
1: ताई.
0: बरोबर आहे. आजच्या कार्यक्रमात गीत कुठलं ऐकायचंय?
1: चित्रपटाचं नाव हो तर सडक मधलं ताई,
0: सडक मधलं. हा
1: हां, मोहब्बत मोहब्बत की है तुम्हारे लिए, हे आपल्या कुमार सानूचे आवाज आहे.
0: ठीक आहे, सडक चित्रपटातलं ऐकू हे गीत.
1: आणि काही माझे मित्र आहेत ताई,
0: हा सांगा.
1: कावलगावचे विठ्ठल पिसाळ आहेत आणि आमचे रघुनाथ दुकानदार साहेब कोंडवाडी करमाळा जिल्हा सोलापूरचे. माझ्या मुलाचं नाव शेख दानिश आणि आमच्या सय्यद इनुज आहेत आष्टीचे. समजासोबत आम्ही ऐकू शकतो ताई.
0: ठीक आहे, सगळ्यांसोबत ऐका हे गीत. फोन केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद ताई.

श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो व आकाशवाणी हा कार्यक्रम ऐकला. या कार्यक्रमात श्रोत्यांनी भरभरून अशी गाणी सांगितली आणि सध्या नवरात्र उत्सव असल्यामुळे बरीचशी गाणी नवरात्रानिमित्त देवीची ऐकायला मिळाली, त्यामुळे वातावरण भक्तिमय असे झाले. श्रोते हो, तुम्ही देखील आमच्याशी संवाद साधा आणि ऐका आपल्या आवडीचं गीत. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपल्याशी फोनवरून संवाद साधला होता अपर्णा पारवेकर यांनी. ही सुंदर गीतं आपल्यापर्यंत पोहोचवली होती भास्कर थोरात यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. तेव्हा श्रोते हो, आजचा हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की पत्रोत्तराच्या कार्यक्रमात कळवा. मी अपर्णा पारवेकर तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटू अशाच छानशा कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम ऐकलात. सहभाग होता अपर्णा पारवेकर यांचा, निर्मिती सहाय्य होतं भास्कर थोरात यांचं, तर सादरकर्ते होते सदानंद कांबळी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आणि FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 97 आता दुपारचे 12 वाजत आहेत. श्रोतेहो आणि 97 आता अस्मिता मुंबई वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. तसंच श्रोतेहो FM बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण हे देखील आपण ऐकू शकाल.

0: लोकांचे कार्यक्रम आणि 35 पेक्षा जास्त प्रवचनं त्यांनी सादर केली आहेत. अशा प्रज्ञाताई आज आपल्याला शक्ती उपासनेची संपूर्ण माहिती त्या सांगणार आहेत. प्रज्ञाताई, आमच्या या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद आणि नमस्कार सगळ्यांना.
0: प्रज्ञाताई, सुरुवातीचाच प्रश्न की शक्ती उपासना म्हणजे काय?
1: शक्तीची उपासना ही खरं सांगायचं तर माणसा इतकी जुनी आहे असं म्हणायला हरकत नाही. माणसाला एक लक्षात आलं की काही गोष्टी ह्या माझ्या कक्षेच्या बाहेरच्या आहेत, कुणीतरी नियंत्रित करतंय, आणि मग ते नियंत्रण करणारी जी शक्ती आहे तिची उपासना करून तिला संतुष्ट करून घेणे, यातूनच वेगवेगळ्या देवता ही कल्पना आली. म्हणजे मला पाऊस हवाय आणि पाऊस काही पडणं माझ्या हातात नाही आहे, मग तो पडावा यासाठी जी काही यंत्रणा कार्यरत असते त्याला मी पर्जन्य देवता असं नाव दिलं. अशा पद्धतीनं मानवी शक्तींच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्या शक्तीची अनुकूलता मिळावी म्हणून केलेली स्तुती म्हणजेच उपासना. आणि मग त्याचे एक विविध मार्ग माणसांनी शोधून काढले की एखाद्याला बरं कशाने वाटेल, तर त्या माणसाची स्तुती केल्याने वाटेल, त्याला काहीतरी दिलं तर बरं वाटेल. मी जर तुम्हाला एक ओंजळभर फुलं आणून दिली मोगऱ्याची तर तुम्हाला वाईट वाटणार आहे का? नक्कीच नाही, कुणालाही छानच वाटेल. अशातून एक गोष्टी त्या शक्ती देवतेला प्रसन्न करण्यासाठी केल्या गेल्या आणि त्यातून उपासना ही संकल्पना पुढे आली.
0: मुख्य म्हणजे इथे की शक्ती उपासना म्हणजे एक स्त्री रूप आहे ते शिवशक्ती. शिवशक्तीमधली ही शक्ती उपासना.
1: बरोबर. आता थोडंसं विस्ताराने पाहायचं झालं तर प्राचीन भारतीय एकंदरीत संप्रदायांचा जर अभ्यास केला की कशा पद्धतीच्या उपासना आपल्या

0: अत्यंत मंगल, पवित्र आणि शक्तीपूजेचा उत्सव. सृष्टीला चालना देणाऱ्या स्त्री तत्वाची, ऊर्जेची आणि सर्जनशक्तीची ही उपासना. मैत्रिणींनो, ह्या शक्ती उपासनेविषयीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आज आले आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी. प्रज्ञाताई यांचं भाषाशास्त्र आणि संस्कृत या विषयामध्ये पांडित्य असून गेली अनेक वर्ष त्या अध्यापनाचं काम करत आहेत आणि त्याचबरोबर नारद मंदिर इथे त्यांनी कीर्तनाचं प्रशिक्षण घेतलं असून जवळजवळ 500 अधिक कीर्तनाचे कार्यक्रम आणि 35 जास्त प्रवचन त्यांनी सादर केली आहेत. अशा प्रज्ञाताई आज आपल्याला शक्ती उपासनेची संपूर्ण माहिती त्या सांगणार आहेत. प्रज्ञाताई, आमच्या या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद आणि नमस्कार सगळ्यांना.
0: प्रज्ञाताई, सुरुवातीचाच प्रश्न की शक्ती उपासना म्हणजे काय?
1: शक्तीची उपासना ही खरं सांगायचं तर माणसा इतकी जुनी आहे असं म्हणायला हरकत नाही. माणसाला एक लक्षात आलं की काही गोष्टी या माझ्या कक्षेच्या बाहेरच्या आहेत, कुणीतरी नियंत्रित करतंय आणि मग ते नियंत्रण करणारी जी शक्ती आहे तिची उपासना करून तिला संतुष्ट करून घेणे, यातूनच वेगवेगळ्या देवता ही कल्पना आली. म्हणजे मला पाऊस हवाय आणि पाऊस काही पडणं माझ्या हातात नाहीये, मग तो पडावा यासाठी जी काही यंत्रणा कार्यरत असते त्याला मी पर्जन्य देवता असं नाव दिलं. अशा पद्धतीनं मानवी शक्तींच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्या शक्तीची अनुकूलता मिळावी म्हणून केलेली स्तुती म्हणजेच उपासना. आणि मग त्याचे एक विविध मार्ग माणसांनी शोधून काढले की एखाद्याला बरं कशाने वाटेल, तर त्या माणसाची स्तुती केल्याने वाटेल, त्याला काहीतरी दिलं तर बरं वाटेल. मी जर तुम्हाला एक ओंजळभर फुलं आणून दिली मोगऱ्याची तर तुम्हाला वाईट वाटणार आहे का? नक्कीच नाही, कुणालाही छानच वाटेल. अशातून एक गोष्टी त्या शक्तीदेवतेला प्रसन्न करण्यासाठी केल्या गेल्या आणि त्यातून उपासना ही संकल्पना पुढे आली.
0: मुख्य म्हणजे इथे की शक्ती उपासना म्हणजे एक स्त्री रूप आहे, ते शिवशक्ती, शिवशक्तीमधली ही शक्ती उपासना.
1: बरोबर. आता थोडंसं विस्ताराने पाहायचं झालं तर प्राचीन भारतीय एकंदरीत संप्रदायांचा जर अभ्यास केला की कशा पद्धतीच्या उपासना आपल्याकडे प्रचलित होत्या तर त्यामध्ये 5 प्रकारच्या उपासना होत्या. पहिली म्हणजे शैव, शंकराची उपासना करणाऱ्या लोकांचा पंथ. दुसरं वैष्णव, विष्णूची उपासना करणारे. तिसरं शाक्त. खरं सांगायचं तर असं म्हणता येईल की शाक्त उपासना म्हणजे शक्तीची उपासना ही शैव आणि वैष्णव यांना जोडणारा एक पूल होती. कारण शक्तीची उपासना शिवाची अर्धांगिनी पार्वती या रूपातही केली जाते आणि विष्णूची अर्धांगिनी लक्ष्मी या रूपातही केली जाते. त्यामुळे शक्ती हे जे तत्व आहे हे या दोन्ही ठिकाणी आहे म्हणूनही त्याचं महत्व. या तिसऱ्या उपासना पद्धती किंवा संप्रदायानंतर येतो ती सौर उपासना. तर सौर म्हणजे सूर्याची उपासना आणि त्यानंतर येते ती गणपत्य संप्रदायाची उपासना म्हणजे गणपती हे प्रमुख दैवत मानून केलेली उपासना. आता यातली जी शक्ती आहे ती शक्ती विविध रूपांमध्ये म्हणजे ही फेमिनाईन एनर्जी आपण ज्याला म्हणू तीच एक शेवटची आहे, तीच एक सुरुवातीची ही आहे. जिच्यापासून सुरुवात झाली आणि जिच्यामध्ये शेवट होणार ती एकमेव शक्ती म्हणजे ही फेमिनाईन एनर्जी, जिला स्त्री रूपातली शक्ती असं म्हणता येईल आणि म्हणून तिची केलेली उपासना ही शाक्त पद्धतीची. पण ती उपासना सुद्धा वेगवेगळ्या रूपात तिला कल्पून केलेली असते. जसं तिला पार्वती म्हणून तिची पूजा केली आहे, तिची लक्ष्मी म्हणून पूजा केली आहे, नवरात्र उत्सवामध्ये तिची पूजा केली जाते, वेगवेगळ्या वेळी वर्षातल्या तिची पूजा केली जाते, उपासना केली जाते. सामान्यपणे मंगळवार आणि शुक्रवार हे सुद्धा आपण देवीचे वार मानतो. मार्गशीर्षामधले गुरुवार हे पुन्हा त्या फेमिनाईन एनर्जीचे, शक्तीदेवतेचेच रूपातली उपासना किंवा पूजा आहे. आपण चैत्रगौर साजरी करतो, ती आपण चैत्रातल्या शुद्ध प्रतिपदेपासून ते अक्षय तृतीयेपर्यंत करतो, मंगळागौरीची पूजा करतो, किंवा आपण

0: गणपती बसतो त्याच्या आदल्या दिवशी आपण जे हरतालिका व्रत करतो त्यातही पुन्हा तेच करतो. कोजागिरीच्या दिवशी पुन्हा आपण लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करतो आणि लक्ष्मी पूजनाला आपण दिवाळीच्या दिवशी आपण पुन्हा लक्ष्मीची पूजा करतो. त्यामुळे या स्त्री शक्तीची किंवा या शक्तीदेवतेची उपासना विविध पद्धतीनं विविध टप्प्यांवर विविध वेळांमध्ये आणि विविध प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी मिळण्यासाठी आपण वर्षभर करत असतो. त्यातलाच हा नवरात्र आणि त्यावेळी केलेली उपासना हे एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे.
1: पण मग दैवत उपासनेमध्ये या शक्ती उपासनेचं नक्की स्थान कुठं आहे? मग
0: ते जर पाहायचं झालं तर देवी उपासना ही किती जुनी असावी याच्याविषयी विचार करताना हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला मातृकेची मूर्ती आढळते आणि शिवशक्तीच्या मूर्ती त्या उत्खननांमध्ये आपल्याला आढळतात.
1: अच्छा.
0: त्यामुळे तेव्हाही शिव आणि शक्ती याचा एकत्रित स्वरूपामध्ये पूजन किंवा त्याची उपासना करण्याची पद्धत आपल्या समाजामध्ये होती. वेदामध्ये स्त्री तत्वाची उपासना आराधना स्तुती वेगवेगळ्या रूपात केली आहे आणि त्यामुळे तिथे असणाऱ्या ज्या दैवत आहेत त्या उषस म्हणजे पहाट, तिचं इतकं सुंदर वर्णन 20 सूक्तांमध्ये आलंय की तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिची नाती बांधली आहेत. म्हणजे प्रत्येक बाई जन्माला आल्यापासून वेगवेगळ्या नात्यांनी तिच्या भोवतालच्या लोकांशी बांधलेली असते. ही कल्पना त्या उषेच्या सूक्तांमध्ये इतकी सुंदर आली. ती कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी सून आहे, कुणाची तरी पत्नी आहे, कुणाची तरी बहीण आहे आणि ही सगळी नाती निभावत असताना ती काय काय करतीये, ती सगळ्यांना कामाला लावतीये. कारण उषस म्हणजे प्रभात, सूर्योदयापूर्वीचा काळ, म्हणजे ती आधी येते आणि मग तिच्या पाठोपाठ सूर्य येतो. तांबडं फुटलं फटफटलं की आपण उठतो आणि कामाला लागतो, म्हणजे ती सगळ्यांना कामाला लावती. इतक्या सुंदर कल्पना त्यामध्ये आल्या आहेत. आदिती, उमा, सरस्वती, रात्री, पृथ्वी या सगळ्या रूपामध्ये वेदामध्ये सुद्धा या शक्तीची उपासना आपल्याला दिसते. ललिता सहस्रनामामध्ये तिला 1000 नावं तिची आहेत. त्यामध्ये तिला एक नाव असं आहे, तिला वेद जननी म्हटलंय. किती शक्ती, ती जी काही ऊर्जा आहे ती वेदांच्या रूपामध्ये सुद्धा प्रकट झाली आहे. श्री सूक्त तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की लक्ष्मीची आराधना करण्यासाठी जे वेदातलं सूक्त आजकाल आपण सगळेजण म्हणतो ते म्हटल्यानंतर सुद्धा येणारी अनुभूती ही एका वेगळ्या प्रकारची अशासाठी आहे. पण ते नुसतं म्हटल्याने आपल्यामधलीही एक कुठली तरी ऊर्जेचा स्रोत, एक बटन कुठलं तरी दाबलं जातं आणि ती ऊर्जा जागी होते याचा अनुभव प्रत्येक ऐकणाऱ्या व्यक्तीलाही होत असतो. नंतरच्या वाङ्मयामध्ये सुद्धा, उपनिषदांमध्ये सुद्धा पराविद्या, ब्रह्मविद्या या सगळ्याची चर्चा आहे. देवीची किंवा या शक्तीची उपासना ही एक वेगळी पद्धत आहे उपासनेची आणि वेगवेगळ्या पद्धतींची चर्चा इथे दिसत आहे. म्हणजे उपनिषदामध्ये कुठे कुठे येते तर महानारायण उपनिषदामध्ये पहिल्यांदा दुर्गा या शब्दाचा उल्लेख आहे. तर अशा पद्धतीनं देवीची उपासना किती प्राचीन, तर माणूस आहे तेव्हापासून ही ऊर्जेची आराधना करतोच येतो. आणि लिखित स्वरूपातला किंवा वाङ्मयीन पुरावा म्हणायचा तर वेदांमधल्या वेगवेगळ्या ऋचा की ज्या या शक्तीदेवतेविषयी बोलतात,
1: म्हणजे हजारो काळापासून ह्या शक्ती उपासनेला मान्यता मिळाली आहे, तिला तिचं महत्व तेव्हापासून अधोरेखित आहे. आणि अशी मग ही अगदी पुराण काळापासून चालत आलेली ही शक्ती उपासना, मग याची वैशिष्ट्य अजून काय सांगता येतील?
0: देवी उपासनेची, शक्ती उपासनेची वैशिष्ट्य जर सांगायची तर पहिलं असं की या शिवशक्तीची आराधना ही बऱ्याचदा एकत्रितपणे केली जाते आणि यामागचा हेतू असा आहे की सगुणाच्या उपासनेतून, सगुण म्हणजे समोर असणारी देवीची मूर्ती, तिचं चित्र, त्या रूपाकडून आपल्याला तिच्या निर्गुण रूपाकडे म्हणजे सूक्ष्म रूपाकडे जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून आधी ती सगुणाची उपासना केली जाते. त्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म अशा दोनही रूपात ती केली जाते.
1: अच्छा.
0: आता स्थूल म्हणजे काय तर मूर्तीची उपासना, चित्राची उपासना, पूजा करणं, यंत्राची उपासना. आता श्री यंत्र नावाचं एक यंत्र आपल्या अनेकांच्या घरामध्ये किंवा पूजेमध्ये असतं, तर ही यंत्र वेगवेगळी आणि त्या माध्यमातून केलेली उपासना ही झाली स्थूल उपासना. आणि सूक्ष्म म्हणजे काय तर त्या देवतेला प्रसन्न करणाऱ्या मंत्रांची बीजाक्षर.
1: अच्छा.
0: म्हणजे ह्रीम क्लीम ही बीजाक्षर आहेत. तर कित्येकदा बीजाक्षरांच्या वारंवार उच्चारणामधून सुद्धा पूजा केली जाते. अच्छा. संपूर्ण मंत्र न म्हणता किंवा

0: मंत्र म्हणून केली जाते, मानसिक जप करून, मनातल्या मनात जप करून केली जाते. या व्यतिरिक्त लययोग आणि कुंडलिनी अशाही काही तांत्रिक मार्गातल्या आणि थोड्याशा क्लिष्ट वाटणाऱ्या अशा उपासना पद्धती आहेत. पण अर्थातच या ज्या तंत्रोक्त आणि क्लिष्ट अशा उपासना पद्धती आहेत या आपल्या आपल्या मनानी आपल्याला करता येत नाही. त्याला कुणीतरी त्या मार्गातला ज्येष्ठ गुरु समोर हवा की ज्यांनी आपल्याला ती दीक्षा द्यायला हवी. श्री विद्या त्याची दीक्षा दिल्याशिवाय ती नाही करतात. त्यामुळे अगदी सोपं नामस्मरण करणं आणि स्तोत्र म्हणणं, पूजा करणं, इथपासून ते या क्लिष्ट पद्धतींपर्यंत अशी भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांची उपलब्धता आपल्याला आहे या शक्तीदेवतेची उपासना करण्यासाठी.
1: वा प्रज्ञाताई, मला आता सांगा की ही शक्ती उपासना जी आपण करतो त्या उपासनेची माहिती सांगणारे काही ग्रंथ आपल्याकडे आहेत का किंवा काही स्तोत्र पण आहेत का?
0: आहेत ना, अतिशय विपुल वाङ्मय या विषयावर आपल्याला उपलब्ध आहे की जे सामान्य माणसालाही चटकन हाताशी उपलब्ध होऊ शकेल. ग्रंथांमध्ये जर पाहायचं झालं तर काही शाक्त पुराणं आहेत.
1: बर,
0: शाक्त म्हणजे शक्तीदेवतेला प्रमुख स्थान असणारी अशी पुराणं आणि त्यामध्ये त्याविषयीची उपासना गोष्टी अशा काही आल्यात. त्यामध्ये मार्कंडेय पुराण, त्यानंतर देवी भागवत, देवी पुराण आणि कालिका पुराण ही चार प्रमुख पुराण आहेत की ज्यामध्ये फक्त शक्तीदेवता हेच प्रमुख दैवत आहे. त्यानंतर काही शाक्त उपनिषद सुद्धा आहेत आणि त्यामध्ये केनोपनिषद की देवीला केंद्रस्थानी मानून केलेली उपासना याविषयीचं वर्णन त्यात आहे. या व्यतिरिक्त बाणभट्ट नावाचा एक कवी होता, त्यांनी चंडी शतक नावाचं एक देवीची स्तुती करणारं 100 श्लोकांची एक रचना त्यांनी केली आहे. काहीसे क्लिष्ट आहेत ते श्लोक पण अतिशय सुंदर आहेत. त्या व्यतिरिक्त दुर्गा सप्तशती नावाचा एक ग्रंथ आहे. सप्तशती म्हणजे 700 श्लोकांचा समूह. तर अशी दुर्गा सप्तशती आहे ज्यात पुन्हा देवी, तिचे पराक्रम, तिची गुणवैशिष्ट्य. पण हे सगळे ग्रंथ जे आहेत हे मोठे आहेत तुलनेने, आणि म्हणून काही असे ग्रंथ आहेत की ज्यामध्ये तुलनेने लहान आहेत आणि म्हणण्यासारखे आहेत. त्यामध्ये शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्र, ती स्तोत्र म्हणायला लागलं की निर्माण होणारी जी ऊर्जा आहे ती इतकी विलक्षण आहे आणि त्याचा अनुभव आपण नक्कीच घेऊ शकतो. आता कनकधारा स्तोत्र नावाचं हे 18 श्लोकांचं एक छोटंसं स्तोत्र आहे. अतिशय सुंदर आहे आणि त्याची एक गोष्ट प्रत्येकाला लक्षात येण्यासारखी किंवा रिलेट होण्यासारखी आहे. असं म्हणतात की एक व्यक्ती, एक गृहस्थ होता आणि त्याच्या घरामध्ये अजिबात काही संपत्ती नव्हती, खूप दारिद्र्य होतं. आणि दारामध्ये कोणीतरी काहीतरी मागायला आलं, त्यावेळी घरात काही नाही म्हणून देता येत नव्हतं आणि म्हणून ती स्त्री अतिशय दुःखी झाली घरातली की अरे मी काहीच देऊ शकत नाही कारण माझ्याकडे काही नाही. आणि मग केलेली ही रचना, तिच्या दारात उभं राहून जी व्यक्ती दारात भिक्षा मागायला आली होती तिने केलेली ही रचना, आणि त्या रचनेनंतर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडला. ही गोष्ट कितीही आश्चर्यकारक वाटली तरी ते स्तोत्र जेव्हा आपण म्हणतो ना त्याचा गोडवा, त्या शब्दांचे आघात, त्यातनं निर्माण होणारी ऊर्जा ही इतकी विलक्षण आहे. त्यातला पहिला श्लोक आपण ऐकूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती गोड आणि किती सुंदर ते स्तोत्र आहे. अंग

0: वा
1: म्हणजे मला ही देवी प्रसन्न होवो आणि तिनं मला भरभरून धनधान्य संपत्ती देवो हे प्रत्येकाच्या मनात येतं. हे स्तोत्र आपल्याला म्हणणं, कारण 18 श्लोकांचं आहे, पर ते आपल्याला म्हणणं अवघड वाटत असेल तर ते शिकवणारी ही माहिती आजकाल आपल्याला खूप वेगवेगळ्या माध्यमांवर उपलब्ध आहे, त्यामुळे आपण ते शिकू शकतो, म्हणू शकतो. असंच आणखीन एक स्तोत्र की जे शंकराचार्यांचं आहे, सौंदर्य लहरी नावाचं, आणि त्या सौंदर्य लहरीवरती ज्या वेगवेगळ्या स्पष्टीकरणात्मक ग्रंथ लिहिले गेले त्यामध्ये त्या प्रत्येक श्लोकासाठी एक आकृती सांगितली गेली जी तंत्रमार्गातली आहे. तर अनेक वेळा असाही प्रयोग करून बघता येईल की त्या सौंदर्य लहरीचे श्लोक आपण म्हणत किंवा ऐकत असताना त्या पद्धतीची आकृती रांगोळीच्या रूपात आपण काढू शकतो.
0: बर,
1: आणि हे जे सौंदर्य लहरी नावाचं स्तोत्र आहे याच्यामध्ये शिव आणि शक्ती

0: भक्ती या दोनहींची उपासना केली आहे. त्यातला एक श्लोक आपण पहिला बघूया, अतिशय सुंदर आहे. शिव शक्त्यायुक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुम् न चेदेवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि अतस्त्वामाराध्याम् हरिहरवेञ्चादिभिरपि प्रणन्तुम् स्तोतुम् वा कथम कृत पुण्यः प्रभवति.
1: फार सुंदर.
0: आणि अशाच सारखं आणखीन एक स्तोत्र की ज्याविषयी मला आपल्या सख्यांना सांगायला नक्की आवडेल की ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे. आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची हजार नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे, पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000 ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते. आणखीन एक त्याला आयाम असा आहे की देवीची ही 1000 विशेषणं म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत. आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला असे अनेक आयाम आहेत आणि त्या प्रत्येक आयामानुसार त्या प्रत्येक रूपानुसार आपण वेगळ्या वेगळ्या असतो. आपण मैत्रिणीशी बोलताना वेगळे असतो, घरात ज्येष्ठांशी बोलताना वेगळं असतो, मुलांशी बोलताना वेगळं असतो, नवऱ्याशी बोलताना वेगळं असतो, आपल्या कामाच्या ठिकाणी आपण वेगळे असतो. त्यामुळे आपली ही अनेक रूप आहेत आणि या रूपांनुसार आपल्याला आपले गुण किंवा आपले दोष त्या दोषांवर मात करायला लागते आणि गुणांचा वापर करायला लागतो. म्हणजे आता अगदी छोटं उदाहरण सांगायचं तर देवीची ही 1000 रूप 1000 गुण म्हणजे 1000 शक्यता आहेत. या शक्यता आपल्यातही आहेत. समोरची व्यक्ती माझ्याशी गोड सरळ साधं बोलली तर मी सरळ साधं गोड बोलू शकते. समोरची व्यक्ती माझ्याशी नाटकीपणे काहीतरी टोचायच्या उद्देशाने बोलली तर मी खोटं खोटं गोड बोलूनही तिला उत्तर देऊ शकते. हो ह कळलं ह आपण म्हणतो की असं कितीतरी वेळा एकमेकींना. हेच एखाद्याला सुनवायचं असेल तर त्या शब्दांमध्ये येणारा टोचरेपणा कठोरपणा हाही मी आणू शकते. म्हणजे काय तर या सगळ्या माझ्या अभिव्यक्तीच्या शक्यता आहेत. फक्त कुठे काय कसं वापरायचं यासाठी काय हवं तर माझी समतोल बुद्धी. आणि म्हणून ही जी देवीची विशेषणं आहेत ही इतकी सुंदर आणि इतकी बोलकी आहेत ना की बाईला काय काय लागतं कुठल्याही बाईला तशी ती सगळी वैशिष्ट्ये आहेत. मला असं वाटतं की ती वैशिष्ट्य देवीची म्हणून म्हणत असताना आपल्यातली ती शक्तीची जाणीव आणि तिचा जागर या दोन्ही गोष्टी होतील. एक ना फार छान विशेषण आहे ते आहे नित्यतृप्ता असं देवीला म्हटलंय ललिता सहस्रनामाच्या 154 श्लोकात. तर आता ती सतत समाधानी आहे. आपण जरी कधीतरी विचार केला ना की माझ्या आयुष्यात मी समाधानी आहे अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. कदाचित मला मिळालेली संपत्ती असेल की मला जे काही मिळालंय त्यात मी समाधानी आहे. कदाचित मला अतिशय हुशार आणि सद्गुणी आणि सुदृढ मुलं मिळाली आहेत यासाठी मी समाधानी असेल. कदाचित एखादी काहीतरी गोष्ट माझ्याकडे नाहीये पण माझ्या घरातली माणसं खूप समजूतदार आहेत यासाठी मी समाधानी असेल. तर मी समाधानी कशासाठी आहे ह्याचा विचार जर आपण केला तर देवीचं हे विशेषण आपल्याला खरंच कळलं. आणखीन एक फार छान विशेषण आहे आणि मला वाटतं की प्रत्येक स्त्रीलाच काय खरं तर प्रत्येक माणसाला हे गरजेचं आहे. पण कधी कधी असं होतं की स्त्रिया संवेदनशील असतात त्यामुळे लहान लहान गोष्टी त्या मनाला लावून घेतात आणि त्याचा त्रास स्वतःला करून घेतात. आणि त्यासाठी देवीचं एक विशेषण आहे परमंत्र विभेदिनी 153 श्लोकात हे आलंय. याचा अर्थ असा की ती सतत सकारात्मक विचार करणारी आहे. आता ही गोष्ट तुम्हाला मला आपल्या सगळ्या सख्यांना किती गरजेची आहे की कुठलाही प्रसंग घडला तर आपण तो बदलू शकतो का? नाही. जर बदलू शकत असलो तर तो बदलावा आणि नाही तर त्याकडे सकारात्मकपणे पाहावं. हा गुण जो देवीमध्ये आहे तो किती बरं गरजेचा आहे. आणखीन एक विशेषण आहे आणि ते मला फार आवडतं. ते 150 श्लोकामध्ये आलेलं ललिताचं विशेषण आहे. मंत्रिणी न्यस्त राज्यधूहू असा तो शब्द आहे.

0: शब्द अवघड वाटला तरी त्याचा अर्थ असा आहे की आपल्या अंगावरच्या जबाबदाऱ्या योग्य व्यक्तींकडे सुपूर्त करणारी हे तिचं विशेष
1: आहे.
0: आणि हे जे कामाचं डेलिगेशन आहे हे प्रत्येकाला जमतच असं
1: नाही,
0: पण ते जमल्यानं आपलं आयुष्य सुखाचं होऊ शकतं. शाळेतनं घरी आलेल्या मुलांनी आपला डबा जर बॅगमध्येच ठेवला आणि तो दुसऱ्या दिवशी आपल्याला काढून घासायला लागला तर आपली जी चिडचिड होते त्यापेक्षा त्या मुलाला थोड्या कडक शब्दामध्ये त्याचं काम जर सोपवलं की शाळेतून आल्यावर चप्पल काढली की तत्क्षणी आपला डबा काढायचा आणि विसळून सिंकमध्ये ठेवायचा तर आपलं आयुष्य किती सुखाचं होईल.
1: खरं
0: त्यामुळे काम सोपवणं
1: आणि विश्वास ठेवणं की तो व्यवस्थित करेलच.
0: तर हे असे कितीतरी देवीमधले सद्गुण आहेत जे आपल्यामध्ये आल्यानं आपल्यालाही फायदा होणार आहे आणि म्हणून ती ऊर्जा मिळवण्यासाठी ह्या स्तोत्रांचं पठण करावं हे उत्तम. पण समजा पठण नाही जमलं तर किमान आपण श्रवण करू शकतो.
1: बरोबर.
0: आणि आपण ते कानावर पडून आपल्या भोवतीच्या वातावरणामध्ये सुद्धा ती ऊर्जा अनुभवू शकतो.
1: बरोबर. आणि मला असं वाटतं ना की हे जे काही ललिता सहस्रनाम स्तोत्रातली जी काही नावं आहेत ना, या नावाचा जर तुम्ही खरंच आधी अर्थ लक्षात घेतला तर त्याचा मला वाटतं जास्त तुम्हाला फायदा होईल.
0: अगदी खरंय. अगदी साधी गोष्ट, त्याच्या स्तोत्राच्या सुरुवातीला ध्यान देवीचं केलं जातं.
1: हा.
0: आणि त्याच्यात उद्देश असा आहे की आपल्या डोळ्यासमोर मनश्चक्षूंसमोर ती मूर्ती यावी आणि ती आली ना की त्या क्षणापासूनच त्या ऊर्जेचा अनुभव येतो. काही काही गोष्टी ना मैत्रिणीनो मी सांगायच्या, तुम्ही ऐकायच्या किंवा वाटलं तर करून बघायच्या अशा नसतात. त्या करून बघाव्या आणि मग जो अनुभव येतो ना मग ठरवावं की मला हे पटतं आहे किंवा मला करावं वाटतंय की नाही. तर एक प्रयोग म्हणून हा अनेकांनी करून बघा आणि तुमचा काय जो अनुभव आहे तो तुम्ही नक्की शेअर करा, कारण मला खात्री आहे त्यातल्या बऱ्याच जणींना सकारात्मकच अनुभव येईल. ज्या दिवशी आपल्याला थोडस कमी एनर्जी आहे, आपण आज दमलोय असं वाटत असतं, त्या दिवशी स्वतःला आवडेल अशा रंगाचे कपडे घाला, छान तयार व्हा आणि यातला एक श्लोक लावून किंवा तो श्लोक म्हणून डोळे मिटून त्या ऊर्जेचा अनुभव घ्या.
1: बर.
0: या ध्यानाचा जो श्लोक आहे तो मला अतिशय आवडतो ललिता सहस्रनामातला, तो आपण आपल्या सख्यांना ऐकूया. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे मिटून डोळ्यासमोर देवीचं रूप आणायचा प्रयत्न करा की अतिशय रेखीव, अतिशय प्रमाणबद्ध आणि अतिशय आकर्षक अवयव असणारी प्रसन्न मुद्रेची, जिच्या डोळ्यामधनं फक्त प्रेम, वात्सल्य, करुणा हेच गुण प्रतीत होत आहेत आणि जिनं लाल रंगाचे कपडे घातले तशी देवी आपल्या डोळ्यासमोर आणा

0: मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या या कार्यक्रमात. आणि आज आपल्या भेटीला आले आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी, आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत शक्ती उपासनेविषयी. या शक्तीची उपासना करण्याची काही विशिष्ट अशी पद्धत आहे का? म्हणजे आता सध्याच्या काळात की जेव्हा आपल्या सगळ्या मैत्रिणी बाहेर पडतात किंवा घरातल्या कामामध्ये सुद्धा खूप स्ट्रेस वगैरे आहे, तर ह्या आधुनिक काळामध्ये ती कशा पद्धतीने केली पाहिजे?
1: प्रामुख्यानं एक गोष्ट मला सगळ्यांना आवर्जून सांगायची आहे, ती म्हणजे आपण मगाशी बघितलं की आपली अनेक रूपं असतात. आपले प्रत्येक वेळचं वागणं वेगळं असतं, आपले स्वभाव वेगळे वेगळे असतात, आणि अनेक सख्यांना आपल्या स्वतःच्या स्वभावातले बदल आणि स्वतःच्या स्वभावातले आयाम याची सुद्धा जाणीव असते. तर त्यामुळे आपण आणखीन एक देवीशी जोडणारा धागा आपल्यातला लक्षात घेऊया की आपल्या स्वभावाचे जसे अनेक कंगोरे, आपले वेगवेगळे मूड्स, तसं देवी सुद्धा प्रामुख्यानं दोन रूपात आढळते. आणि त्या दोन रूपातल्या देवीची अनेक रूपं आहेत पुढे. पहिला प्रकार म्हणजे तिचं सौम्य रूप, आणि दुसरं म्हणजे तिचं क्रूर रूप. दोन्ही देवीच आहेत. सौम्य रूप हे पांढरा रंग किंवा तिची कलात्मकता यातनं दिसतं. आता या सौम्य रूपातलंच एक आविष्कार म्हणजे सरस्वती डोळ्यासमोर आणा, की तिचे कपडे, तिने घातलेले दागिने, या सगळ्याचं रूप डोळ्यासमोर आलं तरी शांत आणि सौम्य वाटतं. किंवा लक्ष्मी, ती देणारी आहे, पार्वती, ही सगळी सौम्य रूप आहेत. आणि जी क्रूर किंवा उग्र रूप आहेत, क्रूर म्हणण्यापेक्षा सुद्धा उग्र, ती दुष्ट शक्तींचा संहार करणारी, वाईट गोष्टी घालवणारी, त्यामुळे काली, काळा रंग, संहार हे त्या रूपांचं वैशिष्ट्य आहे. ही दोनही रूप त्या एकाच शक्तीची आहेत. जशी आपल्यामध्ये अनेक शक्यता आहेत, आपण मगाशी म्हटलं की 1000 रूप म्हणजे 1000 शक्यता, त्या या अशा. याची उपासना करायच्या सामान्य पद्धती म्हणजे काय? तर देवीची पूजा करणं, देवीसाठी काही स्तोत्र किंवा मंत्र म्हणणं, आणि तिसरा एक टप्पा म्हणजे जो तंत्र मार्गात वापरला जातो तो म्हणजे काही भौमितिक आकृत्या आणि त्या आकृत्यांच्या सहाय्याने केलेलं ध्यान. मगाशी आपण कुंडलिनीचा सुद्धा उल्लेख केला. इतकी वरच्या दर्जाची क्लिष्ट स्वरूपाची साधना प्रत्येकाला जमेल असं नाही, पण आपण स्वतःसाठी किमान थोडं थांबून ध्यान म्हणजे काय, तर आपण स्थिर होऊन एखाद्याच गोष्टीचा सकारात्मक पद्धतीनं आणि शांतपणे केलेला विचार. आता मैत्रिणींसाठी जर सांगायचं तर मला एक गोष्ट असं वाटतं की सकाळी उठल्यापासून घड्याळाच्या काट्यानुसार आपण असंख्य कामं करत असतो, आणि आपण जी कामं करतो त्या व्यतिरिक्त कितीतरी कामांचा विचार आपण करत असतो. म्हणजे प्रत्यक्षात मी एक भेंडीची भाजी करताना दिसले तरी त्याआधी मी माझ्या फ्रीजमध्ये असलेल्या 4 भाज्या रिजेक्ट करून त्या का नाही करायच्या आणि ही करायची तर ही कशी करायची यावर विचार केलेला असतो. त्यामुळे आपण आपल्या शरीराबरोबर आपलं डोकंही खूप दमवत असतो विचार करून. कधी कधी आपण अतिरिक्त विचार करून न घडलेल्या घटनांचा सुद्धा ताण घेत असतो. तर या सगळ्या ताणापासून स्वतःला बाजूला ठेवून एक पॉज घेणं, अतिशय शांतपणे स्वतःबरोबर संवाद करणं, या गोष्टींनी सुद्धा आपल्यामध्ये असणारे काही दैवी गुण आपण ऍक्टिव्हेट करू शकू.
0: वा वा,
1: या संबंधामध्ये मला एक गोष्ट आवर्जून आठवलेली सांगावी वाटते. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला असं सांगतायत की या जगामध्ये मी कुठे कुठे आहे आणि कशा रूपात आहे ते सांगत असताना ते म्हणतायत की स्त्रीमध्ये देव कुठल्या रूपात आहे, तर त्यांनी 7 गुण सांगितलेत. कीर्ती श्रीरवाक् चनारीणाम स्मृतीर मेधा धृती क्षमा. या रूपामध्ये मी प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. हा श्लोक वाचला ना तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की याचं विवेचन खूप वेळा खूप ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी केलंय, तर त्या सगळ्याचा आढावा घेऊन असं वाटलं की प्रत्येक बाईला बाई म्हणून जन्माला घालताना हे 7 गुण आपल्याला दिलेलेच आहेत. पण मग प्रत्येकात ते गुण दिसत का नाहीत? प्रत्येक जण क्षमा का नाही करू शकत? आता आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर मी एक मोबाईल घेतला, माझ्या मोबाईलमध्ये सिम कार्ड घातलं, पण मी जर ते सिम ऍक्टिव्हेट केलं नाही तर ते चालणार नाही.
0: बरोबर.
1: तसं माझ्यामध्ये असलेले हे 7 गुण

0: आहेत पण ते जर योग्य वयात ऍक्टिव्हेट झाले नाही तर क्षमा सुद्धा करता येते. क्षमा करूनही आनंद मिळतो, क्षमा करूनही समाधान मिळतं हे मला कळणारच नाही. असे प्रसंग माझ्या आयुष्यात कितीतरी वेळा येणार आहेत की जेव्हा हे सात गुण मला वापरायला लागणार आहेत पण ते ऍक्टिव्हेट असले तर वापरता येणार. खूप खूप वर्षापूर्वी घरामध्ये आणून ठेवलेले सेल आज आपण अचानक रिमोटमध्ये घालायला घेतले तर ते चालणारच नाहीत, कारण त्याची शक्ती निघून गेली आहे. तसं आपल्यामध्ये असणाऱ्या या गुणांची शक्ती ऍक्टिव्हेट करणं, त्यांना चार्ज करणं, याच्यासाठी या स्तोत्रांचा खूप मोठा उपयोग आहे. आणि ती आपण म्हटली तर उत्तम, नाही तर किमान ऐकत राहावी, कारण त्या स्वरांचा, त्या शब्दांचा, त्या आघातांचा हा संस्कार होऊन आपल्यातली ऊर्जा नक्कीच जागी होणार आहे.
1: छान. अजून पुढचा प्रश्न म्हणजे आता तुम्ही जेवढं सांगताय तेवढं अजून असं वाटतं की अजून तुमच्याकडनं काहीतरी समजून घ्यावं, अजून माहिती करून घ्यावं. तर पुढचा प्रश्न असा की आपल्या मैत्रिणीमया कशा पद्धतीने हे सगळं आत्मसात करू शकतात? म्हणजे हो माझ्याकडे त्या शक्ती आहेत, मी ते ऍक्टिव्हेट करायचे आहेत, मला ती उपासना करायची, पण मी काय करू, कशा पद्धतीने करू, किंवा त्याच्यावर थोडासा प्रकाश नक्कीच पाडलेला आवडेल.
0: अगदी बोलूया. मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला एक नऊ कौशल्य येण्याची फार गरज आहे या नव्या काळात.
1: बर.
0: कारण कसं आहे, आपण काळ ज्या पद्धतीनं बदलतोय, नातेसंबंध ज्या पद्धतीनं बदलत आहेत, माणसं ज्या पद्धतीनं बदलत आहेत, ते बदलू नाही शकत, ते थांबवू नाही शकत. मग आपण काय करू शकतो, तर आपल्यातल्या त्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करून या सगळ्याकडे बघायची आपली नजर बदलू शकतो.
1: बरोबर.
0: आपली जाणीव बदलू शकतो. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं या नवरात्राच्या नऊ दिवसांच्या निमित्तानं आपण जाणून घेऊया की कुठली नऊ कौशल्य प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवे. आणि खरं सांगायचं तर ही नऊ कौशल्य आत्मसात करणं अजिबात अवघड नाही, त्यातली एक चार पाच तर प्रत्येक बाईमध्ये असणारच आहेत. मग काय करायचं, तर कुठली आहेत त्याला खूण करायची आणि जी नाहीत त्यासाठी मी काय करू शकते याचा विचार करायचा. पहिलं कौशल्य म्हणजे वित्त कौशल्य. प्रत्येकच जण पैसा कमवत असेल असं नाही, पण पैसा हाताळत असते.
1: बरोबर.
0: मग तो पैसा हाताळत असताना आपण कशा पद्धतीनं तो हाताळावा आणि आपल्या हौशी पुरवण्यासाठी तो सन्मार्गाने आलेलाच आहे ना याची कशी खात्री करावी, हे आपण विचार करणं म्हणजे वित्त कौशल्य आत्मसात करणं. दुसरं तंत्र कौशल्य. आपली मुलं तंत्रज्ञान ज्या सहज पद्धतीनं वापरतात त्या सहज पद्धतीनं आपण वापरू शकणार नाही, पण आपल्या हितासाठी आणि आपली मुलं कशाला सामोरं जात आहेत हे कळण्यासाठी आपल्याला तंत्र कौशल्य यायला हवं.
1: ग्रेट.
0: त्यामुळे ते मला लागत नाही असं न म्हणता आपण ते शिकून घ्यायला हवं, त्याची गरज आपल्याला आहे. लहान सहान गोष्टींसाठी आपण लोकांवर अवलंबून राहणं हे त्यातनं संपू शकतं.
1: बरोबर.
0: तंत्र कौशल्यातला एक छोटासा आयाम असा की ज्या गोष्टी आपण रोज वापरतो, म्हणजे अगदी गॅस म्हणा किंवा आपला मिक्सर म्हणा, की आपल्याला रोज लागतात आणि त्याची गरज आपल्या इतकी घरातल्या कोणालाच नसते.
1: बरोबर.
0: या छोट्या छोट्या गोष्टींचं मेकॅनिझम काय आहे हे जाणून घेणं सुद्धा तंत्र कौशल्य. म्हणजे एखादी इंजिनियर झालेली बाई असेल पण तिनं नोकरी केली नाही आणि पैसे कमावले नाही, तरी तिचं ते इंजिनियरचं डोकं ती या गोष्टी जाणून घ्यायला नक्की वापरू शकेल. हे झालं तंत्र कौशल्य. तिसरं आपल्या आणि आपल्या घराच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी असणारं सायबर सुरक्षा कौशल्य.
1: अच्छा. ग्रेट.
0: कारण कुणीतरी आपल्याला एखादा फोन करून तुम्ही लकी विनर आहात म्हणायचं आणि आपण त्या भूलथापांना बळी पडून काहीतरी करून पैसे घालवून बसायचं, ही वेळ आपल्यावर येऊ नये. म्हणून सख्यांनो नव्या काळामध्ये हे सायबर सुरक्षा कौशल्य प्रचंड गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना. चौथं कौशल्य चालवण्याचं कौशल्य. आता काय चालवायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं शरीर योग्य पद्धतीनं चालवण्यासाठी काय हवं ते गरजेचं. दुसरं म्हणजे प्रत्येक स्त्रीला वाहन चालवता येणं हे कौशल्य खरंच खूप गरजेचं आहे. पण नुसतं चालवणं नाही तर बारीक सारीक काहीतरी झालं असेल तर आपण रस्त्याच्या कडेला गाडी घेऊन किमान विचार करू शकलो पाहिजे की काय बरं माझ्या गाडीला झालं असेल. इतपत चालवण्याचं कौशल्य यायला हवं. आणि घर चालवण्याचं कौशल्य

तर अंगभूत असतं ते आपण वर्षानुवर्षाच्या अनुभवातनं शिकतच गेलेलो असतो. मधनं मधनं त्याला फक्त रिफ्रेश करायला हवं एवढं नक्की. पाचवं कौशल्य पाक कौशल्य. तेही करून घालणं आणि करणं हे नैसर्गिकरित्या प्रत्येक बाईला वाटणाऱ्या भावना आहेत. त्यामुळे प्रत्येकीमध्ये पार्वती अन्नपूर्णा रूपामधली आत आहेच. फक्त प्रत्येक वेळी काहीतरी करत असताना आपला राग, आलेला कंटाळा, झालेली दमणूक, झालेली चिडचिड काही वेळासाठी तरी बाजूला ठेवून प्रेमाने जर ती गोष्ट करू शकलो तर त्याचा परिणाम ते खाणाऱ्या सगळ्यांवर होणार आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी ते पाककौशल्य नक्की विकसित होईल. सहावं कौशल्य मैत्री जाल कौशल्य. आपल्या कुठल्याही अडीअडचणीला, संभ्रमाच्या परिस्थितीमध्ये आणि प्रत्यक्ष गरज हवी असताना आपण ज्यांना फोन करून किंवा हाक मारून बोलवू शकू अशा एक चार पाच तरी जवळच्या मैत्रिणी आपल्याला आहेत का? आणि ज्या खऱ्या मैत्रिणी की कुठल्याही प्रसंगाला आपल्याला जज न करता मदत करणाऱ्या. तर

पंडित रामदास पळसुले यांनी तबल्यावर वाजवलेला ताल तीन ताल आपण ऐकलात. त्यांना हार्मोनियम लहरा साथ केली होती तन्मय देवचाके यांनी. दुपारचे 3 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची अग्रिम मदत जमा होणार. राज्य सरकार हमीभावानं चारा खरेदी करणार. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार. आणि काँग्रेस जनता पार्टीच्या 2 नेत्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून आता एकूण 305 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
1: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
0: पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून त्याच्यावर GPS ट्रॅकर लावण्यात आला आहे. तसंच चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असून जास्तीत जास्त चारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. रब्बी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्ती ताकीद संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारनं त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातल्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या पोहोचण्याचा मार्ग नसलेल्या शासन भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा करायला आज राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली. तसंच बुलढाणा जिल्ह्यात संत गजानन महाराज संस्थानाला मौजे गिरडा इथल्या जमिनीवर यात्रास्थळ विकासासाठी बांधकामाला मंजुरी देण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजनेच्या 3 टप्प्यातल्या पात्र शेतकऱ्यांची यादी आज जाहीर झाली. यात नाशिक जिल्ह्यातल्या 4,691 शेतकरी खातेदारांचा समावेश आहे. या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. शेतकरी, शेतमजुरांना आणि गरजू कुटुंबांना रोजगार, तसंच जलसंधारण, सिंचन क्षमता वाढ, वृक्ष लागवड आणि नैसर्गिक साधन सामुग्रीचं संवर्धन यावर विशेष भर देण्यात येत आहे. विकसित भारत ग्रामीण रोजगार आणि आजीविका हमी अभियानाअंतर्गत जिल्ह्यात 28,688 कामं सुरू करण्यात आली आहेत. दुष्काळाच्या परिस्थितीत राज्य शासन महिलांच्या तसंच इतर सर्व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही आरोग्य आणि महिला बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरीकर बोर्डीकर यांनी आज दिली. त्या धाराशिव इथे नारी शक्ती संवाद कार्यक्रमात बोलत होत्या. महिलांनी आरोग्याची काळजी घेत कुटुंब व्यवस्था सक्षमपणे सांभाळावी, मराठवाड्यात या काळात बालविवाहाचं प्रमाण वाढू नये याची दक्षता घ्यावी, नागरिकांनी सामुदायिक विवाह सोहळे साजरे करावेत अशा सूचना त्यांनी केल्या. राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे असा आरोप आज काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची छायाचित्र काढणं तसंच त्यांच्यावर दबाव टाकणं असे प्रकार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक

0: मदत द्यावी आणि कर्जवसुलीच्या नावाखाली सुरू असलेला त्रास थांबवावा अशी मागणी त्यांनी केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सरकार उदासीन आहे असं दिसून येतंय असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत ईशान्येकडच्या राज्यांबाबतच्या ऍक्ट ईस्ट या धोरणाविषयी.
1: ईशान्येकडच्या राज्यांचं महत्व ओळखून केंद्र सरकारने 2014 पासून ऍक्ट ईस्ट पॉलिसी हे विशेष कृती धोरण तयार केलं. तिथल्या अशांततेला आळा घालून स्थैर्य आणि विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न केले. ईशान्येकडच्या राज्यात सक्रिय बोडो, कार्बी, उल्फा अशा विविध सशस्त्र गटांशी चर्चा करून समझोता करार केले. परिणामतः 10,000 जास्त अतिरेकी शरण आले. ईशान्येतल्या हिंसक घटनांमध्ये 70% जास्त घट झाल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे. अनेक ठिकाणी सैन्य दलांना विशेषाधिकार देणारा अप्स्पा कायदा मागे घेण्यात आला. बारमाही रस्ते, रेल्वे, पूल इत्यादी बांधकामांमधून विकासाला चालना मिळाली. ईशान्येकडची राज्य आता आर्थिक विकासाचं केंद्र बनू लागल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2023 आसाम दौऱ्यात सांगितलं.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार आज सोपवण्यात आला. आधीचे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर यांचा कार्यकाळ प्रशासकीय कारणास्तव संपुष्टात आणल्यानं कटियार यांच्याकडे कार्यभार सोपवल्याचं राज्य सरकारनं आज काढलेल्या आदेशात म्हटलं आहे. दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज काँक्रोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 न्यायालयीन कोठडी दिली तर अजिंक्य शिंदे यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली. आंदोलनस्थळ म्हणून जंतर मंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्वजण तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते या कारणावरून त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. दास आणि रांका यांना न्यायालयानं 5 कोठडी दिल्याचा CJPचे संस्थापक अभिजित दीपक यांनी निषेध केला आहे. नागपूर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. CJPचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही असं स्पष्ट करत त्यांनी केंद्र सरकार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. लोकशाही मूल्य आणि नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांसाठी एकजुटीनं लढणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIनं आज शेषराव उर्फ राज सूर्यवंशी याच्या विरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपरफुटी प्रकरणात सह आरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं CBIचं म्हणणं आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या पालकांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी दिल्ली विशेष न्यायालयात होणार आहे. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्या निर्दोष सुटकेला CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयानं ठोस पुराव्याअभावी 20 रोजी आरोपी पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 निर्दोष मुक्त केलं होतं. थकीत देयकांसाठी येत्या 19 आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातल्या कंत्राटदारांनी घेतला आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर या दिवशी मोर्चे काढले जाणार आहेत. राज्य सरकारनं कंत्राटदारांची सुमारे 96,000 कोटी रुपयांची देणी थकवली आहेत असा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. आर्थिक तणावामुळे गेल्या 10 9 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हैदराबाद इथे होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी 7 सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत 2 जिंकून भारतानं आघाडी घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात आणखी 40 दुष्काळ जाहीर. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची अग्रिम मदत जमा होणार. राज्य सरकार

0: काल हमी भावाने चारा खरेदी करणार. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार आणि काँग्रेस जनता पार्टीच्या दोन नेत्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजतायत. आमची दुसरी सभा आता सुरू होते. या सभेत सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेची सुरुवात करूया, जाणून घेऊया ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी नंदिनी मथुरे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजनेअंतर्गत आता जन्मतः दिव्यांग असणाऱ्या नागरिकांना आर्थिक मदत मिळणार आहे. 79 वर्ष वयापर्यंत दरमहा 375 रुपये आणि त्यापुढे दरमहा 625 रुपये आर्थिक मदत मिळेल. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. रेल्वेतल्या 11,40,000 कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. राज्य शासनानं आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून आता एकूण 305 तालुक्यांमध्ये 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार आहेत. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात आहे असा आरोप आज काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी आणि कर्जवसुलीच्या नावाखाली सुरू असलेला त्रास थांबवावा अशी मागणी त्यांनी केली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या

आपल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हैदराबाद इथे होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेत 2 सामने जिंकून भारतानं आघाडी घेतली आहे. दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज कॉक्रोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली तर अजिंक्य शिंदे यांची जात मुचलक्यावर सुटका केली. आंदोलन स्थळ म्हणून जंतर मंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्वजण तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते म्हणून त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 5:02 आणि 21 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकणार आहोत सुहास व्यास यांनी गायलेला राग श्री. विलंबित बंदिश झप तालात निबद्ध आहे, त्याचे बोल आहेत सुन ले ओ अरज मोरी. द्रुतबंदिश एक तालात निबद्ध आहे, बोल आहेत काहे डर पाऊ मे. त्यांना तबल्याची साथ माधव मोडक आणि हार्मोनियम साथ राजीव परांजपे यांची. ऐकूया पंडित सुहास व्यास यांचं गायन राग श्री.

0: नाथ ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं सुहास व्यास यांचं गायन. राग होता श्री, त्यांना तबल्याची साथ माधव मोडक आणि हार्मोनियम साथ राजीव परांजपे यांनी केली होती. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळी 5:30 आपण ऐकू शकाल युववाणी.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूला ही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवं आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
1: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत युववाणी.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाचा रंग माझा वेगळा या सदरात आज ऐकूयात SNDT कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी युवा कीर्तनकार HBP योगिता अशोक जाधव यांनी सादर केलेलं कीर्तन वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्ती. संकल्पना प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर भरत वनकटे. संगीत मार्गदर्शन प्राध्यापिका मीनाक्षी बसवंत, संगीत विभाग प्रमुख आणि चेतना खळे टवकार. संहिता मार्गदर्शन प्राध्यापिका डॉक्टर भक्ती हुबळीकर मराठी विभाग. मृदुंग साथ घनश्याम प्रवीण जुमळे. सहभागी कलाकार कल्याणी शांताराम पंडित, रिद्धी सुरेश घालमे, ऋतुजा गुरुनाथ दुभेले आणि सायली प्रभाकर साठे. कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य केलं आहे आरती गाढवे यांनी. सादर करते धीरज केदारी.

युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या रंग माझा वेगळा या सदरात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत SNDT कला आणि वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी युवा कीर्तनकार हबप योगिता अशोक जाधव यांनी सादर केलेले कीर्तन वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्ती.

प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याच्या यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजवणारे वितराग संपन्न पंचवेद निर्माते महाराष्ट्र भूषण देहू निवासी वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांना म्हणतात जगद्गुरु जगद्वंदनीय सकलकंठभूषित ज्ञानेश्प्रिय तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा व्यसनमुक्ती या विषयावरती उपदेश करणारा अभंग आज चिंतनासाठी घेतलेला आहे. या ठिकाणी तुकोबारायांनी समाजाला केवळ भक्तीचाच उपदेश केला नाही तर माणसाच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचं कार्य केलं आणि मनुष्याने आपले आचार विचार शुद्ध ठेवावेत, वाईट संगती पासून दूर राहावे, लोभ मोहाचा त्याग करावा आणि भगवंताच्या नामस्मरणात जीवन सार्थकी लावावे असा संदेश आपल्याला या अभंगामधून मिळतो. याच संत विचारांचा एक महत्वाचा भाग म्हणजे व्यसन मुक्ती. कारण व्यसन हे प्रथम शरीराला नाही तर मनाला जकडून ठेवते. मग एखाद्या चुकीच्या गोष्टीत गुंतत गेले की मग हळूहळू विवेक कमी होतो आणि त्या सवयीचे रूप व्यसनात बदलते. म्हणून तुकोबारायांनी हेच सत्य आपल्याला अभंगातून अत्यंत मार्मिकपणे सांगितले आहे. कामातुर चविसांडी बरळ तोंडी बरळे रंगले ते अंगी दावी विष देववी आसडे. यानंतर अभंगाच्या प्रत्येक चरणामध्ये मानवी मनाची अवस्था आणि त्याला योग्य मार्गावर आणणारा वारकरी संप्रदायाचा विचार दडलेला आहे. वारकरी संप्रदाय आपल्याला उपदेश करतो, मनाला वाईट सवयींच्या आहारी जाऊ देऊ नका, त्या मनाला नामस्मरणाची सवय लावा. व्यसनाच्या आहारी गेलेल्या मनाला दोष देण्यापेक्षा त्याला चांगली दिशा देणे आवश्यक आहे. म्हणून वारकरी संप्रदायाने नाम संत संग कीर्तन भजन आणि सदाचार हा मार्ग सांगितला. आजच्या तरुण पिढीला माझा प्रश्न आहे, आपल्या हातात मोबाईल आहे का? मोबाईलच्या हातात आपण आहोत. आपण सवयींचा उपयोग करतोय की सवयी आपला उपयोग करत आहेत? कारण कोणतीही गोष्ट ही मर्यादित असेपर्यंतच साधन असते, पण ती आपल्या मनावर राज्य करू लागली की तीच सवय पुढे व्यसन म्हणते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला मोलाचा संदेश देत आहेत. तरुणाई ही देशाची शक्ती आहे. ही शक्ती व्यसनात नाही तर शिक्षणात, कलेत, सेवेत, क्रीडेत, संस्कारात आणि भगवंताच्या नामस्मरणात वापरली गेली पाहिजे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतायत, कामातुर चविसांडी, म्हणजे एखाद्या विषयाची सुखाची किंवा इच्छेची चटक मना लागली की माणूस विवेक सोडू लागतो. सुरुवातीला ती गोष्ट आपल्या हातात असते पण तिची चव लागली की ती हळूहळू आपण त्या गोष्टीवर ताब्यात जातो. म्हणून महाराज म्हणतात, बरळ तोंडी बरळे. पहा, व्यसन किंवा अनियंत्रित इच्छा माणसाच्या विवेकावर परिणाम करू लागली की त्याच्या बोलण्या वागण्यातही बदल दिसू लागतो. योग्य अयोग्य, हित अहित याचा विचार करण्याची शक्ती कमी होते. याचं सुंदर उदाहरण पहा तुमच्या जीवनातील चालू घडामोडीवरील सर्वांना समजेल रुचेल असं समजावते. पहा, आपण काही कामासाठी मोबाईल हातात घेतला किंवा विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसताना मोबाईल हातात घेतला, मनात विचार आला फक्त आपण 5 मिनिट रील्स बघतो, परंतु 5 मिनिट झाली मग आणखीन एक रील, मग आणखीन एक रील, असं करत करत आपण अर्धा ते एक तास आपण रील्स बघत बसतो. परंतु यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये किती मोठा परिणाम होतो. कुटुंबातील संवाद कमी होतो, मोबाईलची सवय वाढते.

त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो, आपल्या शिक्षणावर होतो. मग मला सांगा, आपण मोबाईल वापरतोय का मोबाईल आपल्या मनाला वापरतोय? म्हणून जगद्गुरु तुकोबा राय अभंगाच्या प्रथम चरणात हेच सांगत आहेत, कामातुर चवी सांडी बरळ तोंडी बरळे. चवी म्हणजे चटक, गोडी, आकर्षण. एखाद्या गोष्टीची चटक लागली की ती सोडणे फार कठीण होते. म्हणून तुकोबा राय सुरुवातीला सावध करतायत, चुकीच्या गोष्टीची चव लागण्यापूर्वीच ती सोडा. व्यसन एका दिवसात तयार होत नाही. म्हणून व्यसन मुक्तीचा खरा आरंभ व्यसन लागल्यानंतर नाही, तर व्यसनाची पहिली चटक लागण्यापूर्वीच झाला पाहिजे. म्हणून तुकोबा राय म्हणतात, चुकीची चव गोडी सोडा आणि त्या मनाला चांगली चव द्या. चांगले विचार रुजवा, गोडी लावा. कशाची? नामाची, संत संघाची, कलेची, ज्ञानाची, भजनाची, सेवेची, प्रामाणिकपणाची आणि संस्कारांची. पहा, आपलं मन हे खूप चंचल आहे, त्याला काही ना काही लागणारच आहे. मग विठ्ठलाच्या नामाची, शिवाजी महाराजांच्या विचारांची, चांगल्या विचारांची गोडी का लावू नये आपण? पहा, व्यसन म्हणजे फक्त उत्तेजक पदार्थ किंवा द्रव्य नाही, तर एखाद्या गोष्टीवरचं अनियंत्रित अवलंबित्व ही समस्या बनू शकतं. म्हणून आपण त्या साधनाच्या आहारी जाऊ नये, साधन आपल्या हातात असावं. परंतु माऊली ज्ञानोबा राय 13व्या अध्यायात सांगतायत, कशाही प्रकारे विषय संपादन करणे हाच या लोकांचा हेतू असतो. माऊली म्हणतात एका ओवीमध्ये.

जिथे जाऊ नये तिथे जाणार, जे करू नये ते करणार, जे खाऊ नये ते खाणार, जे पिऊ नये ते पिणार। तुम्हाला मी एक प्रश्न विचारते, मला सांगा, खाऊ नये का काहीच खाऊ नये? खा, कबीरदासजी सांगतायत, परंतु आपल्या आरोग्याला, आपल्या शरीरासाठी जे चांगले ते खा,

भगवंताने आपल्याला हा 3.5 हाताचा नरदेह दिलाय, तर आपण याचा वापर कशासाठी, तर चांगल्या कामासाठी, सत्कर्मासाठी केला पाहिजे. परंतु ऐका, मनुष्य असं करत नाही. मनुष्याने तो ज्या रंगाने हृदय रंगले आहे तशी तो त्याची बाह्य चिन्हे दाखवतो, हे महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतायत. रंग लेते अंगी दावी विष देव व्यासडे. पहा, मांस भक्षण करणे हा आपला धर्म नाहीये. मांस या शब्दाचा अर्थ असा होतो, मांस भक्षयती अमूत्रयश्च मांस मिहाद्यम, म्हणजे मी ज्याचे मांस खातो तो मला परलोकी खाणार. पहा, भागवतामध्ये एकनाथ महाराज म्हणतात, मारिले पशु मारावया येते आणि सूड घेते यमद्वारे. ज्या पशुला आपण मारतो खातो तेच पशु पुढच्या जन्मामध्ये सूड घेतात, म्हणजेच बदला घेतात. पहा, पिण्याच्या बाबतीमध्ये पण माणसे पितात, पण काय पितात, जे नको ते पितात. ऐका, मी तुम्हाला एक सांगून जाईल, उत्तेजक पदार्थ पिण्याचे काय फायदे आहेत बरं सांगू का तुम्हाला. पहिला फायदा असा आहे, मला सांगा, रस्त्याने चालताना अख्खा रस्ता या पिणाऱ्याचाच असतो. पहा, तो सरळ कधी चालतो का? नाही. समोरून एखादा श्वान आला तर त्या श्वानाला सुद्धा वाटते हा अंगावर पडतो की काय, म्हणून श्वान सुद्धा लांबूनच जातो. पहा, दुसरा फायदा असा आहे, उत्तेजक पदार्थ पिणाऱ्याच्या घरी चोरी कधी होत नाही, कारण त्यानं काही तिजोरी शिल्लकच ठेवलेलं नसतं. तिसरा फायदा असा आहे की उत्तेजक पदार्थ पिणारा माणूस म्हातारा कधी होत नाही, कारण म्हातार पण येणे अगोदरच त्याला जावे लागते. पहा, उत्तेजक पदार्थ त्याच्या आरोग्यावर परिणाम होऊन तो मरण पावतो. आणि मला सांगा, म्हातार पण काही खूपच चांगले का? फार चांगले का? पहा, काही काही माणसं खूप दिवस जगतात, परंतु त्या जगण्याला काही अर्थ नाही. काकड्यामध्ये प्रमाणे पहा, मी

या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतायत, माणसाचे शरीर वृद्ध झाल्यावर ज्ञानेंद्रियांची अवयवांची कार्यक्षमता मंदावते आणि नाकामुखातून लाळ शेंबूड गळू लागतो. अशा हलाकीच्या स्थितीत श्वानासारखी अवहेलना सहन करावी लागते. म्हणूनच सज्जना हो मित्रांनो, तरुण आहात तोपर्यंतच परमार्थाला लागा. संत महात्मे आपल्या कल्याणाकरता आपण जागे व्हावे याकरता काही मोलाच्या गोष्टी सांगताय. तुम्ही जागे व्हा, चांगल्या कामाला लागा. आयुष्य कमी होत चाललंय, वेळ कमी आहे. तुम्ही म्हणत असाल पुढे करू पुढे करू, पण प्रत्येक गोष्ट पुढे करण्यात अजून काहीतरी ठरलेलंय. काय ठरलेलंय? तर 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसाला प्रत्येक 10 वर्षामध्ये एक एक गोष्ट ठरलेली आहे. त्या ठरलेल्या गोष्टीमध्येच आयुष्य निघून जात आहे. मग चांगल्या कामासाठी वेळ कधी काढणार आहे? रामदास स्वामींचा एक फार गोड अभंग आहे पहा. रामदास स्वामी माणसाला सावध करताय, जाग करण्याचं काम करताय. अभंगाची सुरुवातच खूप गोड आहे पहा. सावधान शब्द कधी ऐकलाय का तुम्ही? ओळखीस आहे का? काय म्हणतील पहा, कानावरच काय डोक्यावर पण पडलाय आमच्या. हा शब्द कुठे वापरला जातो जास्त? लग्न मंडपामध्ये मंगलाष्टक म्हणताना हा शब्द वापरला जातो. शुभ मंगल सावधान. पण ज्याच्यासाठी सावधान सावधान म्हणता तोच नेमकं बेसावध असतो. रामदास स्वामी अभंगामध्ये

सव्वा शंभर वर्षाचं जीवन मी तुम्हाला सांगितलं, जागे व्हा, संत जागे करतायत, चांगल्या कामाला लवकर वेळ काढा, चांगली काम करा। आम्ही म्हणत नाही तुम्हाला तुमचा अख्खा संसार इथे उचला आणि इथे उधळून लावा, परंतु भगवंतानी जे दिलंय त्यातून थोडा वेळ सत्कर्मासाठी खर्च करा, त्या वेळेतच तुमचं आयुष्याचं कल्याण होईल। म्हणून इथे माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, जे संत जाग करण्याचं काम करतायत, जागा रे गोपाळांनो राम नामे जागा। म्हणून महाराज म्हणतायत, राम नामासाठी जागे व्हा, सत्कर्मासाठी जागे व्हा। परंतु आजकालची पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे, मग ते व्यसन कशाचंही असो, मला सांगा, व्यसन करायचं म्हटल्यानंतर फुकट भेटतं का ते? त्याला कशाची आवश्यकता लागते? धनाची। मग धन मिळवण्यासाठी लोक वेडे होतात, वेगवेगळे उपाय करतात, जे नको ते उपाय करतात, हे महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात। धन असो से लागे वेड, ते बड बड शमेना। पहा, व्यसन करणं पण काय सोपं नाही, त्याला धनाची आवश्यकता लागते। मग धन मिळणार कुठं? तर मग कुठे नाही मिळालं तर आपल्या पत्नीचं मंगळसूत्र विकायची वेळ येते। पहा का व्यसना पुढे काहीच कळत नाही, व्यसनाचं कारणच एक आहे, संगत। पहा, दुसरं काहीच कारण नाही। जर आपली संगत योग्य आली ना, चुकीचं ज्ञान संपून जात। पहा, वारकरी संप्रदायामध्ये 90% भाग आलेला आहे तो म्हणजे संगतीचा। आपण जर चांगल्या संगतीत राहिलो ना, तर आपलं चुकीचं जाणणं सुद्धा दडपून जातं आणि जीवन आनंदी होतं, याला संत संगती म्हणतात। पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये 90% संगतीवर भर दिलेला आहे। देवापेक्षा सुद्धा संत संगती जास्त महत्वाची आहे। एक सुंदर तुम्हाला एक प्रसंग सांगते मी। राजघराण्यामध्ये जन्माला आलेली विश्वसुंदरी कैकेयी माता। तुम्हाला वेगळं वाटेल मी विश्वसुंदरी म्हटल्यानंतर, परंतु कैकेयीचं सौंदर्य होतच तेवढं सुंदर। सौंदर्य होतं म्हणूनच तर दशरथ राजा पिघळलेले होते, दुसरं काय असणार आहे? सौंदर्यवान, राजघराण्यामध्ये जन्माला आलेली आहे, दशरथाची पत्नी आहे, एका संताची आई आहे, भरताची, संताची आई होण्याचं भाग्य आहे, मुलगा चांगला आहे, दशरथाची राजाची पत्नी आहे आणि ते पण आवडती पत्नी, आणि राजघराण्यामध्ये जन्माला आलेली कैकेयी। मला सांगा, मनुष्य जीवनामध्ये यापेक्षा अहो भाग्य काय असणार? पृथ्वीवर काय आहे? शरीर देखणं आहे, चांगले जन्मघराण्यामध्ये, राजघराण्यामध्ये काय कमी आहे जीवनामध्ये, कसलं दुःख आहे? असं नाही, कौशल्यपेक्षा रामरायांनी कैकेयीवर प्रेम करावं, हे तर सोन्याहून सुद्धा पिवळं झालं। कधीही बघा, राम कुठे आहेत? कैकेयीकडे। किती म्हणजे देव पण तिच्याकडे आहे ना, संत तिच्या पोटी जन्माला आलेले आहेत आणि दोन्हीकडे राजघराणं आहे, संगत चुकली हो काय? ऐका, एवढी आनंदात असणारी कैकेयी नजर लागते, बघती एवढी आनंदात कशी, आणि माहेरून आलेली कुबडी, कधी कधी विचार केलं तर फार वेगळं वाटतं या सिद्धांतावर। ही एवढी मोठी संताची आई ऐकते कोणाचं? मंथनेचं। कोणी नाव ठेवत नाही पहा या मंथनेचं आपल्या मुलीला, ठेवतं का कोणी आजकालच्या काळामध्ये मंथनेचं नाव? कधी तुम्ही पाहिले का, ऐकायला भेटले का तुम्हाला? इथून सुरुवात होते। आणि ती मोत्याची माळ दिलेली फेकून देते, म्हणताना सांगते, तुला काय अक्कल आहे का? महाराणीला दासी बोलते आणि महाराणी ऐकून घेत, तिला ते पटायला लागलं ना। जर राम राजा होणार आहे तर मला आजच का सांगितलं? 2-4 दिवस आधीच सांगायला पाहिजे होतं ना। काय गुप्त आहे? अरे, तुला ते दासी बनवणार आहे, तर राम राजा झाला की महाराणी कौशल्या होणार आणि तू भांडी घासायला लावणार। आजच सावध हो, तुम्ही कोणाचं ऐकता? ज्ञानोबारायांचं ऐकता का? तुम्ही तुकोबारायांचं ऐकता का? तुम्ही स्वामी विवेकानंद यांचं ऐकता? आपल्या जीवनावर आपल्या संगतीचा फार मोठा प्रभाव पडतो। संगत चांगली असेल तर विचार चांगले होतात आणि आचरणही चांगले घडते। पण वाईट संगतीमुळे माणूस व्यसनाच्या आहारी जाऊ शकतो। वाईट संगतीत मिळणारा आनंद क्षणभराचा असतो, पण त्याची किंमत मात्र आयुष्यभर मोजावी लागू शकते। म्हणून संगत निवडताना आपण मित्र नाही तर आपला भविष्यकाळ निवडत आहोत, हे लक्षात ठेवा। म्हणून संतांनी नेहमी सत्संगतीचा मार्ग सांगितला आहे। महाराज म्हणतात, व्यसन म्हणजे केवळ उत्तेजक पदार्थ किंवा इतर पदार्थांचे व्यसन नव्हे, तर संसारातील मोह माया विषय

रोगांनी विकारांमध्ये देखील अवलंबून राहणे हे देखील माणसाला बांधून ठेवणारी व्यसने आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत, माणसाला अधपतनाकडे नेणारी दोन प्रकारची व्यसने आहेत, ती म्हणजे एक स्त्रीमोह आणि धन, आणि ही ती नरका समान दुःख देणारे आहेत. त्यांचे वाईट परिणाम शेवटी भोगावेच लागतात हे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतायत. तुका मने व्यसने दोनी नरका खाणी भोगावया. या ठिकाणी मी मला जसं जमेल तसं या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केलाय. जे चांगलं असेल ते माझ्या गुरुजींची कृपा, आणि काही जर माझ्या कडून वाईट शब्द गेले असतील तर ते माझ्या बुद्धीचा दोष असेल. आणि या ठिकाणी मी माझ्या चिंतन सेवेला माझ्या आई वडिलांच्या चरणी माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्त पारायण सोपान बाबा कड गुरुजी यांच्या चरणी विनम्र अभिवादन करते.

0: अच्छा युवक मित्र मैत्रिणींनो, आजच्या आपल्या युववाणीच्या रंग माझा वेगळा या सदरातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युववाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या रंग माझा वेगळा या सदरात SNDT कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी युवा कीर्तनकार HBP योगिता अशोक जाधव यांनी सादर केलेलं कीर्तन वारकरी संप्रदाय आणि व्यसनमुक्ती आत्ताच आपण ऐकलं. संकल्पना होती प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर भरत वनकटे यांची. संगीत मार्गदर्शन प्राध्यापिका मीनाक्षी बसवंत, संगीत विभाग प्रमुख आणि चेतना खळे टवकार. संहिता मार्गदर्शन होतं प्राध्यापिका डॉक्टर भक्ती हुबळीकर मराठी विभाग यांचं. मृदुंग साथ घनश्याम प्रवीण जुमळे यांची. सहभागी कलाकार होते कल्याणी शांताराम पंडित, रिद्धी सुरेश घालमे, ऋतुजा गुरुनाथ दुभेले आणि सायली प्रभाकर साठे. कार्यक्रमासाठी निवेदन आणि निर्मिती सहाय्य केलं होतं आरती गाढवे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेला पुढील 5 वर्षांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. मराठवाड्यातल्या सर्व तालुक्यांचा समावेश. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अग्रिम 5,000 रुपये मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. प्रदेश काँग्रेस कमिटीचा छत्रपती संभाजीनगर इथं जनआक्रोश दुष्काळ मोर्चा. आणि छत्रपती संभाजीनगर FDA कडून 13,711 किलो तेलाचा साठा जप्त. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेला पुढील 5 वर्षांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही माहिती दिली. या कार्यक्रमासाठी 53,428 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. देशातील सर्व 36 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सुमारे 3,20,00,000 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. IDBI बँकेच्या पुनर्रचनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पुनर्रचित बँकेत भारत सरकार आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया LIC यांचा 34% हिस्सा कायम राहील. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा कार्याधारित बोनस देण्यासही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. 11,40,000 कर्मचाऱ्यांना

0: याचा लाभ होणार असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: रेलवे के करीब 11,40,770 कर्मचारियों के लिए परफॉर्मेंस लिंक्ड 78 दिनों का बोनस आज कैबिनेट ने अप्रूव किया. ये दीपावली का उपहार है रेलवे के सभी कर्मठ कर्मचारियों के लिए जो दिन रात मेहनत करते हैं. करीब 2,009 करोड़ रुपए का टोटल बोनस है. वंचितों को वरीयता, जो हमारे वीक सेक्शंस हैं सोसाइटी के, वल्नरेबल सेक्शंस हैं, उनके लिए सोशल सिक्योरिटी नेट का एक्सपेंशन, इसे 2031 तक बढ़ाया गया है और टोटल 53,428 करोड़ रुपीज का प्रावधान किया गया है.
0: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 5,000 रुपयांची अग्रिम मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. राज्यातल्या आणखी 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून नव्यानं दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड आणि मुदखेड या 2 तालुक्यांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्यातल्या सर्व तालुक्यांसह राज्यातल्या 305 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले,
2: ट्रिगर 1 आणि ट्रिगर 2 या दोन्हीचा आढावा घेऊन 305 तालुक्यांमध्ये आज आपण दुष्काळ जाहीर केलेला आहे. 40 तालुके आता या यादीमध्ये वाढलेले आहेत. आता त्या भागाला दुष्काळाच्या ज्या 12 सवलती आपण घोषित केलेल्या आहेत, या सवलती देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. जी काही पुढच्या काळामध्ये आपल्याला शेतकऱ्याला मदत करायची आहे ती मदत आपण करू, पण आता त्यातील अग्रिम म्हणून 5,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे.
0: पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून टँकरवर GPS ट्रॅकर लावण्यात आले आहेत. चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असून जास्तीत जास्त चारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. रबी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद संबंधितांना सोसायट्या, जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान राज्यातल्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या पोहोचण्याचा मार्ग नसलेल्या शासकीय भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा करायला तसंच बुलढाणा जिल्ह्यात शेगाव इथं संत गजानन महाराज संस्थानाला मौजे गिरडा इथल्या जमिनीवर यात्रास्थळ विकसित करायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत मंजूर केला. राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वी शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2,000 रुपये देण्यात येणार आहेत. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज ही माहिती दिली. यासाठी 42,81,94,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यात 1,08,627 अंगणवाडी सेविका आणि 1,05,470 अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगर इथं जन आक्रोश दुष्काळ मोर्चा काढण्यात आला. क्रांतीचौक परिसरातून निघालेला हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर जाहीर सभेत विसर्जित झाला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी डॉ सिरीवल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह विभागातले लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शेतकरी आणि महिला या मोर्चात सहभागी झाले होते. सरसकट 100% कर्जमाफी, जीवनावश्यक वस्तूंच्या भावात स्थैर्य, पेयजल, चारा, रोजगार आदी मागण्या त्वरित पूर्ण झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा खासदार डॉ कल्याण काळे यांनी यावेळी व्यक्त केली. दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली तर अजिंक्य शिंदे यांची वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली. आंदोलनस्थळ म्हणून जंतरमंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्वजण तिथं जाण्याचा प्रयत्न करत होते, या कारणावरून त्यांना अटक करण्यात आली होती. नीट पेपरफुटी प्रकरणी CBI आज शेषराव उर्फ राज सूर्यवंशी याच्याविरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपरफुटी प्रकरणात सहआरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं CBIचं म्हणणं आहे. शेषराव याच्यावर नीटची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या पालकांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. बाल लैंगिक शोषणाच्या चित्रफिती सामाजिक संपर्क माध्यमावर व्हायरल प्रकरणी राज्याच्या सायबर सुरक्षा विभागाच्या सूचनेनुसार नाशिक पोलिसांनी 23 ID धारक, प्रोफाईल धारक आणि मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 11 नोव्हेंबर 2024 ते

0: 13 ऑक्टोबर 2026 या कालावधीत हे व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: भारतीय कापूस महामंडळ CCI वतीनं खरीप हंगाम 2026-27 साठी किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत उद्या 15 ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे. यासाठी अकोला जिल्ह्यातील जिनिंग प्रेसिंग केंद्रांचे पॅनल निश्चित करण्यात आले असून खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी करण्याच्या सूचना CCI दिल्या आहेत. नोंदणी पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2026 आहे. यंदा CCI शेतकऱ्यांचा कापूस थेट खरेदी केला जाणार आहे. राज्यातल्या कंत्राटदारांनी थकीत देयकांसाठी येत्या 19 तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर या दिवशी मोर्चे काढले जाणार आहेत. राज्य सरकारनं कंत्राटदारांची सुमारे 96,000 कोटी रुपयांची देणी थकवली असल्याचा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी इथं एका ऑइल कंपनीवर काल अन्न आणि औषध प्रशासनानं धडक कारवाई करत 13,711 किलो तेलाचा साठा जप्त केला. याची बाजारातील अंदाजे किंमत 26,78,000 रुपये आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी PS कुचेकर यांच्या पथकानं ही कारवाई केली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी खचू न जाता सक्षमपणे कुटुंब व्यवस्था सांभाळावी आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य आणि महिला कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केलं आहे. तुळजापूर शक्तीपीठ ते माहूर शक्तीपीठ या दरम्यान सेवा संकल्प अभियानाअंतर्गत धाराशिव इथं नारी शक्ती संवाद कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या. महिला आणि मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तसंच मुलींचे शिक्षण या काळात बंद पडू नये यासाठी आपलं सरकार काळजी घेणार असल्याचं मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई निवारणार्थ ग्रामपंचायतनिहाय सूक्ष्म नियोजन करून कृती आराखडा तातडीनं सादर करावा असे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त G.श्रीकांत यांनी केलं आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमविषयक निर्देशानुसार प्रचारासाठी चित्रपती तयार करण्याबाबत छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजनेला पुढील 5 वर्षांसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस देण्याचा निर्णय. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. मराठवाड्यातल्या सर्व तालुक्यांचा समावेश. आणि छत्रपती संभाजीनगर इथं FDI 13,711 किलो तेलाचा साठा जप्त. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आता आपण ऐकूया मल्लखांब खेळाची प्रगती याविषयी मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे सचिव आणि प्रशिक्षक आशिष देवल तसंच राष्ट्रीय मल्लखांबपटू निधी राणे यांच्याशी विशाल मोरेकर यांनी केलेली बातचीत.
1: नमस्कार क्रीडा रसिको, क्रीडा विश्वच्या आजच्या कार्यक्रमात मी विशाल मोरेकर आपण सर्वांचं स्वागत करतोय. क्रीडा रसिको, मल्लखांब हा मराठी मातीतला खेळ, या खेळाला खूप उशिराने वरचा स्तर मिळालाय आणि आता या खेळात महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे प्रगती साधलेली आहे आणि आपलं वर्चस्व राखलेलं आहे. तर या खेळातले महाराष्ट्राचं वर्चस्व आपण जाणून घेणार आहोत. ते या खेळाचे ख्यातनाम प्रशिक्षक आशिष देवल, जे 33 वर्ष मल्लखांब खेळाशी निगडित

0: आहेत आणि त्यांची शिष्या विद्यार्थिनी निधी राणे याच्याशी. तर आशिष आणि निधी, तुमचं दोघांचंही आजच्या कार्यक्रमात स्वागत आहे. अर्थात गुरुला आपण पहिल्यांदा प्रश्न विचारणार. आशिष, 33 वर्ष मल्लखांब खेळाशी तू निगडीत आहेत, स्वतः खेळाडू होतास, नंतर आता प्रशिक्षक आहेत, तर हा खेळाशी निगडीत असताना तुझं स्वतःचं समाधान झालेलं आहे?
1: नमस्कार. तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी मनातला हा एक विषय होता. आत्ता 33 वर्षापूर्वी ज्यावेळेला मी मल्लखांब जॉईन केला किंवा मल्लखांब करत होतो, त्यावेळेचा मल्लखांबातला परफॉर्मन्स, त्यावेळेला मल्लखांबाला मिळणारं महत्त्व किंवा त्याची प्रसिद्धी, लोकांमध्ये असलेला अवेअरनेस हा खूप मर्यादित स्वरूपाचा होता. पण जसं आता कालांतराने 2014 नंतर विशेषतः सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यावेळेला मल्लखांब हा खेळ इंडिजिनियस क्रीडा प्रकारामध्ये त्याचा समावेश केला, त्यानंतर गेली 12-13 वर्ष जे मल्लखांब या खेळाला प्रसिद्धी मिळाली आहे, लोकांमध्ये अवेअरनेस मिळाला आहे, त्याचा आत्ता करणाऱ्या मुलांना खूप फायदा होतो आहे. आमच्या वेळेला थोड्याफार प्रमाणात मर्यादित स्वरूपामध्ये खेळाला प्रसिद्धी होती, त्याच्यानंतर काही TV प्रोग्रॅम्स होते, टॅलेंट स्वरूपाचे कार्यक्रम होते, त्या कार्यक्रमांमधनं मल्लखांब हा लोकांपर्यंत पोचण्यामध्ये मदत झाली. त्याचबरोबर आम्ही त्यावेळेला दसरा मेळावा असेल किंवा गुढीपाडवा रॅली असेल, शिवजयंती उत्सव असतील, त्या सगळ्या उत्सवांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करत होतो आणि त्या माध्यमातून आम्ही मल्लखांबचा प्रचार प्रसार केला. पण आत्ताच्या टेक्नोसॅव्ही युगामध्ये मल्लखांब हा खूप चांगल्या पद्धतीने पुढे येतो आहे आणि त्याचं आम्हाला समाधान आहे.
0: आशिष, तू म्हणतो की तुला समाधान वाटतंय, पण ज्यावेळी क्रिकेट फॉर्मत होतं, म्हणजे क्रिकेट कुठलंही आईबापाचं पोरग उठलं की बॅग घेतली क्रिकेटच्या मैदानात गेला, अशी परिस्थिती होती, अशावेळी मल्लखांब तू निवडला आणि सुरुवातीच्या काळात तू म्हणाला की जरा मल्लखांब बॅकफूटवर होता, जरा पाठीमागे होता, तर अशा आपला निर्णय चुकला आहे हा खेळ निवडून, अशी भावना कधी तुझ्या मनात आली का किंवा तुझ्या घरच्यांच्या मनात?
1: नाही, अशी भावना ना माझ्या मनात आजही आहे, ना त्या दिवशी पण होती ज्या दिवशी जॉईन केलं, ना माझ्या घरच्यांच्या मनामध्ये होती. एक छोटीशी त्याच्या मागची बॅकग्राऊंड अशी की सर्कसवाले देवल हे सर्वांना परिचित असतील, ज्यांनी आपल्या मराठी माणूस म्हणून ज्यांनी काढलेली पहिली सर्कस होती, त्या सर्कसवाल्या देवलांचा मी नातू, त्यामुळे आपल्या मराठी मातीशी किंवा भारतीय संस्कृतीशी आमची नाळ ही पारंपरिक पद्धतीने जोडलेली होती, त्यामुळे मल्लखांब हा खेळ निवडणं हे माझ्या आईवडिलांनाही आवडलेलं होतं. उलट ते त्यावेळेला शोधत होते की मी बोरिवलीला राहतो, सो आमच्या जवळपास कुठे मल्लखांब सेंटर आहे का जिथे मल्लखांब, कबड्डी, खो खो असे आपले भारतीय क्रीडा प्रकार शिकायला मिळतील, सो आम्हाला तिथे सापडलं आणि तेव्हापासून मी जॉईन केलं. त्यामुळे अशी कुठची खंत नाही आणि त्याच्याबद्दलचं वाईट अजूनही वाटत नाही. उलट आमच्या सगळ्यांचं असं स्वप्न आहे की मुलगा मोठा झाला की पहिली पालक त्याला मुलाला बॅट देतात, बॉल देतात, आम्ही पालकांना सांगतो तुम्ही बॅट बॉल देऊन त्यांना मल्लखांब खेळायला पाठवा, मल्लखांब केल्याने तुमचा मुलगा क्रिकेट खूप छान खेळेल, अशा प्रकारे आम्ही हळूहळू थोडंसं त्याचं पब्लिसिटी म्हणा किंवा अवेअरनेस क्रिएट करतो.
0: हा निधी, हाच प्रश्न तुला आहे, जेव्हा तू 9 वर्षापूर्वी मल्लखांब सुरू केलं त्यावेळी तुझी रिएक्शन्स काय होती किंवा आई वडिलांचं मत काय होतं?
2: नमस्कार. ॲक्च्युली माझ्या आईबाबांनी मला या खेळात पहिले टाकलं, माझ्या आईबाबांसाठी पण हा खेळ खूप नवीन होता, माझ्या आईबाबांना वेगळा वाटला हा खेळ, म्हणून त्यांनी म्हटलं की टाकून तर बघूया काय होतं. आणि जेव्हा आशिष दादांना माझे पेरेंट्स भेटले, दादाने की आणि इव्हन माझी दुसरी कोच आहे संचिता देवल, या दोघांनी आमच्यावर ती शिकवणूकच आम्हाला मला त्या वयापासून दिली आहे की हा खेळ कुठेच कमी नाही आहे, तुम्हाला पुढेही जाऊन कुठे हा खेळ कमी नाही पडणार, जसा क्रिकेट आहे तेवढेच फॅसिलिटीज आणि तेवढंच तुम्हाला फिजिकली मेंटली फिट ठेवेल हा खेळ. आणि त्यासाठीच मी आजही म्हणते, मी जेव्हा या खेळात आले माझ्या कोचने मला अगदी एका महिन्यात कॉम्पिटेटिव्ह म्हणजे स्टेट आणि नॅशनलच्या सिलेक्शनला पाठवलं, आणि खूप लहान वयापासून मी कॉम्पिटेटिव्ह वातावरणात राहिले आणि खेळत आले, त्यामुळे मी मेंटली आणि फिजिकली खूप फिट आहे आणि मला कधीच वाटलं नाही की मी दुसरा खेळ निवडला पाहिजे होता, मी खूप सॅटिस्फाईड आहे या खेळात.
0: आशिष, मगाशी उल्लेख केलास की तू पालकांना सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही बॉल बॅट मुलाच्या हातात सोपवाल त्याचवेळी मल्लखांबला पण पाठवाल जो फिटनेससाठी चांगला आहे, तर ह्या मागचं कारण काय? म्हणजे मल्लखांब मी पण केलेलं आहे त्यामुळे मलाही माहिती आहे की त्याचा कसा फायदा होऊ शकतो, पण तू आणखीन काय सांगशील?
1: मल्लखांबाबद्दल आम्ही एका वाक्यात असं सांगतो की डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत आपल्या शरीरातले जेवढे अवयव आहेत, जेवढे स्नायू आहेत, त्या प्रत्येक बॉडी पार्टला व्यायाम

0: देणारा एकमेव व्यायाम प्रकार आहे जगातला. आपलं मलखांब केल्यामुळे एन्ड्युरन्स, न्यूरोमस्क्युलर कॉर्डिनेशन, बॅलेन्स, रिफ्लेक्स ॲक्शन, कॉन्सन्ट्रेशन, रिॲक्शन्स, ह्या सगळ्या गोष्टी नॅचरली डेव्हलप होतात. त्याचबरोबर ज्या आपल्या सिस्टीम्स आहेत, मग ते रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, ह्या सगळ्या सिस्टीमला त्याचा खूप पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. सो लहान वयामध्ये जेवढं तुम्ही मुलांना पाठवाल, ह्या सगळ्या ज्या त्यांच्या मोटर स्किल्स आहेत, आपण त्यांना मोटर स्किल म्हणतो, सो मोटर स्किल डेव्हलप करणारी सगळ्यात बेस्ट ॲक्टिव्हिटी ही मल्लखांब आहे. कारण आपण गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जाऊन मल्लखांब हा क्रीडा प्रकार करतो, त्यामुळे मुलांमध्ये जी होणारी डेव्हलपमेंट आहे ती क्विक असते, फास्ट त्याला रिस्पॉन्स मिळायला चालू होतो. सो या बेसिक गोष्टी मुलांना जर लहान वयात मिळाल्या, तर मल्लखांब हा त्यांनी एक व्यायाम प्रकार म्हणून जर एक जोपासला, तर व्यायाम करून दुसरा खेळ जर त्यांना परस्यू करायचा असेल, तर त्या खेळामध्ये त्यांना खूप लवकर पिकअप होतो किंवा ते खूप लवकर तो खेळ शिकतात. मल्लखांब हा इट्सेल्फ आता नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला खेळला जातो, त्यामुळे हाच खेळ तुम्ही ॲज अ करिअर म्हणून पण परस्यू करू शकता. तुम्हाला जर दुसरा स्पोर्ट्स पण परस्यू करायचा असेल, तर त्याच्यासाठी जे लागणारे व्यायाम असतात, तर ते व्यायाम करण्यासाठी तुम्ही जिम किंवा इतर एक्स्ट्रा ट्रेनिंगपेक्षा तुम्ही मल्लखांब करा, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त पिकअप मिळेल.
1: साधारण कितव्या वर्षात मुलांनी मल्लखांब चालू करावं आणि कुठपर्यंत आपण खेचू शकतो मल्लखांब करणं?
0: साधारणतः आम्ही सगळ्यांना सांगतो की वय वर्ष 4 पुढे मल्लखांब ह्या खेळामध्ये मुलांना तुम्ही पाठवा. कॉम्पिटिटिव्ह मल्लखांब हा एक वयाची एक 23-25 वर्षापर्यंत मुलगा करू शकतो. त्यानंतर तुम्ही व्यायाम प्रकार म्हणून तो जोपासू शकता. अगदी 70-80 वर्षाचा वयोवृद्ध देखील त्याला व्यायाम करायचा आहे म्हणून तो मल्लखांब नक्की करू शकतो. त्याच्यामुळे त्याला कुठचीही हानी होणार नाही हे आम्ही नक्की गॅरंटीपूर्वक सांगू शकतो.
1: निधी, तू जेव्हा मल्लखांब चालू केला, अर्थातच दोरीचा मल्लखांब, रोप मल्लखांब, तर त्यावेळी तुझी भावना काय होती?
2: ऍक्च्युली आम्ही जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा फक्त रोप मल्लखांब होता, पण कोविड नंतर मुलींसाठी पोल मल्लखांब पण चालू झाला. सो ते एक ॲक्च्युली चॅलेंज होतं, बट ॲज यू नो की कोविडमध्ये तर एक वर्षाचा गॅप झाला. त्याच्यानंतर मुलींना, मी तेव्हा 18-19 वर्षाची होते कोविडच्या टाईमला, सो आमची बॉडी ऑलरेडी डेव्हलप पण झालेली, सो आम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागलेली पोलचा एक सेट बसवायला. रोपचा परफॉर्मन्स मुलींसाठी ग्रेसफुल असतो, एक्झिक्युशन वाईज, फ्लेक्झिबिलिटी वाईज वेगळा असतो, वेरेज पोलसाठी तुम्हाला स्ट्रेंथ एन्ड्युरन्स खूप जास्त लागतं. सो हे दोन्ही परफॉर्मन्स बसवायला माझ्या कोचेसनी माझ्यावर प्रचंड मेहनत घेतली आहे आणि मी त्यासाठी खूप थँकफुल आहे.
1: जेव्हा तू पहिल्यांदा स्टेट लेवलची टुर्नामेंट खेळलीस, त्यावेळी तुझं काय मत होतं, म्हणजे भय काय होतं की बाबा मी आता एक 5-1 किंवा 7-8 महिन्यापूर्वी खेळ चालू केले आणि मी लगेच स्टेट लेवलला आले?
2: ऑनेस्टली मी सांगेन, मी जॉईन जॅनला केलेलं आणि मी ऑक्टोबर का नोव्हेंबरला मी पहिली स्टेट खेळलेली. मी तर खूपच लहान होते, कॉम्पिटिशन्स काय असतात हे पहिल्यांदाच मला कळलेलं तेव्हा. तर पण माझ्या कोचेसनी मला ती अवेअरनेस दिली की ही छोटी कॉम्पिटिशन नाही आहे, स्टेट लेवल कॉम्पिटिशनचं महत्त्व तेव्हा मला सांगितलं. ज्या छोट्या चुका केल्या आहेत, मी पहिला मेडल जेव्हा हातात आलं तेव्हा माझ्या कोचेसनी मला शाबासकी पण दिली, पण त्याच क्षणी मला सांगितलं पण की कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि काय काय केलं पाहिजे. सो त्या क्षणी मला कळलं की हे छोट्या मोठ्या कॉम्पिटिशन्स नाही आहेत, हे आपले सोसायटीतले खेळ नाही आहेत, हे खूप म्हणजे फोकस नाही करण्याची गोष्ट आहे.
1: आता तू नॅशनल खेळतेस किंवा खेलो इंडियाला खेळलीस, तर पहिल्या स्पर्धेचा अनुभव आणि आत्तापर्यंत आताच्या स्पर्धांचा अनुभव हा तुला कुठपर्यंत नेलेला आहे?
2: म्हणजे सर बोलले, आधी मल्लखांब खेळ हा खूप वेगळा होता आणि आत्ता स्टँडर्ड वाईज किंवा ओव्हरऑल एक्सपेक्टेशन्स वाईज खूप जास्त एक्सपेक्टेशन्स वाढले आहेत आता खेळाकडून. मी पहिल्यांदा जेव्हा खेळले तेव्हा खाण्याची व्यवस्था, राहायची व्यवस्था, एक कंपन्सेशन देतो ते मेडलचे प्राइजेस खूप वेगळे होते. आणि आता तुम्ही नॅशनल गेम्स बघाल, खेलो इंडिया बघाल, ज्याचे राहायची फॅसिलिटीज बघाल, प्रचंड प्रमाणात चेंजेस आले आहेत. आणि आय थिंक ह्यामुळेच मुलं मोटिवेट होत आहेत मल्लखांबात यायला, अँड दॅट इज अ व्हेरी गुड थिंग अबाउट दिस गेम.
1: तुला कुठल्या राज्याच्या खेळाडूंकडनं आपल्याला कॉम्पिटिशन आहे असं वाटतं किंवा कोण देऊ शकतं कॉम्पिटिशन?
2: सो 5-6 वर्षापूर्वी बघितलं तर नेहमी महाराष्ट्रच फ्रंटफूटवर असायचा, बट गेले काही वर्ष आम्ही बघतो आहे MP आणि UPच्या टीम्स आहेत त्या खूप बेटर परफॉर्म करतात आणि एक हेल्दी कॉम्पिटिशन वाटते. सो आय फील कॉम्पिटिशनला जाऊन खेळायलाही मजा येते अशा वातावरणात. सो आय फील MP आणि UP एक आहेत मेजर कॉम्पिटिशन आता महाराष्ट्रासाठी.
1: रोप मल्लखांब की पोल मल्लखांब?
2: लहानपणापासून रोप

0: मलकाम जास्त केलाय आणि त्याच्याकडे जास्त ओढ आहे माझी.
1: मतलब पोल मलकाममध्ये काही संधी मिळाली तर?
0: पोल मलकाम मी खेळतेच, पण मला जर तुम्ही उठून सांगितलं की कुठल्या ऍपरेटसवर जाशील तर मी पहिले रोपवर जाईन असं आहे माझं.
1: आशिष, 33 वर्षांची तुझी वाटचाल आहे. सुरुवातीचा मलखांब हा तू जवळनं पहिले अनुभवला आहे, तर आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे त्याचं वर्णन कसं काय करशील?
2: 33 वर्षापूर्वी जेव्हा मलखांब जॉईन केला 1994 मध्ये बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल सेंटर या व्यायामशाळेमध्ये कैलासवासी दत्ताराम दुदम सर हे माझे गुरु. कोविडमध्ये दुःखद सरांचा आमच्या देहांत झाला, पण सरांनी अगदी आम्हाला बोट धरून मलखांब शिकवला असं मी म्हणू शकतो. आणि जे काही माझं मलखांबातलं यश आहे ते दत्ताराम दुदम सर आणि माझं कुटुंब आई बाबा या दोघांच्या प्रयत्नांमुळे आहे. मी 13 वर्ष राष्ट्रीय विजेता होतो. मला महाराष्ट्र शासना पुरस्कृत जिल्हा क्रीडा पुरस्कार 2010 मुंबई उपनगर हा मला मिळाला. मराठी गौरव पुरस्कार 2008 मल्लखांब खेळाडू म्हणून त्यांनी सन्मानित केलं मला. आणि 2021-22 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीचा महाराष्ट्र प्रांताचा स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार हा खेळाडू म्हणून प्राप्त झालेला तो मी एकमेव खेळाडू आहे. सो ओव्हरऑल स्पोर्ट्समन म्हणूनची जी माझी कारकीर्द होती ती मला खूप समाधानी आहे मी त्याच्यामध्ये. एक फक्त स्वप्न माझं छोटंसं इनकम्प्लीट राहिलं, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करणं. मी त्याच्या खूप जवळ होतो, फक्त शेवटच्या वर्षी मला एक इंजुरी झाली, माझं नी लिगामेंटचं ऑपरेशन झालं आणि ते स्पर्धांच्या कालावधीत झालं, त्यामुळे तो 1 वर्षाचा माझा पूर्ण अखंड ब्रेक झाला. आणि मग त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये रिकव्हरीनंतर पण खालून येणारी मुलं आहेत ती तेवढीच माझ्यापेक्षा जोरदार त्यांनी चांगला परफॉर्मन्स केला, माझी रिकव्हरी थोडीशी कमी पडली, त्यामुळे मग मी त्याच्यानंतर नॅशनल लेवलला माझा परफॉर्मन्स तेवढा नाही देऊ शकलो. त्यामुळे तो एक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करणं एक खेळाडू म्हणून ती एक संधी माझी राहिली, पण ते स्वप्न मी अर्धवट सोडलेलं नाही आहे. खेळाडूच्या नंतर एक कार्यकर्ता किंवा प्रशिक्षक या दोन्ही भूमिकेतून सुद्धा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करता येऊ शकतो हे मला माहिती आहे. सो सध्या मी त्या अनुषंगाने माझी वाटचाल करतो आहे. सध्या मी मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचा प्रमुख कार्यवाह म्हणून नियुक्त आहे. महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचा तांत्रिक समिती सदस्य म्हणून काम पाहतो आहे. आणि आमचे गुरुवर्य कैलासवासी दत्ताराम दुदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आशियाई मलखांब संघटनेची देखील स्थापना केलेली होती. त्याला 3 वर्ष झाली, 3-4 वर्ष, आणि सध्या आम्ही त्या प्रोसेसमध्ये आहोत की आशिया खंडातील जास्तीत जास्त देशांपर्यंत आम्ही पोचतो आहे आणि त्यांच्या इथे मल्लखांब कसा रुजेल आणि त्यातून पुढे येत्या 1-2 वर्षांमध्ये पहिली आशियाई मलखांब क्रीडा स्पर्धा आयोजित करावी या प्रयत्नात आम्ही आणि आमचा पूर्ण संघ आहे.
1: जेव्हा तू मलखांब चालू केलास तेव्हा तो नवीन होता, त्यामुळे शाळा म्हण किंवा कॉलेज म्हण अशी तुझ्याकडे विचारणा आली का हा काय खेळ वगैरे असं कधी विचारलं गेलं तुला?
2: नाही, असा कधी प्रसंग आला नाही, कारण मी बोरिवलीमध्ये सुविद्या प्रसारक संघाच्या सुविद्यालय या शाळेमध्ये लहानाचा मोठा झालो. बऱ्याचशा संस्था शाखा शाळा यांना मल्लखांब हा खेळ तसा परिचित होता, त्यामुळे मलखांब खेळ काय हे मला कधी कोणी विचारलं आमच्या शाळेतनं किंवा कुठे असं विचारणा नाही झाली. त्याच्यामध्ये खरंच मी माझ्या शाळेच्या शिक्षकांचं इवन मुख्याध्यापकांचंही माझं मी आभार मानू शकतो ह्या ह्याच्यात की मला शाळेतनं स्पर्धेला प्रॅक्टिसला मला कधीही शाळेने कोणतीही गोष्ट अडवणूक केली नाही. इवन आमच्या काही परीक्षा असताना देखील आमच्या स्पर्धा आल्या तर त्या परीक्षा देखील आमच्या त्यांनी मॅनेज केल्या की तू परीक्षेला नंतर आम्ही त्यांनी माझी री एक्झाम घेतली. आम्हाला पूर्ण माझ्या शालेय जीवनामध्ये माझ्या शाळेने माझ्या संस्थेने पूर्ण सपोर्ट केला, अभ्यास जोडीने कर पण तुझी आवड मलखांब आहे किंवा तुला त्याच्यामध्ये जास्त गती आहे हे त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी माझ्या स्पोर्ट्स करिअरला खूप सपोर्ट केला.
1: या झाला सकारात्मक गोष्टी. आणि नकारात्मक
2: असं मी म्हणू शकेन की मलखांब या खेळातनं मला नोकरी नाही मिळू शकली, कारण त्यावेळेला आरक्षण धोरण असेल किंवा क्रीडा विभाग असेल ह्यामध्ये मल्लखांब या खेळाबद्दल एवढी जागरूकता म्हणा किंवा तो अवेअरनेस नसल्यामुळे ह्या गोष्टी घडत होत्या. आत्ताच नुकता जो 5% आरक्षणाचा GR निघाला आहे त्याच्यामुळे पारंपरिक खेळामध्ये महाराष्ट्र शासनाने मल्लखांब या खेळाचा आवर्जून समावेश केलेला आहे. 2017 मध्ये मल्लखांब हा खेळ 5% आरक्षणात नव्हता. मग आम्ही सगळ्या मल्लखांब प्रेमींनी प्रयत्न करून विविध स्तरावरती तो खेळ परत 5% आरक्षणामध्ये आलेला होता समाविष्ट.

0: झालेला होता. पण जे राष्ट्रीय क्रीडा धोरण आत्ता तयार झालं त्यामध्ये ऑलिम्पिक्समध्ये मल्लखांब अजून पोचलेला नाही आहे, एशियन गेम्समध्ये नाही आहे किंवा कॉमनवेल्थमध्ये मल्लखांब पोचलेला नाही आहे. त्यामुळे काही प्रमाणात लिमिटेशन नक्की मल्लखांबला आहेत. पण आपण असं म्हणू शकतो की आमच्यासाठी ही एक परीक्षा आहे आमच्या सगळ्यांची, की दुर्मिळ खेळ आहे. आम्ही केलेली चॉईस ही रेअर आहे, त्याच्यामुळे ती रेअर चॉईस असल्यामुळे आम्हाला प्रयत्न देखील 100 पटीने जास्त करावे लागणार आहेत. जर तो जास्त प्रसिद्धीपूर्वक जसा क्रिकेट किंवा फुटबॉल किंवा लॉन टेनिस असा जर काही ग्लॅमरस खेळ असता मल्लखांब तर आम्ही खूप लवकर वरती गेलो असतो. पण आपल्याकडे ती इन जनरल लोकांची टेंडन्सी आहे की आपण आपल्या खेळांना किंवा आपल्या गोष्टींना महत्त्व बाहेरून आल्यानंतर देतो. म्हणजे मी माझ्याच अंगावरचा टी शर्ट इंडियाचंच फॅब्रिक आहे, ते मेड इन चायना किंवा मेड इन USA घालून आलं तर त्याची प्राईस आत्ता असलेल्या गोष्टीपेक्षा 10 पटीने वाढते. अँड त्याचा आपल्याकडे जास्त क्रेज असल्यामुळे तो फटका आम्हाला नक्कीच काही प्रमाणात बसला. पण ह्यातूनही मार्ग आम्ही काढतोय आणि नक्कीच आम्ही यशस्वी होऊ.
1: याच अनुषंगाने पुढचा प्रश्न आहे तुला. तुझ्याकडे जेव्हा पालक येतात मुलांना घेऊन त्यावेळी त्यांची पहिली अपेक्षा काय असते?
0: आत्ता कसं खेळामध्ये आल्यानंतर TV वर माझा मुलगा दिसेल का ही काही प्रमाणामध्ये मुलांची अपेक्षा असते, किंवा माझा मुलगा लगेच कॉम्पिटिशनमध्ये बक्षीस मिळवेल का ही त्यांची अपेक्षा असते. पण माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पालकाला मी माझं पहिलं वाक्य सांगतो की तुमचा मुलगा 4 ते 5 वर्ष फक्त बेसिक शिकणार आहे, ही जर तुमची तयारी असेल तर तुम्ही मुलाला माझ्याकडे पाठवा. नक्कीच 4-5 वर्ष लागत नाहीत, पण एक पालकांचे मेंटॅलिटी पण क्रिएट करावी लागते की तो प्रवास हा खडतर आहे, तुम्हाला ओव्हरऑल डेव्हलपमेंट करायची आहे, त्यामुळे शरीराचा प्रत्येक बॉडी पार्ट प्रत्येक ॲबिलिटी डेव्हलप करायला थोडासा स्पॅन द्यायला पाहिजे. सो एक तो बेसिक स्पॅन 3 ते 4 वर्षाचा जातो, त्याच्यानंतर आम्ही त्यांना कॉम्पिटिटिव्ह ट्रेनिंग द्यायला सुरुवात करतो. आणि आम्ही जनरली पॅरेंट ओरिएंटेशन आम्हाला करावं लागतं. आपण असं म्हणतो की मुलगा मातीत पडला पण पाहिजे, त्याला लागलंही पाहिजे, त्याला रक्तही आलं पाहिजे, त्याच्यावर हळद लावल्यानंतर झोंबतं कसं, बरं कसं नंतर होतं, खपली पकडली कसे, हे सगळं मुलांना कळलं पाहिजे. आपण हे सगळ्यांनी केलेलं आहे. जे पालक विचारलेले येतात ते 100 वेळा सायकल चालवताना पडलेले असतात, पण त्यांचा मुलगा कधी सायकल चालवताना एकदा पण पडला नाही पाहिजे ही त्यांची भावना असते. थोडंसं पॅम्परिंग नेचर आहे, म्हणजे मी काय त्याला अपवाद नाही, मलाही 2 मुली आहेत, मलाही असं वाटतं की माझी मुलं पडू नयेत लागू नये. पण थोडंसं कुठेही पालकांनी थोडासा स्ट्रिक्टनेस आणला पाहिजे
1: ह्या मुलांना. हे जे तुझ्याकडचे आता जी सिनियर मुलं आहेत, समजा निधी आहे, आणखीन काही मुलं असतात, तर मग अशा पालकांना तू यांच्याशी संपर्क साधून देतो का?
0: हो, कारण माझ्या क्लासमध्ये लहान मुलांचे जे क्लास आहेत त्यांचे प्रॅक्टिस ओरिएंटेड जी बॅच आहे ही माझी सगळी सिनियर मुलंच घेतात, त्यामुळे त्यांनाच आम्ही म्हणजे आमच्या ह्या निधीसारखे सगळे जे नॅशनल प्लेयर आहेत त्यांच्याचकडे ही मुलं शिकतात आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली ह्या सगळ्या नॅशनल प्लेयर्सचे अनुभव, ते आत्ता प्रॅक्टिकली प्रॅक्टिस कसे करत आहेत त्या अनुषंगाने मुलांना शिकवण मिळते, त्याच्यामुळे ती मुलं पटापट तयार होतात.
1: निधीनी मगाशी उल्लेख केला की महाराष्ट्राचं वर्चस्व निर्विवाद होतं, पण आता मध्य प्रदेश म्हणा किंवा उत्तर प्रदेश म्हणा यांच्याकडनं कॉम्पिटिशन्स तेवढीच विरोध होते. तर मल्लखांब सध्या राष्ट्रीय पातळीवर कुठे, महाराष्ट्राची स्थिती काय आहे?
0: सध्या महाराष्ट्राची स्थिती, आत्ता महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना ही आमची राज्य संघटना आहे जी कार्यरत आहे. काही तांत्रिक कारणास्तव अजून आमचे नवीन इलेक्शन्स किंवा नवीन बॉडी अजून झालेली नाही आहे, त्याबद्दलही सगळ्यांच्या प्रक्रिया सुरू आहेत. राष्ट्रीय संघटनेमध्ये मल्लखांब फेडरेशन ऑफ इंडिया ही आमची राष्ट्रीय स्तरावरची बॉडी आहे, त्याच्यावरती सध्या प्रशासक आहे. काही खेळामधले जे काही वादविवाद असतात त्याचा फटका हा खेळाला थोड्याफार प्रमाणात बसलेला आहे, पण आत्ता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्यातला हा वाद सगळा निवळलेला आहे आणि येत्या काळामध्ये मल्लखांब हा रुटीनाइज होईल. त्यामुळे मल्लखांब या खेळाला भविष्य खूप चांगलं आहे, फक्त मल्लखांब या खेळातल्या सगळ्या लोकांनी एकत्र राहून पुढे येण्याची गरज आहे.
1: निधी, तुझी काय अपेक्षा आहे?
2: गेले 4 ते 5 वर्ष फेडरेशनच्या स्पर्धा झाल्या नाही आहेत, सो माझी तरी एकच अपेक्षा असेल की स्पर्धा लवकरात लवकर व्हावा. म्हणजे ॲज अ प्लेअर तुम्हाला कायच अपेक्षित असेल अजून की कॉम्पिटिशन खेळत राहावं? मी 23 वर्षाची, पण माझी अपेक्षा हीच आहे की मी जास्तीत जास्त वर्ष अजून कॉम्पिटिशन खेळेल, पण ते कॉम्पिटिशन झाल्या तर मी खेळेन, हेच अपेक्षा आहे.
1: तर क्रीडा रसिको, आपण आजची बातचीत इथे थांबवत असताना अशीशी अपेक्षा आहे की जे काही अंतर्गत वाद आहेत ते वाद मिटून खेळ पुन्हा एका वरच्या स्तरावर जाईल. आणि निधी थोड्याफार फरकाने तेच म्हणते की वाद मिटले की आमच्या स्पर्धा होतील आणि आम्हाला आमचा जो खेळ आहे तो दाखवता येईल. दोघांच्याही अपेक्षा पूर्ण हो

0: तीच आपण अपेक्षा बाळगून आजची बातचीत इथेच थांबवूया. आशिष, क्रीडाविश्वच्या कार्यक्रमात तू सहभागी झालास, निधी तुम्ही सहभागी झालात आजच्या कार्यक्रमात, त्याबद्दल मुंबई आकाशवाणी केंद्र आणि व्यक्तिशा माझ्यातर्फे मी तुमचा आभारी आहे.
1: थँक्यू फॉर दिस वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी.
2: थँक्यू सर.
0: तर क्रीडा रसिको, क्रीडाविश्वचा आजचा कार्यक्रम आपण येथेच आटोपत घेऊया आणि पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर विशाल मोरेकरला रजा द्यावी. धन्यवाद.
3: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण मलखांब खेळाची प्रगती याविषयी मुंबई उपनगर जिल्हा मलखांब संघटनेचे सचिव आणि प्रशिक्षक आशिष देवल तसंच राष्ट्रीय मलखांबपटू निधी राणे यांच्याशी विशाल मोरेकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकले. बरे ते श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडा विश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

खोलीवर खेळताना सबोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खोजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही,

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या आणखी 29 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी 2,000 रुपये भाऊबीज भेट जाहीर. राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक, फेरपरीक्षा आणि ATKTसाठीही समान धोरण आणण्याचे प्रयत्न. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. आणि 11 लाखाहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार. राज्यात आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातल्या 85% भागात आणि 358 पैकी 304 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू केल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नव्यानं दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू केल्या जाणार आहेत. तसंच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
1: शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा

0: राबवण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयीकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून त्याच्यावर जीपीएस ट्रॅकर लावण्यात आला आहे. तसंच चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ज्वारीसारखी चारा देणारी पिकं घेण्याचं आवाहन केलं. रब्बी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीसाठी फक्त 5,000 रुपये देण्याचा प्रकार ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1,00,000 रुपये देण्याची मागणीही सपकाळ यांनी केली. शेतकऱ्यांना दिवाळीत आधार मिळावा म्हणून 1,25,000,000 शेतकऱ्यांसाठी 6,000 कोटींची मदत सरकारने केल्याचं प्रत्युत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. गरीब, शोषित, वंचित आणि पीडित घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देत प्रधानमंत्र्यांनी देशाच्या विकासाला नवी दिशा दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या पोहोचण्याचा मार्ग नसलेल्या शासकीय भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा करायला आज राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. तसंच बुलढाणा जिल्ह्यात संत गजानन महाराज संस्थानाला मौजे गिरडा इथल्या जमिनीवर यात्रास्थळ विकासासाठी बांधकामाला मंजुरी देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
1: राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बंद पडलेल्या नळ पाणी पुरवठा योजना 15 दिवसात पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत दुष्काळ निवारण उपसमितीच्या उच्चस्तरीय बैठकीत बोलत होते. चारा आणि पाण्याच्या नियोजनासाठी तातडीनं विशेष एसओपी अर्थात प्रमाण कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. आतापर्यंत शेतीच्या नुकसानीचे 70% पंचनामे पूर्ण झाले असून या महिनाअखेरपर्यंत सर्व आकडेवारी संकलित केली जाईल. त्यानंतर राज्यातल्या दुष्काळाची संपूर्ण आणि स्पष्ट स्थिती समोर येईल असं या बैठकीत प्रशासनानं स्पष्ट केलं. राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता त्यांचे परीक्षा अर्ज भरून घ्यावेत. ज्यांच्याकडून परीक्षा शुल्क घेतलं असेल त्यांना ते परत करावं असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केल्याचं आढळलं तर संबंधित महाविद्यालयांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत आयोजित ऑनलाईन बैठकीत दिला. राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करावं, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची योग्य रचना करून त्याची अंमलबजावणी करावी असंही पाटील यांनी सांगितलं. फेरपरीक्षा आणि एटीकेटी संदर्भातल्या नियमांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्यातल्या सर्व विद्यापीठांकरता एकसमान धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले. राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2,000 रुपये दिले जाणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यासाठी 42,81,94,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्या निर्दोष सुटकेला सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयानं ठोस पुराव्याअभावी 20 जून रोजी आरोपी पद्मसिंह पाटील आणि इतर 7 जणांना निर्दोष मुक्त केलं होतं. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज शेषराव उर्फ राज सूर्यवंशी याच्या विरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपरफुटी प्रकरणात सहआरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. केंद्र सरकारनं दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना जन्मापासून आर्थिक मदत द्यायचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना ही मदत दिली जात होती.
2: राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमाच्या अंतर्गत मिळणारी मदत आणखी 5 वर्ष द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यासाठी 53,428 कोटी रुपयांचा निधी खर्च होईल आणि 3,20,00,000 लाभार्थ्यांना याचा फायदा मिळेल. पूर्वी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या नावानं ओळखली जाणारी योजना आता प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजना या नावानं ओळखली जाईल. याविषयी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
3: दिव्यांगजनों के लिए जो पहले 80% थ्रेशोल्ड था डिसेबिलिटी पेंशन में एलिजिबल

0: डिसेबिलिटी के लिए उसको आधा करके 40% पर भी अब दिव्यांग पेंशन दिया जाएगा। पहले दिव्यांग पेंशन 18 साल से ऊपर के व्यक्ति को ही दिया जाता था, अब जन्म से ही दिव्यांग जन को पेंशन में कवर किया जाएगा। 27 लाख दिव्यांग जन लाभार्थी होंगे।
1: या अंतर्गत 79 वर्ष वयापर्यंत दरमहा 375 रुपये आणि त्यापुढे दरमहा 2500 रुपये आर्थिक मदत मिळेल। पूर्वी केवळ 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना दरमहा 300 रुपये या दरानं ही मदत मिळत होती। इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन आता प्रधानमंत्री वृद्धावस्था पेन्शन योजना म्हणून, तर इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आता प्रधानमंत्री विधवा पेन्शन योजना म्हणून ओळखली जाईल। राष्ट्रीय परिवार लाभ योजनेचं नाव आता प्रधानमंत्री परिवार लाभ योजना असं केलं आहे। रेल्वेतल्या 11,40,000 अधिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला। या कर्मचाऱ्यांना कमाल 17,951 रुपये बोनस म्हणून मिळतील। याशिवाय IDBI बँकेतला 60% अधिक सरकारी हिस्सा विक्रीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला 52,878 कोटी रुपयांना हा हिस्सा विकला जाईल। या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत हा व्यवहार पूर्ण केला जाईल। यानंतर केंद्र सरकार आणि LIC एकूण हिस्सा 34% असेल अशी माहिती वैष्णव यांनी दिली। एअर इंडियाच्या विक्रीनंतरची ही सर्वात मोठी निर्गुंतवणूक आहे, तसंच देशात येणारी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक असेल।
2: पुण्यात आणखी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मान्यता दिली आहे। 2027-28 या शैक्षणिक वर्षापासून पुण्याच्या ESIS रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS 50 जागा उपलब्ध होतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली। CCI अर्थात भारतीय कापूस महामंडळ खरीप हंगामासाठी किमान आधारभूत दर योजनेअंतर्गत कापूस खरेदी उद्यापासून सुरू करणार आहे। कापूस विक्री करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी CCIच्या कापूस किसान ॲपवर स्वनोंदणी करणं बंधनकारक आहे। नोंदणी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे। विक्रीची रक्कम थेट आधारशी संलग्न बँक खात्यात जमा केली जाणार आहे। लातूर जिल्ह्यात एकुरगा गावात 8 एकरावरचा ऊस आगीत भस्मसात झाला। या दुर्घटनेत 5 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं तलाठ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं। भंडारा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 15,000 रुपयांची लाच घेताना दोघांना अटक केली। जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सहाय्यक म्हणून ते कार्यरत होते। बदलीचा आदेश रद्द करण्यासाठी 25,000 रुपयांची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वडगाव कोलाटी इथल्या मेसर्स ज्योतिर्लिंग फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या ऑइल रिपॅकिंग युनिटवर छापा टाकला। अयोग्य पद्धतीनं तेलाची साठवण आणि रिपॅकिंग केल्याबद्दल कंपनीचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे। यावेळी सुमारे 27 लाख रुपये किमतीचा 13,711 किलो तेलाचा साठा जप्त करण्यात आला। ठळक बातम्या पुन्हा एकदा। राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी 2,000 रुपये भाऊबीज भेट जाहीर। राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एक समान शैक्षणिक वेळापत्रक, फेरपरीक्षा आणि ATKTसाठीही समान धोरण आणण्याचे प्रयत्न। 40% दिव्यांगत्व आणि जन्मन दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय। आणि 11 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात। नमस्कार।

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी शेती।

0: विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी.
2: संध्याकाळचे 7:12 आणि 50 सेकंद होत आहेत. श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आपण ऐकत आहात. हे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळी 7:30 वाजता आपण ऐकू शकाल माझा आवार माझा शिवार. त्यापूर्वी संध्याकाळी 7:15 वाजता वृत्तविशेष.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM Gold वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
0: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
0: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
1: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा.
0: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM Gold वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे. हटवा केर कचरा आणि साचलेली घाण, स्वच्छतेने वाढेल आपल्या देशाची शान.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरकारचे प्रमुख म्हणून आपल्या 25 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत देशातील महानगरांचा विकास करताना नागरिकांच्या प्रवास सुलभतेला प्राधान्य दिलं. त्यातूनच वाहतूक सुविधांच्या विकासात एकात्मीकरणाचं धोरणही अवलंबलं. याच्याशी संबंधित विविध पैलूंचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासन प्रमुख म्हणून आपल्या 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत महानगरांमधील वाहतुकीला स्वतंत्र प्रकल्प म्हणून न पाहता ती एकात्मिक दळणवळण व्यवस्था म्हणून विकसित करण्यावर भर दिला. यादृष्टीनेच त्यांनी राबवलेली धोरणं, योजना आणि उपाययोजनांमुळे आज देशात मेट्रो सेवा 23 शहरांपर्यंत विस्तारलीय. आजही 1000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचं काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळेच तर मेट्रो सेवा शहरांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनशैलीचा भाग झाली आहे. नमो भारत या प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट व्यवस्थेमुळे उपनगरे आणि मुख्य शहरांमधील अंतर कमी झालं आहे. महत्वाचं म्हणजे एकात्मिक जोडणी अंतर्गत रेल्वे स्थानकं, विमानतळं आणि बस स्थानकं मेट्रोशी थेट जोडल्यानं एकूणच वेळ आणि पैशांचीही बचत होऊ लागली आहे. भारतमाला अभियानामुळे महानगरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गांची निर्मिती, शहरांतर्गत रिंग रोड आणि बायपास रस्त्यांची क्षमतावृद्धी घडून आली आहे. दुसरीकडे वन नेशन वन कार्ड आणि फास्टॅग सारख्या डिजिटल तंत्रज्ञानानं नागरी दळणवळणात सुलभता आणली आहे. याच राष्ट्रीय वाहतूक क्रांतीविषयी अधिक सांगत आहेत वाहतूक क्षेत्राचे अभ्यासक धनंजय शिंदे.
1: नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षाच्या सरकार प्रमुख म्हणून कारकिर्दीत गुजरात मधील राज्यस्तरीय विकासाच्या अनुभवापासून राष्ट्रीय पातळीवरील पायाभूत सुविधा, डिजिटल प्रशासन आणि बहुविध वाहतूक नियोजनापर्यंतचा प्रवास दिसतो.

0: 2014 नंतरचे मेट्रोचे जाळे, राष्ट्रीय महामार्ग, आधुनिक रेल्वे आणि प्रादेशिक हवाई संपर्क यांच्या विस्ताराला महत्वाचे स्थान त्यांनी आपल्या विकास कामात दिले आहे. त्यांचं सर्वात मोठं म्हणजे भारतमाला परियोजना. भारतमाला परियोजना ही राष्ट्रीय महामार्गाचे जाळे अधिक कार्यक्षम करण्यासाठी त्यांनी आखलेली एक व्यापक योजना होती. यात आर्थिक कॉरिडॉर, अंतर कॉरिडॉर, जोड रस्ते, बंदराशी संपर्क, सीमावर्ती रस्ते आणि द्रुतगती महामार्ग यांचा समावेश. अशा योजनांमुळे दिल्ली सारख्या शहरांमध्ये मेट्रोद्वारे विमानतळापर्यंत पोहोचण्याची सुविधा उपलब्ध झाली. विमानतळावर डिजिटल प्रवेश आणि प्रवासी पडताळणीसाठी डीजी यात्रा त्यांनी सुरू केली. रेल्वे स्थानके, बस टर्मिनल्स, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक केंद्रांची सार्वजनिक वाहतुकीची जोडणी करण्यात आली. मोठी रुग्णालये आणि आपत्कालीन सेवा पर्यंत रुग्णवाहिकांना पोहोचण्यासाठी वाहतूक नियोजन करणे सुलभ झाले. तसेच जलवाहतूक आणि बंदर विकासाच्या माध्यमातून त्यांनी प्रवासी वाहतूक करण्याचे तसेच मालवाहतूक करण्याचे मोठे उद्दिष्ट समोर ठेवले आणि मग त्यांनी खूप ठिकाणी त्याचा पूर्णताही केलेली आहे आणि विविध प्रकल्पांना एकाच नियोजनात आणण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. 2021 मध्ये सुरू झालेल्या पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा उद्देश रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, औद्योगिक केंद्रे आणि इतर पायाभूत सुविधांचे नियोजन एकमेकांशी समन्वित करणे हाच होता. याचा अपेक्षित फायदा झाला म्हणजे एखादा महामार्ग, रेल्वे मार्ग किंवा औद्योगिक प्रकल्प उभारताना इतर संबंधित सुविधांचा यात विचार करण्यात आला. त्यामुळे पुनरावृत्तीची कामे, समन्वयाचा अभाव आणि विलंब कमी करण्यास त्याची मदत झाली आहे. भारतामधील दळणवळण विकासाचा व्यापक विचार करताना मेट्रो, नमो भारत, RRTS, भारतमाला, हायस्पीड कॉरिडॉर, फास्टॅग, इलेक्ट्रिक बस, ई रिक्षा, डीजी यात्रा आणि भारत टॅक्सी या सर्व सुविधा एकमेकांना पूरक झाल्या आहेत. मेट्रो शहरांतर्गत प्रवास सुलभ करते, RRTS आसपासच्या शहरांना जोडते, महामार्ग प्रादेशिक आणि मालवाहतूक संपर्क सुधारतात, तर ई बस, ई रिक्षा आणि टॅक्सी घरापासून मुख्य वाहतूक केंद्रापर्यंत पोहोचवण्यास मदत करतात. ई बसचे प्रमुख फायदे स्थानिक प्रदूषण आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यास झाला आहे. मेट्रो स्थानकापासून निवासी भागापर्यंत संपर्क होऊ शकत आहे आणि दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ बस सेवा विकसित करण्यात आली आहे. बस प्राधान्य मार्ग, डिजिटल तिकीट आणि प्रवास माहिती प्रणालीद्वारे सेवा सुधारण्यात आली. ई रिक्षा आणि फीडर सेवा, ई रिक्षा, मिनी बस, शेअर टॅक्सी आणि फीडर बस यांचा उपयोग मेट्रो स्थानकापासून घर, कार्यालय किंवा बाजारपेठेपर्यंत लहान प्रवासासाठी आता होऊ शकत आहे. भारत टॅक्सी ही सहकारी तत्वावर आधारित चालक मालकीची टॅक्सी सेवा 5 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झाली. तिच्या मॉडेलमध्ये चालकांना सहकारी संस्थेच्या मालकीत सहभाग आणि शून्य कमिशन पद्धतीचा उपयोग करण्यात आला आहे. ही सेवा मेट्रो बस किंवा रेल्वे स्थानकापासून अंतिम ठिकाणापर्यंत प्रवासासाठी पूरक पर्याय म्हणून ठरू शकते. तिचा प्रत्यक्ष परिणाम हा सध्या शहर निहाय उपलब्ध आहे.
1: श्रोते हो, मुंबई सारख्या भौगोलिक दृष्ट्या मर्यादित आणि प्रचंड लोकसंख्येचा ताण असलेल्या महानगरात वाहतूक सुलभता निर्माण करणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. प्रधानमंत्र्यांच्या धोरणात्मक दृष्टिकोनानं या आव्हानांना संधीत बदलून दाखवलं. मुंबईत जमिनीवरून तसंच भूमिगत मार्गावरून धावणाऱ्या मेट्रो सेवेनं इथल्या रस्ते आणि रेल्वे मार्गाला पूरक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून दिला. 16,500 कोटींपेक्षा जास्त खर्च करून उभारलेला अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड आणि शिवडी वरळी जोडमार्गामुळे पूर्व, पश्चिम आणि उत्तर दक्षिण अशी दळणवळणीय जोडणी प्रस्थापित झाली आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघाला. बेस्टच्या ताफ्यातल्या ई बसनं स्वस्त आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचं उद्दिष्ट साध्य केलं. महत्वाचं म्हणजे या सर्व व्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्यानं मुंबईसारख्या अवाढव्य महानगरानं प्रवास सुलभतेचा नवा मापदंड प्रस्थापित केला. विशेष म्हणजे नवी मुंबईला जोडून उभ्या राहत असलेल्या तिसऱ्या मुंबईसोबतच्या एकात्मिक जोडणीला पूरक ठरणार असल्याची दूरदृष्टीही या सगळ्यात दिसून येते. याचविषयी अधिक सांगताहेत वाहतूक आणि वाहतूक विषयक पायाभूत सुविधांचे तज्ज्ञ श्रीकांत भावे.
2: आपले पंतप्रधान श्री मोदी यांनी आपल्या 25 वर्षातील राजकीय व सामाजिक अनुभवातून वाहतूक सेवा एकत्रीकरणाचे ध्येय ठेवले व ते केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सहयोगाने पूर्णत्वास जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये सर्वसामान्य लोकांकरता महत्वाचे माध्यम असते. यामध्ये मुख्यतः रेल्वे, रिक्षा, मेट्रो, टॅक्सी, बस ही साधने येतात. मुंबईत आयुष्य गेल्यामुळे मागील 40-45 वर्ष या सर्वांचा मी अनुभव घेत आहे. या सर्वांमध्ये कसा बदल होत गेला, विशेषतः मागील 20-25 वर्षात जे आमूलाग्र बदल झाले त्याचे निरीक्षण

0: मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. पूर्वीचे रेल्वेचे प्रवास म्हणजे गर्दी, घुसमट, श्वास गुदमरणे असे असायचे. पण यामध्ये सर्वात पहिला बदल झाला ते वायुविजन असलेले डबा असलेली रेल्वे आल्यामुळे. नंतर रेल्वेमध्ये 9 वरून 12, 12 वरून 15 डबे जोडण्याची व्यवस्था करण्यात आली. एसी कोच आले, प्लॅटफॉर्मवर सरकते जिने, लिफ्ट यांची व्यवस्था होत गेली. लोकांना बदल दिसायला लागले. मग लोकांना प्रश्न पडायला लागले की याआधी या गोष्टी का नाही झाल्या. रेल्वेवरील ताण कमी करण्याकरता मेट्रो हे एकच उत्तर आहे हे अभ्यासाने सर्वांना माहीत झाले होते. पण कदाचित राजकीय इच्छाशक्तीची कमतरता होती. पण मग जून 2014 पहिली घाटकोपर वर्सोवा मेट्रो मार्ग चालू झाल्यामुळे ही कमतरता भरून निघायला सुरुवात झाली. सुंदर डबे, उंचीवरील मेट्रो लाईन, सुरक्षित व्यवस्था. त्याच्यानंतर हळूहळू मेट्रोचे जाळे पूर्व, पश्चिम व उत्तर, दक्षिण पसरत गेले. यामुळे लोकांना सुखकर, सुरक्षित, आरामदायी प्रवासाची तसेच थोड्याशा शिस्तीची ओळख झाली. त्याच्यामुळे लांबच्या प्रवासासाठी स्वतःची गाडी वापरणे किंवा रिक्षा वापरणे याऐवजी लोकांना मेट्रो सोयीची वाटत आहे. आताच्या घडीला येलो लाईन डीएन नगर दहिसर, मंडाले ते चेंबूर आणि अॅक्वा लाईन कफ परेड ते आरे जी अंडरग्राऊंड आहे, त्याचप्रमाणे नवी मुंबई मेट्रो हे मार्ग चालू आहेत. तसेच अनेक नवीन मार्ग प्रस्तावित आहेत. यामध्ये ठाणे शहरातील अनेक मार्ग, ठाणे भिवंडी कल्याण, नवीन विमानतळ आणि मीरा भाईंदर असे MMRDA मधले सर्व मार्ग येतात. भविष्यामध्ये आपण जमिनीवर न उतरता थोडक्यात हवेतल्या हवेत मुंबईहून एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत किंवा चर्चगेट ते अलिबागपर्यंत किंवा भिवंडीपर्यंत, कल्याणपर्यंत आरामशीर जाऊ शकू आणि वेळेची बचत होईल हे सर्व या मेट्रोमुळे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे रस्ते वाहतुकीतही आमूलाग्र बदल झाले आहेत. जसे अटल सेतू, किनारा मार्ग हे पूर्ण झाले आहेत. अटल सेतू कसा बांधला असेल याचा जर विचार केला तर फार आश्चर्य वाटतं. त्याचप्रमाणे किनारा मार्गाचाही आपल्याला योग्य तो उपयोग आता समजत आहे. जसे अटल सेतू, किनारा मार्ग येतात. मुंबईमध्ये नवीन पूल निर्मितीही मोठ्या प्रमाणात चालू आहे. साधारणपणे असे म्हटले जाते की मोठे रस्ते हे श्रीमंत लोकांच्या मोठ्या गाड्यांसाठी आहेत. पण तसे नसून यावरूनच बेस्टच्या गाड्या देखील वेगात जातात. आता अटल सेतूवर ST सेवाही सुरू झाली आहे. मुंबईचे चित्र मोठ्याने झपाट्याने बदलत आहे. मोठ्या इलेक्ट्रिक AC बस, रिक्षा, मेट्रोचे जाळे, वातानुकूलित लोकल ट्रेन यामध्ये सर्वसामान्य नागरिक कमी वेळात आरामदायी प्रवास करत आहेत. या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा एकमेकांना पूरक व एकत्रित कशा होतील हे धोरण यामध्ये स्पष्ट दिसत आहे. महानगरात मेट्रोतून उतरा, बस किंवा रिक्षात बसा आणि आपल्या ऑफिस किंवा घरात पोहोचा. हे सर्व चित्र मागील 20 वर्षात बदललेले आहे. पुढील 2-3 वर्षात सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी झाली की मुंबई महानगराचे वाहतुकीच्या दृष्टीने आमूलाग्र चित्र बदलेल आणि याचा परिणाम नक्कीच सामाजिक, सार्वजनिक तसेच कौटुंबिक जीवनावर पडेल याची मला खात्री आहे.
1: श्रोते हो, देशाच्या विकासाचं केंद्र केवळ एकाच महानगरापुरतं मर्यादित न ठेवता प्रादेशिक समतोल साधणं हा प्रधानमंत्र्यांच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य राहिलं आहे. याच धोरणातून राज्यात पुणे आणि नागपूरसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये वेळीच जागतिक दर्जाची मेट्रो सेवा सुरू केल्यानं या शहरांचा भविष्यातील वाहतूक कोंडीचा धोका टळला आहे. नागपूरमध्ये दुसरा टप्पा आणि पुण्यात वनाज ते रामवाडी तसेच पिंपरी ते स्वारगेट या मार्गांमुळे मध्यमवर्गीय आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होऊ लागलीय. नाशिकमध्ये प्रस्तावित मेट्रो नियोसारख्या कमी खर्चाच्या आणि कार्यक्षम प्रकल्पांमधून छोट्या शहरांच्या गरजांनुसार तंत्रज्ञान विकसित करण्याची दृष्टी दिसून येते. शहरातील वळण रस्ते आणि महामार्गांच्या विस्तारामुळे अंतर्गत वाहतुकीची क्षमता वाढली आहे. नागरिकांच्या जीवन सुलभतेच्या या दूरदृष्टी दृष्टिकोनाचं विश्लेषण करताहेत वाहतूक क्षेत्राचे अभ्यासक धनंजय शिंदे.
2: पुणे, नागपूर, नाशिक यासारख्या शहरांमध्ये वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या, वाहतूक कोंडी आणि शहरांचा विस्तार या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मेट्रो, महामार्ग, वळण रस्ते, उड्डाणपूल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात आले. या प्रकल्पांचा उद्देश केवळ वाहतुकीचा वेग वाढवणे नसून नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ वेळेची बचत करणार आणि पर्यावरण पूरक करणे हाच होता. पुणे आणि नागपूरच्या मेट्रो प्रकल्पातून आधुनिक सार्वजनिक वाहतूक

0: रस्ता उभारण्याचे महत्व स्पष्ट होते. यामुळे वेळेची बचत होते. प्रवासाचा कालावधी आणि वाहतूक कोंडीत घालवावा लागणारा वेळ यामुळे कमी झाला आहे. तसेच प्रवास खर्चावर नियंत्रण देखील आले. परवडणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यामुळे इंधन, पार्किंग आणि खासगी वाहनांच्या वापरावरील खर्च कमी होऊ लागला आहे. प्रवासी सुलभता पण याच्यामध्ये मुख्य भाग आहे, ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर सुलभ प्रवासाची सोय यातून उपलब्ध झाली आहे. रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकास म्हणता औद्योगिक क्षेत्रे आणि व्यावसायिक केंद्रे आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचणे सोपे झाल्याने रोजगाराच्या संधींना चालना मिळाली आहे. खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढून प्रति प्रवासी उत्सर्जन कमी करण्यास मदत झाली आहे. मेट्रो प्रवासी संख्या, प्रवासाच्या वेळेतील बदल, बस मेट्रो जोडणे, रस्त्यावरील वाहनांचा वेग, अपघातांची संख्या आणि प्रवाशांच्या समाधानाच्या आकडेवारीवरून हे आता दिसून येत आहे. नागरिकांना याचा होणारा फायदा म्हणजे शहराबाहेरील वाहतूक शहराच्या मध्यवर्ती रस्त्यातून दूर करण्यात आली. औद्योगिक मालाची वाहतूक अधिक नियोजित पद्धतीने करता येत आहे. आंतर शहरी प्रवासातील काही मार्गावर वेळ आणि वाहन चालकांचा थकवा कमी होऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, महानगरांमधील वाहतुकीला नागरी विकासाचा आणि आर्थिक प्रगतीचा कणा बनवणं हेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं सार म्हणता येईल. श्रोते हो, याचबरोबर आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन बागेश्री देशपांडे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 किलोमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्सवर, तसंच FM 102 मेगाहर्ट्सवर. 7:30 वाजलेत, प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत असेंट हेल्थ केअर पुणे।
1: शेतकरी मित्रांनो, सेंटोमिक्स पावडर आपल्या पशुधनासाठी खास तयार केलेले उच्च दर्जाचे खनिज मिश्रण।
2: हे संतुलित खनिज मिश्रण दुधा जनावरांचे दूध उत्पादन वाढवते आणि दुधाची गुणवत्ता सुधारते।
1: दुधातील फॅट आणि SNF वाढवण्यास आणि ते कायम टिकून ठेवण्यास देखील मदत करते।
2: जनावरांमधील वंध्यत्वाची समस्या कमी करण्यासाठी
1: नियमित वापराने आपल्या पशुधनाची प्रतिकार शक्ती वाढते, आरोग्य उत्तम राहते, अधिक नफा मिळतो।
2: निरोगी जनावरे अधिक आणि दर्जेदार दूध सेंटोमिक्स पावडर सह।
1: तेव्हा संपर्क करा असेंट हेल्थ केअर पुणे, कौशल वराडी, 9970881186 या नंबरवर।
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार, आजच्या कार्यक्रमामध्ये मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते। शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात आपण सुरुवातीला ऐकूयात अजोला पशुधनासाठी प्रथिनयुक्त चारा याविषयी डॉक्टर सागर पोपट डुकरे पशुवैद्यकीय अधिकारी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत।
0: शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो, आपल्या लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या पशुधनासाठी दर बुधवारी ही माहिती आपण प्रसारित करीत असतो की जेणेकरून आमच्या सर्व शेतकरी बांधवांना आपलं पशुधनाचं व्यवस्थापन करत असताना योग्य रीतीने करता यावं। आणि मंडळी, सध्याच्या या काळामध्ये आपला पशुपालन हा आपल्या शेतीला छानसा जोडधंदा म्हणून आपण सगळे शेतकरी बंधू करतो, पण या व्यवसायामध्ये दूध उत्पादन वाढवणं आणि आपल्या पशुधनाचं आरोग्य राखणं हे खूप मोठं आव्हान आहे। आणि सध्याची एकंदरीत आपण परिस्थिती पाहिली तर या परिस्थितीमध्ये देखील आपल्याला

0: आपलं पशुधन सांभाळणं ही खूप मोठी जबाबदारी ही आज आपल्यावर आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या पशुधनाला स्वस्त त्याप्रकारेच प्रथिनयुक्त असा आहार आपण कसा देऊ शकतो, सोबतच या माध्यमातून पशुधनाचं आरोग्य कशा पद्धतीने चांगलं राहील हा देखील एक प्रश्न आहे. आज आपण आझोला या माध्यमातून चारा वनस्पती ही आपल्या जनावरांसाठी कशा प्रकारे चांगली आहे आणि दुभत्या जनावरांसाठी तर प्रामुख्याने ह्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होऊ शकतो, तर तो आझोला म्हणजे नेमकं काय, तो कसा तयार करायचा आणि त्याचे आपले पशुधनाला काय फायदे होणार आहेत, ही एकंदरीत सविस्तर अशी माहिती आपल्याला आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घ्यायची आहे. आणि ही माहिती सांगण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सागर पोपट डुकरे सर, आणि त्यांच्याकडून ही आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर सर, सुरुवातीला पशुधनासाठी प्रथिनयुक्त चारा म्हणून आपल्याला आझोल्याकडे कसं पाहता येईल, त्याचं महत्त्व आपल्याला काय सांगता येईल? बरं,
1: नमस्कार. आज या ठिकाणी आपण बघता कृषी आणि पशुपालन दोन गोष्टी आहेत, ह्या एकमेकांना पूरक आहेत. परंतु पशुपालन जे आहे ते उत्पादन कमी होण्याची जी कारण आहेत त्याच्यामध्ये वर्षभर कमीत कमी 8 महिने पशुधनास अपौष्टिक वाळलेला चारा व त्याचे मुख्य खाद्य असते वर्षभरामधले 8 महिने. आणि आपण जर बघितलं तर गेल्या 4-5 वर्षापासून सतत पडणारा दुष्काळ, अतिपर्जन्यमान कमी पर्जन्यमान, याच्यामुळे ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ, मागच्या वर्षी ओला दुष्काळ होता, यावर्षी कोरडा दुष्काळ, याच्यामुळे हिरव्या चाऱ्याचा प्रश्न हा नेहमीच दुष्काळ परिस्थितीत जास्त असतो. कारण ओला दुष्काळ पडला तर हिरवा चारा वाहून जातो, कोरडा दुष्काळ पडला तर हिरवा चारा तयार होत नाही, दुष्काळ पडतो. त्याच्यामध्ये नुसतं त्याचं आहार भरून पोट भरून चालत नाही, त्याला ते बॅलन्स न्यूट्रिशन पण देणं गरजेचं असतात. त्याच्यामुळं हिरव्या चाऱ्याचा जो प्रश्न आहे हा दुष्काळातील मेन प्रश्न आहे, यावर्षी तशीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे माझी शेतकरी बंधू भगिनींना किंवा मित्रांना विनंती आहे की जे पशुधनास आपण भुसा वैरण देतो त्यामध्ये पचनशील प्रथिनाची जी मात्रा आहे ती अतिशय कमी असते. म्हणजे आपण दूध वाढण्यासाठी भुसा किंवा हे देतो त्याचे 50% डायजेस्टेबिलिटी असते. आणि एका 400 किलोग्रॅम वजनाच्या गाईस 250 ग्रॅम पचनीय प्रथिनांची आवश्यकता असते, म्हणजे प्रोटीन, म्हणजे त्याचा रेशो असा असतो की 1 ग्रॅम प्रोटीन माणसासाठी 1 ग्रॅम प्रोटीन पर किलो वजनासाठी. आणि ती जी सुक्या वाळल्या चाऱ्यामधून पूर्ण होऊ शकत नाही, म्हणजे जी 250 ग्रॅम जी प्रथिनांची आवश्यकता आहे त्या पशुधनाला किंवा गाईला म्हशीला ती त्यातून पूर्ण होत नाही. त्यामुळे व्यवस्थापनावरील खर्च जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढतोय. आणि पशुधनाचे दैनंदिन व्यवस्थापन आहे व्यवस्थित झाले नाही तर त्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते. म्हणजे हे जे 250 ग्रॅम जे प्रोटीन आहे ते त्यांना नाही मिळालं तर तो अडचण होऊन तयार होते. या कारणामुळे पशुधन व्यवसाय फायदेशीर जो आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपल्याला उत्पादन किंवा फायदा आपल्याला अजून तेवढ्या प्रमाणात आपण पोहोचलेलो नाही तिथपर्यंत. मग अशा परिस्थितीमध्ये हिरवा चारा म्हणून आजोला उत्पादन करून पशुखाद्याला त्याचा एक जोड दिली तर आपल्याला कमी वेळामध्ये कमी खर्चामध्ये कमी पाण्याच्या वापरामध्ये एक चांगल्या प्रकारचा प्रोटीन सोर्स किंवा चांगल्या प्रकारचे प्रथिनयुक्त जो चारा आहे हिरवा चारा, मॉइश्चर असतं त्याच्यात, पाणी असणं आणि प्रोटीन असणं, या दोन्ही गोष्टी तिथे बॅलन्स होत आहेत तर त्या ठिकाणी पशुधनाला देता येईल. आता आजोला म्हणजे साधारण 25-35% प्रथिन असतात, त्याचप्रमाणे 10-15% खनिजे असतं आणि 7-10% जे आहे ते अमिनो ऍसिड असतात. आणि हे अमिनो ऍसिड काही प्रमाणात प्रोटीन मध्ये कन्वर्ट होतात, काही प्रमाणात ते जनावरांच्या पोटामध्ये गेल्यानंतर तिथून ते बॅक्टेरिया आणि फंगसची ग्रोथ करून ते पचनाला चांगलं असतं. म्हणजे थोडक्यात ते शरीराला डबल फायदाकारक आहे, म्हणजे एक साईडला प्रोटीन पण देते आणि दुसऱ्या साईडला पचनाला पण प्रोत्साहित करते किंवा पचन शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. आजोला मध्ये असलेले प्रथिने सहजरित्या पचणारी आहेत, म्हणजे त्याच्यासाठी असं जसं आपण सरकी पेंड आहे किंवा शेंगदाणा पेंड आहे किंवा दुसरा अजून चुनी आहे ह्याला पचनासाठी बाहेरून कधी कधी एन्झाईम टाकावं लागतात की त्या शेणामध्ये जनावरांच्या ज्यावेळेस ऍजिटिव पेंड यायला लागते किंवा दाणे यायला लागतात त्यावेळेस ना आपलं माणसामध्ये अंड हे डायरेक्टली पचलं जातं, तसं आजोला हा पशुधनाला डायरेक्टली पचणारा किंवा सोपा हलका आहार आहे. आणि आजोलामध्ये आवश्यक अमिनो ऍसिड, व्हिटॅमिन, त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन B12. आणि त्याचप्रमाणे आजोलामध्ये अजून एक सगळ्यात महत्वाचा स्रोत आहे तो आजोला म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये मात्र आहे, ज्यामुळे पशुधनाची रोग प्रतिकारक क्षमता जी आहे ती वाढून त्यांना होणाऱ्या विविध आजारापासून संरक्षण मिळतं. आणि कॅल्शियममुळे दूध उत्पादनाला सुद्धा मदत होते. बऱ्याच वेळेस आपण बघतो गाईचं कॅल्शियम उतरलं दुधाच्या गाईचं म्हशीचं उतरलं तर त्याचं डायरेक्टली परिणाम हा दुधावरती होतो. या तत्वांचा विचार करता आजोला जो आहे हा खूप फायदेशीर आणि कमी खर्चामध्ये तयार होणारा चारा आहे.
0: बर, म्हणजे आपल्याला असं म्हणायला काही हरकत नाही सर की आपल्या या पशुखाद्यामध्ये हिरव्या चाऱ्यासाठी याचा छानसा पर्याय म्हणून आपण

0: बाजूलाकडे पाहायला हवं,
1: हो मॅडम,
0: नाही का? आणि
1: नक्की.
0: तुम्ही सांगितलं यामध्ये व्हिटॅमिन के असेल, B12 असेल, असा परिपूर्ण पोषणयुक्त प्रथिनयुक्त आहार देखील आपल्याला म्हणता येईल.
1: बरोबर.
0: बरं, आता नेमकं आझोला म्हणजे काय हे आपल्याला शास्त्रशुद्ध भाषेमध्ये काय सांगता येईल?
1: आतापर्यंत आपण आजोला मध्ये काय होतं हे बघितलं, पण आजोला नेमकं काय आहे? तर याच्यामध्ये आजोला ही एक प्रकारची पाण्यावर तरंगणारी एक प्रकारची वनस्पतीची जात आहे, आणि त्याला शास्त्रीय भाषेत फर्न म्हणतो. आणि ते जे आजोलाची विशेषता आहे की म्हणजे प्रतिकूल वातावरणामध्ये किंवा अनुकूल वातावरणामध्ये, बऱ्याच वेळेस कसं होतं, प्रतिकूल वातावरण असेल तर थोडासा वेळ जातो, पण अनुकूल वातावरण जर त्याला पाणी आणि ह्युमिडिटी जर व्यवस्थित भेटली तर 5 दिवसात त्याची दुप्पट वाढ होते. आणि त्याच्यासाठी लागणारी जी त्याला जमीनचा वगैरे काही लागत नाही, त्याच्यासाठी पाणी, ट्रे आणि हवेतील नायट्रोजनचा आणि इतर महत्वाच्या कार्बनीय पदार्थाचा वापर करून ते आजोलाची जी तरंगणारी वनस्पती आहे त्याची वाढ होते.
0: अच्छा. आणि सर, आता हे पशु आहारामध्ये आपल्याला आजोलाचा वापर जर आपण केला, जोपर्यंत शेतकरी बांधवांना त्याचे फायदे कळणार नाहीत तोपर्यंत ते त्याकडे वळणार नाहीत, तर याचे काय काय फायदे आहेत बरं?
1: नक्कीच मॅडम, नक्कीच. म्हणजे माझे शेतकरी बंधूंना या ठिकाणी असं आव्हान आहे की संशोधनानुसार असं सिद्ध झालेलं आहे की दुभत्या गाई आहारामध्ये जर आपण 1.5 ते 2 किलो जर आजोला प्रतिदिन दिल्यास दुग्ध उत्पादनामध्ये 15 ते 20% एवढी वाढ होते. म्हणजे प्रॅक्टिकली हे याच्यामुळे पॉसिबल आहे, एक साईडला ते त्यांना अमिनो ऍसिड देते त्याच्यामुळे मिल्क प्रोडक्शनला डायरेक्टली मदत होते, दुसऱ्या साईडला शक्ती वाढ होते त्याच्यामुळे त्याच्या दूध उत्पादनामध्ये 15 ते 20% वाढ होते. आणि त्याचबरोबर दुधाची गुणवत्ता सुद्धा सुधारते. का? त्याचं मेन कारण हे आहे की अमिनो ऍसिड त्याच्यामधून मिळत आहेत त्यांच्या शरीराला. आणि दूध उत्पादनाबरोबरच जनावरांच्या वाढीसाठी सुद्धा आजोलाचा उपयोग होतो. कारण का, त्यातले जे लायसिन, मेथिओनिन जे अमिनो ऍसिड आहेत जे माणसाच्या शरीराला गरजेचं असतात झीज झाल्यानंतर वाढीसाठी, ते जनावरांच्या शरीराला पण लागतात, पशूंच्या शरीराला पण लागतात, त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे. आणि हे जर आजोला आपण कोंबड्यांच्या खाद्यामध्ये उपयोग केल्यास अंडी उत्पादनामध्ये वाढ होते. शेतकरी बंधू याच्यामध्ये अगोदर सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये कॅल्शियमची मात्रा जास्त, त्याच्यामुळे अंड्यावरच्या ज्या कोंबड्या आहेत त्याच्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होतो. आणि आपण बघितलं की मॅग्नेशियम, कॅल्शियम, फॉस्फरस याची मात्रा असल्यामुळे जनावरांमध्ये वांझपणा जो आहे, म्हणजे जे इन्फर्टिलिटी आहे, गाभण राहणं, वारंवार ते पलटणं, ह्या गोष्टींचा सुद्धा त्या ठिकाणी प्रमाण कमी होते. आणि जसं लगी जनावरांच्या लगवीमधून रक्त येतं ते कशामुळे येतं, तर फॉस्फरसची कमी झाल्यामुळे. आजोळा हा कॅल्शियम फॉस्फरसचा उत्तम स्रोत आहे, त्याच्यामुळे जे आपल्या महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, त्याच्यानंतर काही भाग हा तमिळनाडू ह्याचा तेलंगणा बॉर्डरचा त्या ठिकाणी किंवा कोकणपट्टा जिथं पॅडी प्रोडक्शन आहे म्हणजे राईसचं प्रोडक्शन आहे, त्या जमिनीमध्ये फॉस्फरसची डिफिशियन्सी आहे आणि त्याच्या पेंड्यामध्ये किंवा धानमध्ये फॉस्फरसची डिफिशियन्सी आहे, अशा ठिकाणी आजोळा हा एकदम हुकमी एक्का किंवा एकदम महत्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करणार आहे. आणि त्याच्यामुळे आजोलामध्ये फॉस्फरसचं प्रमाण अधिक असल्या कारणाने आजोलाचा उपयोग हा रोग निवारण करण्यासाठी सुद्धा होतो. म्हणजे फॉस्फरस आवश्यकता आहे शरीराला आपल्याला सुद्धा, म्हणजे आपण एनर्जीला जर दुसरं रूप जर सायंटिफिक बघितलं तर ATP म्हणतो, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, याच्या प्रत्येक कणाकणामध्ये एनर्जीचा फॉस्फरस आहे, त्याच्यामुळे फॉस्फरस जो मिळतो तो त्याच्या ठिकाणी उपयोग होतो. अशा अनेक उपयोगामुळे आजोला गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबडी आणि सस्यांच्या खाद्यामध्ये एक आदर्श हिरवा चारा म्हणून आपण त्याकडे बघू शकतो.
0: छान. म्हणजे एक कमी खर्चात स्वस्त पद्धतीने तयार होणारा हा पशुधनासाठी चांगला हिरवा चारा आपल्याला म्हणावं लागेल. आणि आता सध्याच्या परिस्थितीचा सर जर आपण एकत्रित विचार केला तर मला वाटतं शेतकरी बांधवांसाठी स्वस्त आणि छानसं आपल्या पशुधनाला चारा या माध्यमातून शेतकरी बंधू देऊ शकतात. सर, आता एखाद्या शेतकरी बंधूंना आपल्या शेतामध्ये किंवा जर त्यांना घराच्या पाठीमागे जर आजोलाचं उत्पादन घ्यायचं असेल तर त्यासाठी त्यांना कोणकोणत्या साहित्याची गरज लागते आणि कोणती पद्धत मग त्यांनी उत्पादनासाठी वापरायला हवी?
1: या ठिकाणी आपण खूप कमी खर्चामध्ये आणि कमी त्या ठिकाणी रिसोर्सेसमध्ये आजोलाचं उत्पन्न घेऊ शकतो. त्याच्यामध्ये खूप कमी गोष्टींची गरज असते. त्याच्यामध्ये महत्वाची म्हणजे आपल्या ठिकाणी सावलीचं ठिकाण असणं गरजेचं आहे आणि त्याची जी लांबी रुंदी किंवा खड्डा जो आहे तो 2 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 0.2 मीटर खोल खड्डा खोदावा लागतो. आणि त्यानंतर त्यावर प्लॅस्टिकचे आच्छादन टाकावे लागते, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, काही ठिकाणी ताडपत्री म्हणतात, काही ठिकाणी फिके म्हणतात, त्या ठिकाणी प्लॅस्टिकची कोणी शीट म्हणतात. त्यानंतर यामध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की एखाद्यांकडे जर समजा फायनान्शियल चांगलं आहे आणि त्यांना कायमस्वरूपी त्या गोष्टींचा वापर करायचा आहे तर ते सिमेंटच्या टाकीमध्ये सुद्धा आजोलाचं उत्पन्न घेऊ शकतात. अशा ठिकाणी आपल्याला प्लास्टिकची गरज भासणार नाही सिमेंटचं ज्या ठिकाणी असेल तुझं, पण ज्या ठिकाणी आपण मातीमध्ये खड्डा केलेला आहे त्या ठिकाणी प्लास्टिक टाकावं लागेल. कारण का, जर प्लास्टिक नाही टाकलं तर पाण्याचा निचरा होईल आणि ते त्याच्यामध्ये त्याला लागणारा जो पाण्याची लेवल आहे वॉटर लेवल ती मेंटेन होणार नाही. आणि त्याच्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे महत्वाची,

0: प्लास्टिक टाकल्यानंतर 10 ते 15 किलोग्रॅम मातीच्या खड्ड्यामध्ये पसरावे, म्हणजे पातळ 6-7 पूर्ण खड्ड्यामध्ये मातीचा लेअर देणार, त्याला बायोफिल्म तयार होण्यासाठी महत्वाचं आहे, म्हणजे त्या आजूबाजूला पण वाढण्यासाठी एक आवश्यक वातावरण त्याच्यामुळे तयार होतं, नैसर्गिक वातावरण. आणि त्याच्यानंतर त्यावर 2 किलो शेण 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून त्या खड्ड्यामध्ये टाकावं लागतं आपल्याला, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मिश्रण टाकल्यानंतर ना त्याच्यावरती 10 सेंटीमीटरचं पाणी, म्हणजे त्या खड्ड्यामध्ये प्लास्टिकच्या खड्ड्यामध्ये ह्या वरच्या वस्तू टाकल्यानंतर ना 10 सेंटीमीटरचा इतका त्याचा पाण्याची लेवल बुडापासून ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये एवढं तर आपण त्याला लागणाऱ्या वस्तू ठेवल्या, पण ह्याच्यामध्ये आजूलाचं कल्चर किती टाकावं लागतं, तर आजूलाचं कल्चर जे आहे ते 500 ग्रॅम ते 1 किलोग्रॅम एवढे आजूला कल्चर या डायमेन्शनच्या, म्हणजे कोणती डायमेन्शन आपण बघितली ती म्हणजे 2 मीटर लांब 2 मीटर रुंद आणि 0.2 मीटर खोल अशा खड्ड्यासाठी किंवा अशा मेजरमेंटच्या आजूला प्लांटसाठी 500 ग्रॅम ते 1 किलोग्रॅम त्या ठिकाणी आजूला कल्चर जे मार्केटमध्ये मिळतं ते टाकता येतं. आणि सर्वसाधारणपणे 10 ते 15 दिवसाच्या आसपास पूर्ण वाढ झालेल्या आजूला दिसेल, त्यामधून आपल्याला एक 800 ते 1200 ग्रॅम आजूला प्रतिदिन वाढलेला काढू शकतो, म्हणजे आपण त्यामध्ये दररोज असं त्याची पूर्ण वाढ व्हायची पण आपण वाढ बघायची गरज नाहीये, त्याच्यामधून आपण प्रतिदिन त्या ठिकाणी 1-2 किलो तो जो हे आहे आजूला आहे तो काढू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पशुधनाला आपल्याला जी रेग्युलरली रिक्वायरमेंट आहे पशुधनाची 1 ते 1.5 ते 2 किलोग्रॅम तर आपण ते त्यामध्ये पशुधनासाठी उपयोग करू शकतो. या जर छोट्याशा या 2-3 गोष्टीची जर प्रोव्हिजन असेल तर मग आपण त्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये आजूला उत्पादन घेऊ शकतो.
1: बर. आणि सर, आजूला बेडवर समजा कीड किंवा बुरशी पडू नये म्हणून ही पण आपल्याला काळजी घ्यावी लागत असेल ना?
0: बरोबर, नक्कीच. त्याच्यासाठी आपल्याला पशुधनाला ज्यावेळेस आपण देतोय त्याच्यामध्ये 1 सेंटीमीटर एवढ्या छिद्र असलेल्या चाळणीमध्ये एकत्र करून पाण्याचा निचरा करायचा आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ज्यावेळेस आपण आजूला बाहेर काढून घेतोय तर असा उचलला आणि पटकन पाण्यासकट जनावरांना टाकला असं नाही करायचं. त्याच्यामुळे पशुधनाला खाऊ घालण्याच्या अगोदर पाणी जे आहे ते ड्रेन होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ते जे आपण आजूला आहे त्याचं पाण्याचा निचरा झाल्यानंतर ते स्वच्छ धुवून घेणं, आणि त्याच्यामध्ये कसं असतं आपण खाली शेण टाकलेलं आहे आणि आजूला वाढण्यासाठी त्या शेणाची किंवा त्याची गरज असते, मग त्याच्यात ते त्याचा वास येतो, मग जनावर ते खाणार नाही. त्याच्यामुळे जर त्याच्या आपल्या जे स्वच्छ पाणी आहे त्यानं जर एकदा धुवून घेतलं तर ते शेणाचा वास येणार नाही आणि जनावर आवडीनं खाईल. त्याचं महत्वाचं त्याच्यामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण ते आजूला जो पाणी ड्रेन करतोय ते असं फिकून नाही द्यायचं, ते पाणी बादलीमध्ये घमेल्यामध्ये किंवा पाटीमध्ये कलेक्ट करून परत त्याच खड्ड्यात टाकायचं. आपण धुतलेलं आजूला धुतलेलं पण पाणी परत ते टाकायचं, म्हणजे त्याचे जीवनसत्व जे आजूला वाढीसाठी लागणार ते वाया जाणार नाही, ते परत रिसायकल करून आपण त्याच्यात टाकतोय, म्हणजे आपल्याला दुहेरी फायदा, परत आपण त्याला नवीन बाहेरून सेम किंवा हे टाकायची गरज जी आहे ती कमी पडणार आहे.
1: शेतकरी मित्रांनो, ग्रो पोलो निरोगी पिल्ले भरघोस नफा.
2: पण ते कसं काय?
1: ग्रो पोलो कोंबडीच्या पिल्लांसाठी विशेषतः तयार केलेले एक प्रभावी पोल्ट्री सीड सप्लिमेंट आहे.
2: ग्रो पोलो पिल्लांची वाढ जलद करण्यास मदत करते आणि त्यांना निरोगी ठेवते.
1: वा, हे पिल्लांमधील ताण कमी करतं आणि विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण देखील देते आणि सोबतच लंगडेपणाला प्रतिबंध देखील करते. निरोगी, सशक्त आणि अधिक नफा देणाऱ्या पोल्ट्री व्यवसायांसाठी ग्रो पोलो हा पोल्ट्री शेतकऱ्यांचा विश्वासार्ह साथीदार आहे. तेव्हा संपर्क करा असेंट हेल्थ केअर पुणे, कौशल वराडी, 99-70-81-81-86 या नंबरवर. तर सर, आता हे आजूला आपल्या पशुधनाला ज्यावेळेस आपण खायला देतो तर तो थेट आपल्याला द्यायचा आहे का धुवून द्यायचा, किंवा एका जनावराला दिवसातून किती वेळा आपल्याला हा आजूला द्यावा लागेल ह्याचं देखील प्रमाण काही असेल ना?
0: नक्कीच नक्कीच. माझी या ठिकाणी शेतकरी बंधूंना विनंती आहे की ह्याची मात्रा आणि ह्याच्या ह्या गोष्टी ज्या आहेत ना ते आपण नीट समजून घ्या या ठिकाणी जे सांगतोय, जेणेकरून आपल्या पशुधनालाही अडचण राहणार नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा त्याच्याकडून फायदा करून घेता येईल आजूला दिल्यामुळे तेवढा आपल्याला मिळेल. आजूला वाढत असताना त्याची वाढ सतत कायम ठेवायची असते, म्हणजे त्याला आपल्याला दररोज जो तयार झालेला आहे ना जो आजूला तो साधारण 200 ग्रॅम प्रति वर्ग मीटर मध्ये, म्हणजे 1 स्क्वेअर मीटर मध्ये 200 ग्रॅम तयार होतो, मग तो आपण रेग्युलरली काढायचा, म्हणजे बाकीच्या आजूला किंवा बाकीचे जे चीड्स आहेत त्याला वाढायला किंवा ते फर नसल्यामुळे एकाला 2, 2 ला 4, 4 ला 5 किंवा असे रिप्लिकेट मध्ये ते वाढत असतात, ठीक आहे. त्याच्यामुळे ते कंटिन्युअसली काढत राहायचं रेग्युलरली, जर नाही काढलं तर त्याची वाढ कमी प्रमाणात होते, काढलं तर त्याची वाढ फास्ट प्रमाणात. काढलं म्हणजे की आपण तिथून पाण्याचा तरंगणारा जो हिरवा तयार झालेला जो आजूला आहे तो काढायचा रेग्युलरली.

0: आणि वेळोवेळी काही ते सुपरफास्फेट खड्ड्यामध्ये टाकलं पाहिजे, त्याच्यामुळे फर्मची वाढ जोमात होते. म्हणजे कसं जसं कडवळाला किंवा ज्वारीला धानाला युरिया टाकली तर ते कसं हिरवं होतं, तसं आजोलामध्ये पण सेम रेग्युलरली सुपरफॉस्फेट त्याचं ते खाद्य आहे आजोलाचं, तर ते रेग्युलरली टाकायचं. त्याच्यामध्ये आजोला तयार करण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं टेम्परेचर जे आहे ते 30 डिग्री सेल्सिअस एवढं लागतं. जर याच्यापेक्षा तापमान वाढलं तर ते कमी करण्यासाठी खड्ड्यावर शेडनेटचा वापर आपण सावलीच्या स्वरूपात किंवा सावली मिळून त्याचं टेम्परेचर कमी करण्यासाठी पण करू शकतो. आणि ज्या खड्ड्यामध्ये आपण आजोलाची वाढ केली आहे त्यामधील सामू सामू म्हणजे आपण त्याला मॉइश्चर म्हणतो, तर तो वेळोवेळी तपासावा. किंवा साधारण मॉइश्चर आणि पीएच दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. तर तो जो सामू आहे पीएच आपण म्हणतो, तर तो साधारण खड्ड्यातील एकूण 5.5 किंवा 7.5 पर्यंत असला पाहिजे. हे आपण कसं मोजणार, शेतकरी कोण म्हणतील की आम्ही कसं मोजणार, तर ते मेडिकलमध्ये त्याच्या स्ट्रीप पण मिळतात. एक रुपयाला की 5 रुपयाला मध्ये 10 स्ट्रीप मिळतात. ते आपण आठवड्यातून एकदा जरी त्याचं चेक केलं त्याचं पीएच किती आहे तर त्या स्ट्रीप वरती कळून जातात. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची वाचण्याची वगैरे गरज पडत नाही, ते त्याच्यावरती पूर्ण लिहिलेलं असतं. प्रतिदिन 30 दिवसाच्या अंतराने आजोला तयार करण्याच्या टाकीतील साधारण 5 किलो माती आपण माती तयार टाकलेली आहे ती काढून घ्या. आणि नवीन ताजी माती म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण त्या ठिकाणी माती जी आहे ती रिप्लेस करणं गरजेचं आहे. त्यामुळे फायदा काय होतो, आपण जे शेण टाकले सुपरफॉस्फेट टाकले त्याच्या हवेतून नायट्रोजन वापरता येते पण आजोला त्याच्यामुळं खनिजाची जी कमतरता होणार आहे त्याचं जे असेम्युलेशन होणार आहे सॉइल मध्ये आणि सॉइलचं ड्रेनेज होतं, तर ते नवीन सॉइल टाकल्यामुळे नवीन माती टाकल्यामुळे त्याचा एक फायदा होईल. आणि 10 दिवसाच्या अंतरामध्ये आपण आजोला तयार करण्याच्या टाकीतील 25 ते 30% पाणी जे आहे ताज्या पाण्याने बदलावे. म्हणजे त्याचा पण फायदा काय होईल की त्याच्यात जे सत्व जे आहे ड्रेन झालेले आजोला कंटिन्युअस वाढत असल्यामुळं, तर त्या ठिकाणी ते त्याची वाढ कंटिन्यू ठेवण्यासाठी एक पोषक वातावरण तयार करता येईल. आणि प्रत्येक 6 महिन्याला म्हणजे दर 6 महिन्याला आजोबा तयार करण्याची टाकी जी आहे ना ती पूर्ण खाली करून त्यातील सगळ्या गोष्टी म्हणजे त्यातील माती शेण परत जे काही बायोफिल्म तयार झालेले आपण शेवाळ पण म्हणू शकतो त्याला, किंवा जे काही त्या ठिकाणी वळण तयार झालेलं आहे किंवा दुसऱ्या काही गोष्टी अजून त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आलगीवर जी काही गोष्टी उगवलेल्या आहेत तर त्या पूर्ण स्क्रब करून टाकायच्या. या जर काळजी घेतल्या तर खूप चांगल्या प्रकारे आजोलाचं उत्पन्न होईल असं मला वाटतं.
1: नक्कीच, म्हणजे आजोला उत्पादन तयार करत असताना आपण अशा प्रकारची काळजी घेतली तर चांगल्या प्रकारे आजोला आपला पशुधनासाठी खाद्य म्हणून आपल्याला वापरता येईल, नाही का सर?
0: नक्कीच.
1: आणि आता सर हा तर छान प्रकारे तुम्ही पद्धत सांगितली आजोला उत्पादन आपण कसं तयार करायला पाहिजे, पण जेव्हा वेळेस आता प्रत्यक्षात जर शेतकरी बंधू आजोला उत्पादन तयार करताना म्हणजे त्यांना काही अडचणी देखील येऊ शकतात, तर त्या कोणकोणत्या अशा अडचणी आहेत की जेणेकरून शेतकरी बंधूंनी आजोला उत्पादन तयार करताना त्यांना येऊ नयेत?
0: नक्की, सगळ्यात महत्वाचं तर या ठिकाणी जेवढे माझे शेतकरी बंधू महाराष्ट्रातील किंवा या ज्या आमच्या संभाषणाला आपल्यासाठी जे करतोय त्याला ऐकतायत त्यांना माझी या ठिकाणी विनंती आहे की आपण महत्वाचं म्हणजे त्यात अडचणी येणारी आपणासाठी अडचणी येणारी म्हणजे आपण या ठिकाणी याचं हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला नॉलेज आलेलं आहे, आपण थोडासा त्याच्यामध्ये भरोसा ठेवून या ठिकाणी आजोलाच्या प्रती ही माहिती घेतल्यानंतर ना डेअरिंग करून त्याचं उत्पादन घेणं आणि त्याच्या ठिकाणी त्याचा वापर आपल्या पशुधनासाठी करणं ही लय महत्वाची इच्छाशक्ती. थोडक्यात मला सांगायचं हे आहे की आपली इच्छाशक्ती आपण जरी त्याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्टिकोनानं बघितलं तर 100% त्या ठिकाणी आपण उत्पन्न घेऊ शकतो. याच्या पलीकडं जी तांत्रिक अडचणी आहे शेवटी तुमची इच्छाशक्ती तयार झाल्यानंतर 100% तुम्ही त्याचा वापर करणार नो डाऊट. पण तरी पण याच्या उपर काही अडचणी येतात, त्याच्यामध्ये फॉस्फरसची कमतरता जी आहे ती बऱ्याच वेळेस आपल्याला अग्रिकल्चर जे फॉस्फरस आहेत म्हणजे अग्रिकल्चरमध्ये जे वापरतो आपण ह्याच्यासाठी शेतीसाठी वगैरे महत्वाचं आहे, तर ते कारण आजोलासाठी तेच लय महत्वाचं आहे. शेण आणि फॉस्फरस हे खूप महत्वाचं आहे आजोलाच्या वाढीसाठी. आणि ते मिटवण्यासाठी आपल्याला प्रतिदिन 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट जे आहे ते खड्ड्यामध्ये रेग्युलरली टाकावं लागतं. आणि ह्याची कमतरता प्रॉब्लेम काय झालाय जे विक्रेते आहेत बऱ्याच वेळेस त्याचं सुपर फॉस्फेट जे आहे ते अवेलेबिलिटी कमतरता असते म्हणून शेतकऱ्याला त्याची एक मार्केटमध्ये तंतन भासते. त्याच्यानंतर अधिक तापमान आणि सूर्यप्रकाश बऱ्याच वेळेस कसं होतं आपला महाराष्ट्र जो आहे तो आवर्षणग्रस्त किंवा ज्या जो भाग टेम्परेचर जास्त आहे हिवाळा आणि पावसाळा जर सोडला तर इतर वेळेस तापमान जे आहे ते खूप जास्त वाढलेल्या तापमानामुळे आजोला जो आहे तो गुलाबी रंगाचा होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळेस प्रखर सूर्यप्रकाश असेल आणि शेडनेट जर नसेल जर त्याला सावलीच नसेल ना तर तो आजोला पूर्ण वाळून जातो किंवा त्याची वास होत ना. जर तीव्र सूर्यप्रकाश असेल फॉर एक्झाम्पल मराठवाडा विदर्भ किंवा कर्कवृत्त जे गेलेलं आहे आपल्या मध्यम महाराष्ट्रामधून म्हणजे मुंबईपासून ते धुळे त्या ठिकाणी नागपूर ह्या जो पट्टा आहे समृद्धी मार्गाच्या पुढचा त्या पट्टा

त्यामध्ये कर्करोग गेल्यामुळे सूर्यकिरण सरळ पडतात आणि उन्हाळ्यामध्ये तिथलं टेम्परेचर जे आहे त्या पूर्ण पट्ट्याचं 200-300 किलोमीटर रुंदीच्या ते खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं आजोलाला जर धोका कुठला असेल तर सूर्यप्रकाश तापमान किंवा सूर्यप्रकाश जर उन्हात असेल तर ते आजोला पूर्णपणे वाढणार नाही. दुसरी गोष्ट जरी सावलीत असला आणि तिथल्या पूर्ण वातावरणाचं टेम्परेचर 45 डिग्री सेल्सिअस असलं तरी पण त्याची वाढ जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात थुंकते आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याचा रंग बदलतो आणि त्याच्यामध्ये क्लोरोफिलचे जे प्रमाण आहे ना ते कमी होतं आणि प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे त्याला फोटोसिंथेसिस म्हणतो आपण ती प्रॉपरली होत नाही, त्याची वाढ पूर्ण होत नाही, नायट्रोजनचं फिक्सेशन पूर्ण होत नाही आणि त्याच्यामुळे एकंदरीत जर ह्याचा विचार केला तर आजोलाची जी वाढ आहे ती पूर्णपणे थांबली जाते आणि त्याच्यापासून जे आपल्याला प्रोडक्शन पाहिजे तेवढं मिळत नाही. त्याच्यामुळे आपण म्हणजे शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपल्याकडं 30 डिग्री सेल्सिअस एवढं म्हणजे आपल्याला जेवढं सहन होत आहे म्हणजे आपल्या माणसाला शरीराला 20 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस मध्ये घाम येत नाही. 30 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरच्या वर तापमान गेलं सगळ्यात सोपी ट्रिक आहे, 30 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलं तर आपल्याला घाम यायला लागतं. त्याचा अर्थ आपल्याला घाम यायला

0: ती खूप मोठ्या प्रमाणात थुंकते आणि त्याच्यामुळं काय होतं की त्याचा रंग बदलतो आणि त्याच्यामध्ये क्लोरोफिलचे जे प्रमाण आहे ना ते कमी होतं आणि प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे त्याला फोटोसिंथेसिस म्हणतो आपण, ती प्रॉपरली होत नाही, त्याची वाढ पूर्ण होत नाही, नायट्रोजनचं फिक्सेशन पूर्ण होत नाही आणि त्याच्यामुळे एकंदरीत जर ह्याचा विचार केला तर आजोलाची जी वाढ आहे ती पूर्णपणे थांबली जाते आणि त्याच्यापासून जे आपल्याला प्रोडक्शन पाहिजे तेवढं मिळत नाही. त्याच्यामुळं आपण म्हणजे शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपल्याकडं 30 डिग्री सेल्सिअस एवढं म्हणजे आपल्याला जेवढं सहन होत आहे म्हणजे आपल्या माणसाला शरीराला 20 डिग्री सेल्सिअस ते 30 डिग्री सेल्सिअस मध्ये घाम येत नाही. 30 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरच्या वर तापमान गेलं सगळ्यात सोपी ट्रिक आहे, 30 डिग्री सेल्सिअस वर तापमान गेलं तर आपल्याला घाम यायला लागतो. त्याचा अर्थ समजून आपल्याला घाम यायला समजून घ्यायचा की आजोलाला जो आहे तो सूर्यप्रकाश पोषक नाहीये किंवा ते तापमान पोषक नाहीये. तर त्याच्यासाठी तापमान किंवा सूर्यप्रकाश आपण कंट्रोल कसं करायचा, तर सूर्यप्रकाश हा सावलीमुळं शेडनेट गोट्यामध्ये पत्र्यामध्ये करून कंट्रोल करता येऊ शकतो. जे तापमान आहे ते कंट्रोल करण्यासाठी आपण थोडासा त्याच्यामध्ये खर्च करून जर काही खर्च करायचा येत नसेल तर त्याच्या आसपास पाणी मारणं ज्याच्यामुळे तिथले मॉइश्चर वाढतं, मॉइश्चर वाढल्यानंतर टेम्परेचर कमी होतं. किंवा जर आपण मोठ्या प्रमाणात जर करणार असेल तर माझी विनंती आहे की शेतकरी बंधूंना की आपण फॉगर्स लावले तर मग ते टेम्परेचर पूर्ण आपल्याला 25-30 या डिग्री सेल्सिअसच्या रेंजमध्ये आपण ठेवू शकतो की 1-2 तास आणि फॉगर मारले तर ते टेम्परेचर पूर्ण 1-2 तास तेवढं राहतं. दिवसातून 4-5 वेळा फॉगर मारले उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आजोलाची उत्तम वाढ होऊ शकते.
1: नक्कीच. आणि सर, आता आपण हा जो तयार झालेला आजोला आहे तो गाय आणि म्हशी व्यतिरिक्त आपण शेळ्या मेंढ्या किंवा कोंबड्या यांना आपण देऊ शकतो का? आणि अंदाजे आपल्या शेतकरी बांधवांना आजोलाचं उत्पादन घ्यायचं असेल तर अंदाजे किती खर्च त्यांचा येऊ शकतो आणि यातून आपल्याला पशुखाद्यावरील खर्चात देखील बचत होऊ शकते, काय सांगाल?
0: नक्कीच मॅडम, आपण विचारल्याप्रमाणे हा चारा गाय म्हशी यांच्या व्यतिरिक्त शेळ्या मेंढ्या त्याच्यानंतर आपले कोंबड्या आणि जे आपले पेट ॲनिमल आहेत फॉर एक्झाम्पल ससे जे म्हणजे गवतवर्गीय गोष्टी खातात ते तर त्यांना आपण हे नक्कीच देऊ शकतो. आता याच्यानंतर आपला दुसरा जो महत्वाचा विषय आणि जो शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि सर्वांनाच त्याच्यामध्ये महत्वाचा असतो की याच्यातून खर्च किती येतोय हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. साधारणतः जर 2x2 आणि 0.2 म्हणजे 2 मीटर लांब 2 मीटर रुंद आणि 2.2 मीटर खोल हा खड्डा खणण्यासाठी हार्डली जर खड्डा आपण मजुरी लावून खाल्ला किंवा स्वतः शेतकऱ्याने खाल्ला तर त्याला खर्च नाही, पण जर मजुरी लावून खाल्ला तर 500 रुपये खर्च. ताडपत्री एक साधारण सर्वसाधारण जर विचार केला तर 2-2.5 हजाराच्या आसपास ताडपत्रीचं जे आहे ते कॉस्टिंग आणि हे झालं 2500-3000 झाले. आणि त्याच्यानंतर जे कल्चर आहे त्याचं पॅकेट जे आहे की ते 500 रुपयाच्या आसपास भेटतं 1 किलोचं, तर ते 5-3.5 हजार रुपये. आणि आपल्याला जे शेण वगैरे जे आहे ते शेतकऱ्याचं स्वतःच नसल्यामुळे त्याचा कुठला खर्च नाही, फक्त सुपर फॉस्फेट. साधारण 4000 मिनिमम 4000 मॅक्सिमम 5000 एवढ्या खर्चामध्ये शेतकऱ्याकडं दररोज एवढ्या ह्याच्यामधलं 5-10 किलोच्या आसपास चारा तयार होत आहे. तो 5-10 किलो चारा डेली तयार होतो आणि 5-10 किलो चारा जो आहे तो डेलीचा कमीत कमी 5 किलो पेंड त्या शेतकऱ्याची पशुपालकांची 10 किलो चारा म्हणजे 2 किलोला 1 किलो तर रिप्लेस करू शकतोय. तर जर समजा 10 किलो आहे तर तो 5 किलो पेंड रिप्लेस करू शकतोय. आता सध्या जर विचार केला तर 40 रुपये किलोचा रेट आहे पेंडीला. कुठल्याही प्रकारची पेंड घेतली तरी मिनिमम 40 रुपये त्याचा प्रति केजी दर आहे. तर की ढेर सोन यांचा मिनिमम 40 रुपये प्रति किलो दर त्याचा कॉस्टिंग आहे. तर जर समजा 5 किलो जर त्याला रिप्लेस करतोय 5 किलोचे पैसे वाचणार आहे त्याच्यामुळं तर 4x25 200 रुपये प्रतिदिन आणि 9000 रुपये म्हणजे जर समजा शेतकऱ्यांनी ते महिन्याला त्यांना 6000 रुपये जो चारा आहे तो रिप्लेस करता येतोय 6000 रुपयाचा प्रतिचा आणि आपला खर्च जो आलाय तो 4-5 हजार रुपये आलाय आणि हे जे 6000 रुपये 5000 खर्च केलाय तो आपण 6 महिन्यासाठी करणार आहे. त्याच्यामुळं आणि आपलं वाचणार की ते 36,000 म्हणजे 6000 खर्च केल्यानंतर 36,000 चारा वाचणार आहे 6 महिन्याच्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा एका युनिट मागं.
1: छान. तर सर, आज आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही पशुखाद्याला आजोला एक उत्तम आणि स्वस्त आणि घरगुती पर्याय जो तुम्ही सांगितला ज्याला कमी जागा लागते कमी खर्च आणि कमी पाण्यात तयार होणारा हा चारा जर शेतकरी बांधवांनी वापरला तर नक्कीच आपल्या पशुधनाचं दूध देखील वाढेल आणि शिवाय त्यांचं आरोग्य देखील उत्तम राहील. आणि आजची आपली ही मुलाखत ऐकून नक्कीच आपले शेतकरी बांधव आजोलाची लागवड करतील आणि आपल्या व्यवसायात

0: शेती करतील यात काही शंका नाही. ही छानशी माहिती तुम्ही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविली त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद मॅडम.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण अझोला पशुधनासाठी प्रथिनयुक्त चारा याविषयी डॉक्टर सागर पोपट डुकरे पशुवैद्यकीय अधिकारी यांची वैशाली वांगेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
0: शेतकरी मित्रांनो, रनर 2.0 क्षणात ताकद, शर्यतीत विजय, शर्यतीचा बैल म्हणजे तुमचा अभिमान.
2: आता त्याला द्या रनर 2.0 इंस्टंट एनर्जी बुस्टर.
0: झटपट ऊर्जा, शर्यतीत जोरदार धाव, विजयाकडे दमदार वाटचाल. तुमचा बैल धावेल सर्वात पुढे
2: आणि जिंकेल प्रत्येक शर्यत.
0: वा, रनर 2.0,
2: जिथे ताकद तिथे विजय.
0: उपलब्धतेसाठी आजच संपर्क साधा कौशल वराडी 9970881186 या नंबरवर असेंट हेल्थ केअर पुणे येथे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते असेंट हेल्थ केअर पुणे.
2: शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटूया शेतशिवार या कार्यक्रमात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM बँड 102 MHz वरून प्रसारित करण्यात आला.

0: तुमची आवडती गाणी
1: थेट तुमच्या फोनवरून तुमच्या भेटीला,
0: तुमची आवड
1: आमची निवड,
0: सुरांची मैफिल
1: आणि श्रोतेहो गप्पांची धमाल घेऊन येत आहोत.
0: तुमचा आमचा आणि आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम
2: हॅलो आकाशवाणी.

श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राचे बहारदार आणि रंगतदार असे कार्यक्रम आपण आता ऐकू शकाल FM बँड 102 मेगाहर्ट्झ वर। तेव्हा जरूर आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्रावरील कार्यक्रमांचा। श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी। तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल, सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीरजेची संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल। आवड बळीरजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत

श्रोते हो आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक।

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोनिंग कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी 11:05 ते 12:00 पर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका हॅलो आकाशवाणी.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 अंश 9 मीटर अर्थात 1305 किलो

0: हर्ट्सवर, तसंच एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर. यानंतर 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी
1: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
2: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
1: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
2: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
1: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही पशुतज्ञ माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
2: अगं होय तर.
1: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
2: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
1: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: श्रोते हो, रात्री 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या।
1: हटवा केरकचरा आणि साचलेली घाण, स्वच्छतेने वाढेल आपल्या देशाची शान।
2: आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार। 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय। 11 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार। आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना। राज्यात आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, त्यामुळे राज्यातल्या 85% भागात आणि 358 पैकी 304 तालुक्यांमध्ये 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली। अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून।
3: नव्यानं दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू केल्या जाणार आहेत। तसंच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत। याशिवाय दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
4: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे। आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे। त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही। कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे।
3: शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून त्याच्यावर GPS ट्रॅकर लावण्यात आला आहे। तसंच चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ज्वारीसारखी चारा देणारी पिकं घेण्याचं आवाहन केलं। रबी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली।
2: केंद्र सरकारने दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना जन्मापासून आर्थिक मदत द्यायचा निर्णय घेतला आहे। यापूर्वी 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना ही मदत दिली जात होती।
5: राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमाच्या अंतर्गत

0: मदत आणखी 5 वर्ष द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यासाठी 53,428 कोटी रुपयांचा निधी खर्च होईल आणि 3,20,00,000 लाभार्थ्यांना याचा फायदा मिळेल. पूर्वी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या नावानं ओळखली जाणारी योजना आता प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजना या नावानं ओळखली जाईल. याविषयी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
1: दिव्यांगजनों के लिए जो पहले 80% थ्रेशोल्ड था डिसेबिलिटी पेंशन में एलिजिबिलिटी के लिए, उसको आधा करके 40% पर भी अब दिव्यांग पेंशन दिया जाएगा. पहले दिव्यांग पेंशन 18 साल से ऊपर के व्यक्ति को ही दिया जाता था, अब जन्म से ही दिव्यांगजन को पेंशन में कवर किया जाएगा. 27,00,000 दिव्यांगजन लाभार्थी होंगे.
0: या अंतर्गत 79 वर्ष वयापर्यंत दरमहा 375 रुपये आणि त्यापुढे दरमहा 625 रुपये आर्थिक मदत मिळेल. पूर्वी केवळ 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना दरमहा 300 रुपये या दरानं ही मदत मिळत होती. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन आता प्रधानमंत्री वृद्धावस्था पेन्शन योजना म्हणून, तर इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आता प्रधानमंत्री विधवा पेन्शन योजना म्हणून ओळखली जाईल. राष्ट्रीय परिवार लाभ योजनेचं नाव आता प्रधानमंत्री परिवार लाभ योजना असं केलं आहे. रेल्वेतल्या 11,40,000 अधिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. या कर्मचाऱ्यांना कमाल 17,951 रुपये बोनस म्हणून मिळतील. याशिवाय IDBI बँकेतला 60% अधिक सरकारी हिस्सा विक्रीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला 52,878 कोटी रुपयांना हा हिस्सा विकला जाईल. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत हा व्यवहार पूर्ण केला जाईल. यानंतर केंद्र सरकार आणि LIC चा एकूण हिस्सा 34% असेल अशी माहिती वैष्णव यांनी दिली. एअर इंडियाच्या विक्रीनंतरची ही सर्वात मोठी निर्गुंतवणूक आहे, तसंच देशात येणारी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक असेल.
2: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची पडताळणी करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं आज नीती आयोगाचे माजी अध्यक्ष रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. उत्पादन खर्च वाढत असल्यानं ऊसाचे आधारभूत दर वाढवून द्यावेत, साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो 31 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत वाढवावा या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. या मागण्या तसंच साखर उतारा तपासण्याची आणि त्याचा अहवाल देण्याची कार्यपद्धत, कारखान्यांमधली ऊसाचं वजन करण्याची पद्धत, यंत्राद्वारे तोडणी केलेल्या ऊसाच्या वजनातून केल्या जाणाऱ्या कपातीशी संबंधित पद्धत यांची तपासणी आणि मूल्यांकन ही समिती करणार आहे. बहुराज्यीय पतसंस्थांसाठीच्या लेखा परीक्षणाचे नवे निकष केंद्र सरकारनं आज जाहीर केले. पहिल्या टप्प्यात 1,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता असणाऱ्या पतसंस्थांना हे निकष लागू होतील. इतरांना त्यांची यंत्रणा सुधारण्यासाठी वेळ दिला जाईल असं केंद्रीय सहकार मंत्रालयानं म्हटलं आहे. 50 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता असणाऱ्यांना या कक्षेत आणण्याचं सहकार मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे. वाहनांमधून होणारं वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं विविध प्रकारच्या नवीन वाहनांना 2029 पासून BS7 उत्सर्जन मानकं लागू करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. युरोपियन मानकांशी सुसंगत असणाऱ्या या मानकांबद्दलची मसुदा अधिसूचना येत्या आठवडाभरात जाहीर होण्याची अपेक्षा आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. नवी दिल्लीत काँक्रोच जनता पार्टीने आयोजित केलेल्या आंदोलनांदरम्यान मेट्रो रेल्वेच्या कोणत्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या नव्हत्या, तर 303 स्थानकांपैकी 45 स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्यावर प्रतिबंध घालण्यात आले होते असं दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या संस्थांनी दिलेल्या सूचनांना अनुसरून हे प्रतिबंध घालण्यात आले होते आणि तरीही सुमारे 85% मेट्रो फेऱ्या सुरळीत सुरू होत्या असं महामंडळाने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या निदर्शनांदरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड बंधनकारक करायचा निर्णय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या 1,08,000

शाळांमधल्या सुमारे 2,10,00,000 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलं जाईल. सध्या 30,000 शाळांमधल्या सुमारे 17,33,000 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलं जातंय. राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना सध्या 3 तर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना 10 गुण दिले जातात. या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश भुसे यांनी दिले आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी आज उभय देशांमधला व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, ऊर्जा, संरक्षण आणि व्यक्तींमधील देवाणघेवाण यातल्या प्रगतीचा आढावा घेतला. नवी दिल्लीत आज झालेल्या बैठकीत विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविमर्श झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये दिली आहे. उभय देश शासन आणि उद्योग यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेत आहेत असंही त्यांनी नमूद केलं. बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि कॅनडा यांच्यातल्या घनिष्ठ सहकार्यामुळे मुक्त, खुल्या आणि संपन्न हिंद प्रशांत क्षेत्राची घडण होईल असा विश्वास अनिता आनंद यांनी व्यक्त केला. चीनबरोबरचे संबंध पुन्हा मजबूत करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम कार्यक्रमात ते आज बोलत होते. 2020 गलवान खोऱ्यातल्या संघर्षानंतर हे संबंध ताणले गेले, मात्र ते पूर्ववत करण्याच्या दृष्टीनं दोन्ही बाजूंनी अनेक पावलं उचलली गेली असं ते म्हणाले. आधुनिक जगात इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्याचं महत्व सर्वच देशांनी ओळखलं आहे असं सांगून ते म्हणाले की अडचणीच्या काळात इतरांकडून मदत मिळाली नाही तेव्हा भारताने आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट ठरवलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हैदराबाद इथं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा वेस्ट इंडिजच्या 13 षटकात 3 बाद 156 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. 11,00,000 अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीत. या कार्यक्रमात ऐकूया चंद्रकांत लसूणकुटे आणि सहकारी यांच्या स्वरात गोंधळ गीत.

लोकसंगीताच्या या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं चंद्रकांत लसूण कुटे आणि सहकारी यांच्या स्वरात गोंधळ गीत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8:30 वाजतायत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

कार्यक्रमात सुरुवातीला दीपाली देसाई यांनी गायलेलं अरुण संगोले यांचं गीत आपण ऐकलंय. यानंतर ऐकूया मिलिंद जोग यांच्या स्वरात सुधाकर कुलकर्णी यांचं हे गीत.

सुधाकर कुलकर्णी यांची रचना आपण ऐकली मिलिंद जोग यांच्या स्वरात. यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया आनंदराव टेकाडे यांचं हे देशभक्तीपर गीत आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात.

कानू घोष यांनी संगीतबद्ध केलेलं आनंदराव टेकाडे यांचं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात. या समूह गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, रात्री 10 आणि 10:30 आपण ऐकू शकाल शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. त्यापूर्वी रात्री 8:45 हिंदी बातमीपत्र, रात्री 9 इंग्रजी बातमीपत्र, रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि रात्री 9:30 चर्चा का विषय है. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकणार आहोत पंडित ब्रिज नारायण यांचं सरोदवादन, राग जय जयवंती. विलंबित गत 3 तालात, द्रुतगत 1 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांची. ऐकूया पंडित ब्रिज नारायण यांचं सरोदवादन, राग जय जयवंती.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित ब्रिजनारायण यांचं सरोदवादन ऐकलं. राग होता जय जयवंती. विलंबित गत तीन ताल तर द्रुतगत एक तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ होती भूषण परचुरे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: नऊ दिवस करू या देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा. नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर, तिच्या विविध गुणांचा सन्मान करणं. स्त्री म्हणजे वात्सल्याची मूर्ती आणि

तेव्हा मंडळी ऐकूया नवरात्र विशेष रूपक देवी आराधना. लेखन आणि निवेदन शैलजा शेवडे. सहभागी कलाकार स्वरदा भट, श्रावणी भिडे, धवल कुंटे आणि श्रीधर कराडे. तेव्हा अवश्य ऐका. सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात नवरात्र विशेष रूपक देवी आराधना.

रात्रीचे ठीक 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत पंडित शरद साठे यांचं गायन, राग छायानट. विलंबित आणि द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे भूषण परचुरे यांची, सारंगी साथ आहे उस्ताद फारूक लतीफ यांची, तर हार्मोनियम साथ आहे प्रकाश वगळेंची. ऐकूयात पंडित शरद साठे यांचं गायन, राग छायानट.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित शरद साठे यांचं गायन ऐकलं. राग होता छायानट. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ भूषण परचुरे, सारंगी साथ उस्ताद फारूक लतीफ आणि हार्मोनियम साथ प्रकाश वगळ यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून तावून सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: 24th T20 International in Hyderabad tonight. Chasing a target of 248 runs, India were all out for 223 in 19.4 overs. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 11:11 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान एआयआर मुंबई या डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री. जय हिंद.